सुप्रभात, नमस्कार. FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आज आहे सोमवार, भारतीय सौर 9 भाद्रपद शके 1948, दिनांक 31 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रसारणाला प्रारंभ करत आहोत मंगल वाद्याने.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: बल्लेबाजी करते हुए भारत ने 9 विकेट पर 159 रन बनाए। शेफाली वर्मा ने 64 रन की शानदार पारी खेली। शेफाली वर्मा को प्लेयर ऑफ द मैच चुना गया। ग्रुप बी में आज बांग्लादेश और इंडोनेशिया आमने सामने होंगे। मैच भारतीय समयानुसार रात 8 बजे से शुरू होगा। जर्मनी ने पुरुष हॉकी विश्व कप जीत लिया है। बेल्जियम में फाइनल में जर्मनी ने स्पेन को 1-0 से हराया। जर्मनी की तरफ से मिशेल स्ट्रुथॉफ ने गोल किया। जर्मनी का यह चौथा पुरुष विश्व कप खिताब है। इससे पहले अर्जेंटीना ने नीदरलैंड्स को 2-1 से हराकर कांस्य पदक जीता था। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। सकाळचे 6:05 झाले आहेत। वेळ आहे आपल्या नित्य चिंतनाचा विषय मांडणाऱ्या चिंतन या कार्यक्रमाची। आजच्या भागात विषय आहे राष्ट्रीयत्व आणि या विषयावर आपले विचार मांडत आहेत शिवाजी देवकत्ते।
2: राष्ट्रीयत्व ही एखाद्या राष्ट्राशी असलेली व्यक्तीची आत्मीय भावनिक सांस्कृतिक आणि घटनात्मक निष्ठा होय। राष्ट्र म्हणजे केवळ विशिष्ट भौगोलिक सीमा असलेला प्रदेश नव्हे, त्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांची समान ऐतिहासिक परंपरा, संस्कृती, मूल्य, संविधान, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रहिताची भावना यांना एकत्रित परिणाम होय। व्यक्तीच्या मनामध्ये मी या राष्ट्राचा नागरिक आहे आणि राष्ट्राची प्रगती, सुरक्षितता व राष्ट्रीय प्रतिमा ही माझी जबाबदारी आहे अशी भावना निर्माण होते, तेव्हा राष्ट्रीयत्वाची जाणीव दृढ होते। राष्ट्रीयत्वामुळे व्यक्तीच्या वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रीय हिताला महत्त्व देण्याची वृत्ती विकसित होते। भारतीय संदर्भात राष्ट्रीयत्वाची संकल्पना अत्यंत व्यापक आणि समावेशक आहे। भारतामध्ये विविध भाषा, धर्म, जाती, प्रांत, संस्कृती, प्रथा, परंपरा आणि भौगोलिक प्रदेश आहेत। या विविधतेमध्येही भारतीय नागरिकांना एका राष्ट्राशी जोडणारी जी सामूहिक भावना आहे ती भारतीय राष्ट्रीयत्वाची मूलभूत ओळख आहे। विविधतेत एकता हे भारतीय राष्ट्रीयत्वाचे वैशिष्ट्य मानले जाते। भारतीय संविधानाने नागरिकांना समानता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय यासारखी मूल्ये दिली आहेत। त्यामुळे भारतीय राष्ट्रीयत्व हे कोणत्याही एका धर्म, भाषा किंवा जातीपुरते मर्यादित नसून संविधानिक मूल्यावर आधारित आहे। ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारतीयांनी एकत्रितपणे संघर्ष केला। महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि अनेक राष्ट्रनेत्यांनी भारतीयांमध्ये राष्ट्रीय चेतना निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले। स्वातंत्र्य लढ्यात विविध प्रांत, भाषा, जाती आणि धर्माचे लोक एकत्र आले, त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यप्राप्ती प्रक्रियेत राष्ट्रीयत्वाची भावना अधिक दृढ झाली। राष्ट्रीयत्वाचा एक भाग महत्त्वाचा आधार म्हणजे राष्ट्राच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा अभिमान। भारताचा इतिहास प्राचीन आणि समृद्ध आहे। योग, आयुर्वेद, भारतीय तत्वज्ञान, साहित्य, कला आणि विविध लोकपरंपरा या भारतीय संस्कृतीच्या समृद्धीचे प्रतीक आहे। आपल्या सांस्कृतिक वारशाचा आदर करणे आणि तो पुढील पिढ्यापर्यंत पोहोचवणे हे राष्ट्रीयत्वाची महत्त्वाची बाजू आहे। राष्ट्रीयत्व म्हणजे केवळ राष्ट्रध्वजाचा समावेश करणे किंवा राष्ट्रीय सण साजरे करणे एवढेच नाही, राष्ट्राच्या विकासासाठी प्रामाणिकपणे योगदान देणे, कायद्याचे पालन करणे, सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, कर भरणे, मतदानाचा अधिकार जबाबदारीने वागणे, सामाजिक सलोखा राखणे, इतर नागरिकांच्या अधिकाराचा आदर करणे ही देखील राष्ट्रीयत्वाचीच रूपे आहेत। चांगला नागरिक आपल्या कर्तव्याचे पालन करतो आणि देशाच्या प्रगतीसाठी आपले ज्ञान, कौशल्य आणि श्रम वापरतो। राष्ट्रीयत्वामुळे नागरिकांमध्ये त्याग, शिस्त, जबाबदारी, सेवाभाव निर्माण होतो। देशावर संकट आले असता नागरिकांनी व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रहिताला प्राधान्य देणे आवश्यक असते। नैसर्गिक आपत्ती, युद्ध, महामारी किंवा इतर राष्ट्रीय संकटाच्या काळात नागरिकांनी परस्पर सहकार्य करणे हे राष्ट्रीयत्वाचे उत्तम उदाहरण आहे। देशाच्या संरक्षणासाठी सैनिक सीमेवर कार्य करतात, तर सामान्य नागरिक आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करून

0: राष्ट्रनिर्मितीत योगदान देतात. राष्ट्राच्या जागतिकरणाच्या युगात राष्ट्रीयत्वाचे स्वरूप बदलले आहे. राष्ट्रीयत्व ही केवळ सामाजिक भावना नसून ती एक जबाबदार नागरिकत्वाची जाणीव आहे. नागरिकाच्या मनामध्ये राष्ट्राबद्दल प्रेम, अभिमान, निष्ठा आणि जबाबदारीची भावना निर्माण झाल्यास राष्ट्र अधिक सक्षम बनते. राष्ट्रीयत्वामुळे व्यक्ती स्वतःच्या हिताबरोबरच समाज आणि राष्ट्राच्या हिताचा विचार करते.
1: राष्ट्रीयत्व याविषयी शिवाजी देवकत्ते यांचे विचार आताच आपण ऐकलेत. हे विचार चिंतन या सदरात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आले. सकाळचे 6:10 झाले आहेत, अर्थात वेळ झालेली आहे आपल्या आवडत्या भक्तिगीत या कार्यक्रमाची. प्रभात समयी मनाला शांती आणि आध्यात्मिक ऊर्जा देणाऱ्या काही सुरेल भक्तिरचना घेऊन आलो आहोत. कार्यक्रमाची सुरुवात करूया एका सुंदर अभंगाने, संत नामदेव महाराज यांची रचना, ज्या रचनेला शांख नील यांनी संगीतबद्ध केले आहे आणि गायक आहेत अजित कडकडे. ऐकूया हे एक भावपूर्ण स्वरांनी सजलेले भक्तिगीत.

अजित कडकडे यांच्या स्वरातील संत नामदेवांचा अभंग आताच आपण ऐकलात. श्रोतहो, ईश्वराचे नामस्मरण हेच भवसागरातून तरुण जाण्याचे साधन मानले गेले आहे. याच नामाचा महिमा सांगणारी पुढील रचना आहे कवयित्री गौरी कुलकर्णी यांच्या शब्दांना प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी सुरांमध्ये गुंफले असून गायिका आहेत देवकी पंडित.

देवकी पंडित यांच्या स्वरातील ही सुरेल भक्तिरचना ऐकल्यानंतर आता वळूया जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या एका भावस्पर्शी अभंगाकडे. भक्तांचा अंतरीचा भाव भगवंत कसा ओळखून घेतो याचे वर्णन या रचनेत केले आहे. संगीतकार केदार पंडित यांचे संगीत लाभले असून शास्त्रीय गायक संजू अभ्यंकर यांच्या स्वरात सादर आहे हे सुरेल असं भक्तिगीत.

श्रोतहो, कार्यक्रमातली शेवटची रचना आहे अजित कडकडे यांच्या स्वरात संत शिवदास यांची, आणि संगीतकार आहेत विलासबुवा पाटील.

अजित कडघडे यांनी गायलेल्या या संत शिवदास यांच्या रचनेबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 6:35 होत आहेत. आता ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजेच 6:40 या नबाणेकाल कृषी सल्ला हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम. यामध्ये मक्यावरील अमेरिकन लष्करी आळी याविषयी संकलित माहिती आपण ऐकाल. 6:45 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हा पर्यावरण विषय कार्यक्रम. 6:55 बनायकाल दिनविशेष. सकाळी 7:00 देशभक्ती गीत. 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. 7:20 आपण ऐकाल ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल. 7:25 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करू. सात वाजून 40 मिनिटांनी आपण ऐकाल भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळी 8:00 आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:15 आपण ऐकाल सुगम संगीताचा कार्यक्रम. 8:30 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:40 आपण ऐकाल गझल. सकाळी 9:00 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकाल. सकाळी 10:00 आपण ऐकाल गीतगुंजन हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. सकाळी 10:30 आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकाल भाग असेल 74. सकाळी 10:45 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भगवान पाटील मस्के आणि सहकारीण गॅरेडी लोकगीत आपण ऐकाल. सकाळी 11:00 एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू उमंग. 11:30 मिश्र संगीताचा आनंद आपण घ्याल. दुपारी 12:00 आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1:00 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम जे सहक्षेपित करणार आहोत ते आहेत 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 जिल्हा वार्तापत्र, 3:00 प्रादेशिक मराठी बातम्या, 5:30 युवकांसाठी कार्यक्रम युवावाणी, संध्याकाळी 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष, 7:30 आपण ऐकाल आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून, रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 11:00 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही त्या सहक्षेपित करू. दरम्यान रात्री 8:45 आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. आमची आजची सभा समाप्त होईल रात्री 11:11. हे होते आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचे रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण.

0: शेख मेघरड स्वरामी आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषी सल्ला. आज या कार्यक्रमात ऐकूया मक्यावरील अमेरिकन लष्करी आळी याविषयीची माहिती.
1: नमस्कार मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात मी बालाजी गवारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया मक्यावरील अमेरिकन लष्करी अळी याविषयीची माहिती. मंडळी, मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीची भारतात 2018 प्रथम नोंद झाली. त्यानंतर अल्पावधीतच या बहुभक्षी केळीचा देशातील विविध मका उत्पादक क्षेत्रावर वेगानं प्रसार होऊन पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. अळीची जलद वाढ, उच्च प्रजनन क्षमता, व्यापक यजमान व्याप्ती आणि मक्याच्या पोंग्यात लपून राहण्याची प्रवृत्ती यामुळे तिचे प्रभावी व्यवस्थापन आजही आव्हानात्मक आहे. मंडळी, या किडीची ओळख ती अशी आहे. अंडी अवस्था, अंडी गोलाकार, फिकट पांढरट ते पिवळसर रंगाची असून पुंजक्याच्या स्वरूपात आढळतात. पुंजक्यावर मादीच्या शरीरावरील सूक्ष्म केस आणि खवलं असल्यानं ते पांढरट किंवा राखाडी दिसतो. उबविण्यापूर्वी अंड्यांचा रंग गडद होतो. अळी अवस्था, सुरुवातीला अळी फिकट हिरवट तर पूर्ण वाढीनंतर हिरवट ते तपकिरी रंगाची दिसते. डोक्यावर उलट्या वाय आकाराची पांढरी खूण आणि शेवटच्या भागावर चौकोनी रचनेतील 4 काळे ठिपके ही प्रमुख ओळखचिन्हे आहेत. शरीराच्या बाजूने पिवळसर रेषा दिसतात. पूर्ण वाढलेली अळी सुमारे 3.5 सेंटीमीटर लांब असते. कोशावस्था, कोश सुरुवातीला फिकट लालसर तपकिरी असून नंतर गडद लालसर तपकिरी रंगाचा होतो. कोश साधारण 1.3 ते 1.5 सेंटीमीटर लांब असतो. मंडळी, यानंतरची अवस्था म्हणजे प्रौढावस्था. प्रौढ पतंगाचे पुढील पंख तपकिरी किंवा राखाडी रंगाचे असतात. नर पतंगाच्या पुढील पंखावर विशिष्ट पांढरे ठिपके आणि रेषा दिसतात तर मादीचे पंख तुलनेनं एकसारखे तपकिरी दिसतात. मागील पंख फिकट पांढरे असून त्यांच्या कडा गडद रंगाच्या असतात. पतंग प्रामुख्यानं रात्री सक्रिय असतो. मादी पतंग पानाच्या वरच्या किंवा खालच्या बाजूस पुंजक्यानं अंडी घालते. एका पुंजक्यात साधारण 100 ते 200 अंडी असतात. एक मादी तिच्या आयुष्यात 1500 ते 2000 अंडी घालू शकते. अंडी 2 ते 3 दिवसात उबतात. अळ्या 6 रूपांतरित अवस्थात वाढून 14 ते 15 दिवसात पूर्ण वाढतात. पूर्ण वाढलेली अळी जमिनीत जाऊन कोशावस्थेत जाते. कोशावस्था 8 ते 9 दिवसाची असते. त्यानंतर प्रौढ पतंग बाहेर पडतो. प्रौढ नराचा जीवनकाळ सुमारे 8 दिवस तर मादीचा 10 ते 11 दिवस असतो. अशा प्रकारे किडीचे जीवनचक्र साधारण 32 ते 38 दिवसात पूर्ण होते. मंडळी, या अळीमुळं नुकसानीचं स्वरूप असं असतं. नुकत्याच अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या पानांचा हिरवा पापुद्रा खरवडून खातात. त्यामुळं पानांवर पांढरे चट्टे पडतात. पुढील अवस्थेत अळ्या पानांना छिद्र पाडून खातात तर मोठ्या अळ्या पानाच्या पोंग्यात राहून पानांचा फडशा पाडतात. त्यामुळं पानं उघडल्यानंतर एका रेषेत समान छिद्र दिसतात. पानांवर अळीची विष्ठा दिसते. प्रादुर्भाव वाढल्यास पानाच्या केवळ शिरा शिल्लक राहून पीक फाटल्यासारखं दिसतं. मक्याच्या कणसावरही अळीचा प्रादुर्भाव होऊन नुकसान होतं. मंडळी, याचं एकात्मिक व्यवस्थापन करताना पीक काढणीनंतर खोल नांगरट करून जमिनीतील कोश नष्ट करावेत. पुढील हंगामात पीक फेरपालट करावा आणि शेत तणमुक्त ठेवावं. पिकाची नियमित पाहणी करून अंडीपुंज आणि लहान अळ्या दिसताच वेचून नष्ट कराव्यात. शेतात एकरी 10 पक्षी थांबे आणि 1 प्रकाश सापळा उभारावा. पतंगाच्या निरीक्षणासाठी एकरी 5 तर नियंत्रणासाठी 15 कामगंध सापळे लावावेत. सापळ्यात सरासरी 3 नर पतंग प्रति सापळा आढळल्यास परोपजीवीग्रस्त टेल्युनोमस रेमसची 50,000 अंडी प्रति एकर याप्रमाणे आठवड्याच्या अंतरानं 3 वेळा सोडावीत.
0: मक्यावरील अमेरिकन लष्करी आळी याविषयी संकलित माहिती आताच आपण ऐकलीत. ही माहिती दिली होती बालाजी गवारे यांनी. ही माहिती कृषी सल्ला

या शेतकरी बांधवांच्या कार्यक्रमात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आली. सकाळचे 6:45 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हा पर्यावरण विषयक कार्यक्रम.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: सर, मागच्या भागात आपण अन्नपचन व्यवस्थित होऊन पोट साफ होण्याबद्दल किंवा अन्न चावून खाण्याबद्दल माहिती सांगत होतात.
2: व्यवस्थितरित्या चर्वण करून जर फायबर खाल्लं तर ते फायबर पाणी शोषून घेतात आणि ते पाणी शोषून घेतल्यामुळं ते थोडेसे फुगल्यासारखे होतात आणि मग आपल्या ज्या मलाचा जो एकंदरीत भाग आहे तो मग व्यवस्थित फॉर्म होतो. आणि त्याचबरोबर व्यवस्थित भरपूर पाणी पिणं पण गरजेचं आहे. ते जर व्यवस्थित आपण साधारणतः जे ॲडल्ट म्हणतो आपण त्यांनी एक साधारण 3 लिटर पाणी असं गणलं जातं ते दिवसभरामध्ये व्यवस्थित घेतलं पाहिजे टाइम टू टाइम. हेही महत्वाचं आहे. आणि त्याच्याबरोबर मग बाकी लाईफस्टाईल हे तर आहेच, कारण पचन व्यवस्थित असेल तर मल व्यवस्थित होतं. पचन व्यवस्थित झालं तर मलाचं फॉर्मेशन म्हणजे त्याचं जे बनणं आहे ते व्यवस्थित होतं. आणि त्याचबरोबर तुमचे सर्व स्ट्रेस कमी असतील तर आपले सर्व पाचकरस व्यवस्थित पाजरतात आणि ते व्यवस्थित पाजरली तरच व्यवस्थित पचन होतं. पाणी व्यवस्थित असेल तर त्याला जो लुब्रिकेशन म्हणतो आपण तर ते लुब्रिकेशनही व्यवस्थित होतं. फायबर व्यवस्थित असतील तर मल व्यवस्थित फॉर्म होतो. मनाचं स्वास्थ्यही चांगलं असेल, व्यवस्थित तुम्हाला व्यायाम असेल आणि रेस्ट विश्रांती व्यवस्थित या सर्वांचा त्याच्यामध्ये अंतर्भूत होतो आणि मग आपला हा संडास होतो. पेशंटचं बऱ्याच वेळेला कसं होतं की साप होण्यासाठी तेवढी गोळी द्या, साप होण्यासाठी तेवढं औषध द्या, तर हे असं आहे की फक्त मला या मुलांना उद्या परीक्षा आहे पास होण्यासाठी काही सांगा अशातला प्रकार आहे. तर तो असा चुटकीसारशी आणि नुसती एक गोळी घेऊन प्रश्न तेवढ्यापुरता कसा तरी सुटल्यासारखा वाटेल पण तसा तो पूर्णपणे सुटलेला नसतो.
1: बरोबर आहे. मल निस्सारण व्यवस्थित न होणं आणि मूळव्याध आणि फिशर वगैरे हे जे प्रकार आहेत ते होणं, तर यांचा कसा संबंध असतो?
2: हल्ली ते खूपच प्रमाण वाढलेलं आहे. तर ज्या वेळेला आत्ताच मी सांगितलं की या खाण्यापिण्याच्या गोष्टी याच्यामध्ये थोडासा बिघाड होतो, थोडंसं पाणी कमी असेल, फायबर कमी असेल तर मग संडास, पाणी कमी असेल तर घट्ट होण्याची शक्यता असते, त्याचा व्हॉल्यूम कमी असतो, व्हॉल्यूम कमी घट्ट संडास मग तो पास होत नाही, मग आपण खूपच स्ट्रेन करतो म्हणजे कुतलं जातं आणि कुतल्यानंतर बऱ्याच वेळा खालच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत कुतल्यामुळे त्याच्यावर प्रेशर येतं आणि त्या थोड्या थोड्या फुगायला लागतात आणि त्या फुगून काही वेळेला त्याच्यावर प्रेशर येऊन ते संडास मग ते दररोज जरा जरा जरा फुगून त्यांचा मग असा बंच तयार होतो. आणि फुगलेल्या रक्तवाहिन्यांचा बंच म्हणजेच खरं तरी आपण त्याला मूळव्याध म्हणतो. आणि मग हे मूळव्याध संडास रोज स्ट्रेनिंग होऊन मूळव्याध होतं. काही वेळेला ब्लड वेसलचं एखाद्याना नाही म्हणलं तरी जेनेटिक पण एखाद्याचा जे बरीच कारणं आहेत मूळव्याधासाठी पण त्यातलं हे एक प्रमुख कारण आहे. मी सांगितलं हे जेनेटिक कारण हे जरा थोडंसं खूप कमी आहे पण ते काही जणांना होऊ शकतं. म्हणजे जसं की जे वेसल्स आहेत त्या वॉलमधला जो टोन असतो तो एखाद्याचा कमी असतो, त्या पेशंटमध्ये स्ट्रेनिंग फार नसेल तरी पण एखाद्याला होऊ शकतं, नाही असं नाही. आणि दुसरा भाग तुम्ही सांगितला तो म्हणजे फिशर. फिशर याचे मूळ कारण असे की संडास घट्ट असेल, खूप स्ट्रेन केलं, ते संडास घासून गेला, स्ट्रेनिंगमध्ये काय वेळेला तिथल्या रक्तसप्लाय एखाद्या आर्टरीचा कमी होतो आणि तिथल्या भागाला जरा रक्तसप्लाय

0: कमी पडले की नकळत बारीक जखम तयार होते. या संडास घासून गेला तर जखम तयार होते आणि ती जखम म्हणजेच त्याला फिशर म्हटलं जातं.
1: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल आज दुपारी 2:05 आपल्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकत आहात. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया पर्यावरण पूरक सण कसे साजरे करावेत याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. सध्या सणांचे दिवस आहेत, तर हे सण आपण पर्यावरण पूरक पद्धतीनं कशा प्रकारे साजरे करू शकतो याविषयी सांगा.
2: मुळात आपले जे सण जे साजरे केले जातो आपण भारतीय म्हणून ते सगळे पर्यावरणाशी निगडीत आहेत. आता जो बैलपोळा झाला तो का झाला, तर आता मेहनतीची कामं झालीत त्यांना थोडी विश्रांती, त्यांच्या प्रती आपण धन्यवाद म्हणून तो त्यांचा उत्सव साजरा करतो. मग त्यावेळेस काही वेळा आपण घर सजवतो, तर त्या घर सजवण्यासाठी आपण आंब्याच्या पानाची तोरणं, झेंडूची फुलं आणि एक तो आनंद पण असतो की बाबा मी आज माझ्या हाताने गजरा केला किंवा माझ्या हाताने तोरण केलं. तो आपला आनंद आपण पण घेतला पाहिजे आणि आपल्या मुलांना पण ते शिकवलं पाहिजे. आणि त्याच्यातून बाहेरचा जो प्लास्टिक किंवा नको असलेले पेपर, नको असलेल्या गोष्टी की ज्याचा पुन्हा रिसायकलला जाईल की नाही ही जी शंका येते त्या होणार नाहीत. पिंपळाच्या पानांचं तोरण दिसताना पण सुंदर दिसतं आणि पुन्हा त्याचं काम झालं की ते कंपोस्टिंग मध्ये जाऊ शकतं. 15 ऑगस्टला आपण जिलेबी आणायला जातो, तर जाताना स्टीलचा डबा घेऊन जायचा, एक छानशी पिशवी घेऊन जायची, तिथलं प्लास्टिक वाचलं आपलं. मग अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल केला. गणपतीच्या वेळेस आपण केळीचे खुंट वापरून सजावट करू शकतो, कर्दळी असते. मौसम असा असतो की ह्या दरम्यान हळूहळू पाऊस कमी होतो, त्यामुळे झाडांची वाढ छान, फुलांची वाढ छान होत असते, त्यामुळे बऱ्याच गोष्टी सहज मिळत असतात. पत्री व्हायला जातात, त्या पत्री स्वतःच्या हाताने जर खुडल्या तर त्याच्यातून जो रस बाहेर येतो पण तो आपल्या शरीरासाठी आवश्यक असतो. ह्याला पर्यावरणाचे जोड आहे ह्या ज्या आपल्या सणवारांना आहे. गौरी बसवतो आपण, गौरीच्या वेळेस तुम्ही गौरीचे बी पेरले, त्याचं झाड झालं तर ते तसंच कुंडीसह जपू शकता. तिचं विसर्जन करायची गरज नाहीये, ती तुमच्याजवळच राहणार आहे. काय म्हणतात भावना म्हणून तुम्ही थोडस तिला बाजूला करून एक पूजा करू शकता आणि बाहेर पूर्ण ती दारात आहेस तुमच्या, छान फुलं देत उभी राहते. साधा चिरमुऱ्याचा पेपर मिळायचा जो विरघळला जातो सहज, तो लावायचा. त्याच्या पुढे गौरींची सजावट असायची. त्या सजावटींना शेतात जो त्यावेळेस उगवलेला मका, ज्वारीची कणस, सूर्यफुल, मूग ह्याची सगळ्याची की फांद्या तोडून आणून त्याची सजावट केली जायची. काकडी वगैरे ह्याच्यापासून गौरींची सजावट केली जायची. तर ते इतकं पर्यावरण पूरक आणि इतकं ते मनाला प्रसन्न करणार असायचं आणि त्याच्यात आणखीन तुम्ही कलात्मकता दाखवू शकता. तयार फुलं किंवा पानं आणायचं आणि ते चिकटवायची किंवा लाइटिंग चिकटवायचं, ह्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये इतकी क्रिएटिव्हिटी छान आहे. किंवा मुलांना पण तुम्ही छान छान पेपर पासून फुलं बनवायला शिकवू शकता. वनस्पती आणि फुलांपासून जे सजावट करू त्याची ती समस्या येत नाही. अगदी संक्रांतीचं पण मला सांगायचं आहे की संक्रांतीला पण वाण वाटताना आपण ज्याचा उपयोग होईल, पुनर्वापर होईल अशा गोष्टी देऊया. तो वापरात येणाऱ्या पिशव्या, छोटी रोपं देऊ शकतो, गुळ देऊ शकतो, साखर देऊ शकतो, प्लास्टिकचे डबे किंवा प्लास्टिकचे चमचे की ज्याच्यामध्ये आपण उष्ण पदार्थ घातले तर ते पुन्हा त्या प्लास्टिकमधले काही केमिकल घटक आपल्या त्या अन्न पदार्थात मिसळतात, तर ते नको. तसं पर्याय काढायला गेलं तर खूप आहे, थोडस विचार केला पाहिजे, यूज अँड थ्रो पासून थोडस बाजूला आलं पाहिजे. पण हे लोकांना कळायला पाहिजे की हा तात्पुरता पर्याय यूज अँड थ्रो. पूर्वी पण कार्यक्रम होत होते घरात, नवं ते जरी हवं असलं तरी जुन्यांपासून काही गोष्टी आपण शिकून त्याच्यात मिसळावं असं मला वाटतं. तर आता बऱ्याच संस्थांनी स्टील बँक वगैरे सुरू केलेल्या आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या घरात जर कार्यक्रम असेल तर तुमच्या कार्यक्रमासाठी 50-100 जे काही लोक असतील

0: त्यांच्यासाठी लागणारे स्टीलचे पेले, ताटं, वाटे हे मिळू शकतं. बऱ्याच ठिकाणी वनस्पतींपासून पत्रावळ तयार करायला लागले.
1: बरोबर.
0: तर त्या सहज बाजारात मिळतात. तर हे जर डोळेसपणे जर आपण मार्केटमध्ये गेलो तर दिसतात, मिळतात, स्वस्त मिळतंय किंवा दिसलं म्हणून घेतलं असं नको. आपण सुजाण नागरिक जर व्हायचं असेल, सुशिक्षित स्वतःला जर म्हणवून घ्यायचं असेल, तर ह्या गोष्टींचा थोडा विचार व्हायला पाहिजे.
2: परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण पर्यावरणपूरक सण कसे साजरे करावेत याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AI या मोबाईल अप्लिकेशनवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 6:55 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल एप्लिकेशनवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 6:55 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष. सुरुवातीला आजचा सुविचार. स्वैर वागणूक म्हणजे स्वातंत्र्य नव्हे तर आदर्श आचरण म्हणजेच स्वातंत्र्य होय.

0: आता ऐकूयात दिनविशेष. आज 31 ऑगस्ट. आजचे दिनविशेष आहेत. फिलिपाईन्सचे तिसरे राष्ट्राध्यक्ष रेमन मॅक्सेसे यांचा आज जन्मदिन. 1907 साली त्यांचा जन्म झाला. ख्यातनाम पंजाबी कवयित्री अमृता प्रीतम यांचा आज जन्मदिन. 1919 साली त्यांचा जन्म झाला. मृत्युंजय कार शिवाजी सावंत यांचा आज जन्मदिन. 1940 साली त्यांचा जन्म झाला. शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांचा आज स्मृतिदिन. 1973 साली त्यांचा मृत्यू झाला. भारताचे 13वे राष्ट्रपती आणि भारतरत्न सन्मानित प्रणव मुखर्जी यांचा आज स्मृतिदिन. 2020 साली त्यांचा मृत्यू झाला. त्रिवत्याचे दिनविशेष.
1: खडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 94-23-13-87-89.
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: अहो, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
5: पोटविकार, मूळ व्याध, भगंदर, स्तनाचे आजार, तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित. डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळ व्याध तज्ज्ञ.
6: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 940-44-16-756.
7: सामान के साथ साथ रेल टिकट भी रख लिया ना बेटा.
8: टिकट की क्या जरूरत माँ, थोड़ी देर का ही तो सफर है.
7: क्या तुम्हें पता नहीं कि बिना टिकट यात्रा करना एक कानूनी अपराध है?
9: ध्यान रखें, वैध टिकट लेकर ही रेल यात्रा करें. अपने सफर को आसान बनाएं और देश की प्रगति में हाथ बटाएं. भारतीय रेल द्वारा जनहित में जारी.

101.1 मेरठवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत देशभक्तीगीत. रूपकुमार राठोड आणि साधना सरगम यांनी गायली. बाबासाहेब सौदागर यांची ही रचना आहे. संगीतकार आहेत गुणवंत सेन,

रूपकुमार राठोड आणि साधना सरगम यांनी गायली बाबासाहेब सौदागर यांची देशभक्ती गीत रचना आपण ऐकलीत. संगीतकार होते गुणवंत सेन. आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत.

स्वच्छ भारत सुंदर भारत चला उभारू निरोगी भारत साध ही आमची उद्याच साठी आरोग्यदायी घडू भारत।

आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर ठीक 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रतीक्षा वाद्यसंगीतात.

0: जुग जुग जीव अभियान 2026
1: आपल्या एका निर्णयामुळे एखाद्याला मिळू शकते नवीन आयुष्याची संधी.
0: अवयव आणि उतीदानाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या वतीने 3 ऑगस्ट 2026 पासून जुग जुग जीव अभियान 2026 या वर्षभराच्या जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
2: अवयव दान म्हणजे केवळ जीवनदान नाही तर आपल्या पश्चातही आपली जीवनदायी परंपरा पुढे नेण्याचा एक महान संकल्प आहे. आपल्या अवयव आणि उतींच्या दानामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला नवजीवन मिळू शकतं.
0: म्हणूनच चला अवयव दानाचा संकल्प करूया आणि जीवनाची ही अमूल्य देणगी पुढे देऊया.
1: इच्छुक नागरिक आधार प्रमाणीकरणाद्वारे ऑनलाइन अवयव दानाची प्रतिज्ञा करू शकतात.
0: अवयव दान करा, जीवन दान द्या.
2: जुग जुग जीव अभियान 2026
0: तुमचा संकल्प
1: कुणाचं तरी नवजीवन.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी अंमली पदार्थमुक्त युवा पिढी आणि

0: अंमली पदार्थ मुक्त भारत साध्य करण्याचं उद्दिष्ट, पंतप्रधानांचं मन की बात मधून प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेसाठी किर्गिस्तानची राजधानी बिश्केक इथं दाखल. नेपाळमध्ये अजूनही 275 भारतीय नागरिक बेपत्ता, नागपूरचे 102 यात्रेकरू परतले. मराठा समाजाला सरसकट कुणबी घोषित करावं आंदोलकांची मागणी, तर कायदेशीर मागण्यांबाबत राज्य सरकार चर्चेला तयार, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि महिला आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा थायलंडवर विजय. आता सविस्तर बातम्या. विकसित भारतासाठी अंमली पदार्थमुक्त युवा पिढी आणि अंमली पदार्थमुक्त भारत साध्य करण्याचं उद्दिष्ट असून यात मोठ्या संख्येनं देशाची युवा पिढी सहभागी होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते देशवासियांशी संवाद साधत होते. या मालिकेचा 137वा भाग काल प्रसारित झाला. अंमली पदार्थांच्या व्यसनाचे परिणाम संपूर्ण कुटुंब आणि समाजालाही भोगावे लागतात असं सांगत पंतप्रधानांनी अंमली पदार्थांविरुद्ध जनजागृती करणाऱ्या आणि व्यसनाशी झुंजणाऱ्या व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांची प्रशंसा केली. अंमली पदार्थ मुक्त भारतासाठी प्रभावी घोषवाक्य बनवावं, याबाबत नशा मुक्त युवा हा हॅशटॅग वापरून समाज माध्यमावरून त्याचा प्रसार करण्याचं आवाहन त्यांनी केलं. भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा ही मोहीम देशाच्या अभिमानाच्या भावनेला अजून बळकट करते असं सांगून यातून 8 कोटीहून जास्त तिरंगा सेल्फी आपल्याला प्राप्त झाल्याचं पंतप्रधान म्हणाले. भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण मिशन शक्तीसॅट उपक्रमाची त्यांनी यावेळी माहिती दिली. या माध्यमातून विद्यार्थिनींना उपग्रह तंत्रज्ञान आणि नवोन्मेष शिकण्याची संधी मिळत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
1: आज हमारी बेटियों के सपनों की उड़ान धरती से निकलकर अंतरिक्ष तक पहुंच रही है और आपको यह जानकर गर्व होगा कि भारत ऐसे सपने देखने वाली दुनिया की हजारों बेटियों को एक साथ जोड़ रहा है. इस प्रयास का नाम है मिशन शक्ति सेट. इसके माध्यम से 108 देशों की 12,000 छात्राओं को सैटेलाइट टेक्नोलॉजी सीखने और इनोवेशन के क्षेत्र में आगे बढ़ने का अवसर मिल रहा है.
0: आपले सण आणि उत्सव आपल्या परंपरांसोबतच आपल्याला एकमेकांशी जोडले जाण्याची संधीही देतात असं सांगून या सणासुदीच्या काळात आपण पुन्हा एकदा स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. भारताचा आत्मनिर्भर बनण्याचा मार्ग हा भारतीय वस्तूंच्या गर्वानं स्वीकार करण्यानंच विस्तारात जाईल असंही ते म्हणाले. पीएम स्वनिधी योजना, महिला सक्षमीकरण, स्वच्छता अभियान, नागालँडमधली फुलशेती, ओडिशातलं निसर्ग पर्यटन आणि जंगल संवर्धन, तसंच विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात मुलींचा सहभाग यांचाही पंतप्रधानांनी मन की बातमध्ये विशेष उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तानचा दौरा आटोपून किर्गिस्तानची राजधानी बिश्केक इथं पोहोचले. आज आणि उद्या बिश्केक इथं आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या उझबेकिस्तान दौऱ्यात भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान 11 महत्वपूर्ण करारांवर काल स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. भूविज्ञान आणि खनिज संसाधन, आयुर्वेद आणि पारंपरिक चिकित्सा प्रणाली यासह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांनी भर दिला. पंतप्रधानांचा उझबेकिस्तानच्या दोस्तालिक ऑर्डर ऑफ हायेस्ट डिग्री या सर्वोच्च सन्मानानं काल गौरवण्यात आलं. ताश्कंदमध्ये उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान 140 कोटी देशवासियांचा सन्मान असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. नेपाळमधल्या अचानक आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 768 पोहोचली असून जवळपास 2,500 लोक अद्याप बेपत्ता आहेत. पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 108 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली असून 50 नागरिकांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. 275 भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं. काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू काल सुरक्षित राज्यात परतले. राज्यातल्या शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी आणि युवकांच्या पाठीशी केंद्र आणि राज्यातलं डबल इंजिन सरकार खंबीरपणे उभं राहील आणि विकासकामांकरता निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते काल परभणी इथं शेतकरी आणि युवा संवाद मेळाव्यात बोलत होते. सरकारच्या तिजोरीवर सर्वसामान्य शेतकऱ्यांचा पहिला हक्क आहे असं नमूद करत शिंदे यांनी महायुती सरकारने आपल्या कारकिर्दीत

0: सातत्यानं शेतकरी हिताचेच निर्णय घेतल्याचं सांगितलं. परभणीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसंच परभणीत नवीन औद्योगिक वसाहत उभारण्यात येईल असंही त्यांनी यावेळी जाहीर केलं.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून घोषित करावं अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केली आहे. ते काल आंतरवाली सराटी इथं उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी वार्ताहरांशी बोलत होते. ही मागणी पूर्ण नाही झाली तर मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचा आणि आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. मराठा समुदायाच्या मुख्य समितीची बैठक 12 सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटी इथं होणार असून मुंबईत उपोषण करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेतला जाईल. तोपर्यंत सरकारनं आपल्या मागण्या मान्य कराव्यात असं त्यांनी सांगितलं. जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे सदस्य मोठ्या प्रमाणात आंतरवाली सराटी इथं जमले आहेत. दरम्यान मराठा समाजाच्या प्रश्नांवर याआधीही मार्ग काढला होता, यातूनही मार्ग काढू. सरकारचे प्रतिनिधी जरांगे यांच्याशी चर्चा करतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले,
2: ज्या काही मागण्या कायदेशीर असतील, संविधानाच्या अंतर्गत असतील आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं त्या ठिकाणी उल्लंघन करणाऱ्या नसतील अशा सगळ्या मागण्यांकरता आम्ही चर्चेची दारं खुली ठेवली.
0: आज तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी मध्यरात्रीपासून गर्दी केली आहे. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथल्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक दाखल होत आहेत. काल रात्रीपासून ब्रह्मगिरीला महाप्रदक्षिणा म्हणजेच फेरीला प्रारंभ झाला. तिसऱ्या श्रावणी सोमवारी या ज्योतिर्लिंगाचं विशेष महत्व असल्यानं यंदा 3 लाखाहून अधिक भाविक दाखल होतील असा अंदाज आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या 280 अतिरिक्त बसगाड्या त्र्यंबकेश्वरसाठी सोडण्यात आल्या आहेत. अहिल्यानगर ते बीड डेमू रेल्वेच्या वेगात वाढ करण्यात आली असून 1 सप्टेंबरपासून मध्य रेल्वेचं सुधारित वेळापत्रक लागू होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ 1 तास 35 मिनिटांनी कमी होणार आहे. ही रेल्वे अहिल्यानगरहून सकाळी 8:15 सुटून 12:15 बीडला पोहोचेल. परतीची रेल्वे बीडहून दुपारी 12:00 सुटून 4:00 अहिल्यानगरला पोहोचेल. प्रवाशांनी नव्या वेळापत्रकाची नोंद घेऊन प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहन खासदार बजरंग सोनवणे यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि इंटॅक या संस्थेच्या वतीनं काल शहरातल्या गोमुख इथून हेरिटेज वॉक घेण्यात आला. मलिक अंबरनं तत्कालीन खडकी शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना देत नहरे अंबरीच्या माध्यमातून प्रभावी जलपुरवठा व्यवस्था निर्माण केली होती. सुमारे 4 शतकांपूर्वी विकसित झालेल्या जलव्यवस्थेचं ऐतिहासिक महत्व आणि तिच्या मागील अभियांत्रिकी कौशल्य याविषयी इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी आणि आदित्य वाघमारे यांनी माहिती दिली. महापौर समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर इथं अतिरिक्त शेंद्रा औद्योगिक क्षेत्राच्या उभारणीसाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाला वेग आला आहे. सटाणा इथल्या 138 हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाचा दर अखेर निश्चित झाला असून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 93,14,000 रुपयांचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या उच्चाधिकार समितीनं या दराला अंतिम मंजुरी दिली असून यावर आता शेतकऱ्यांची मंजुरी घेण्यासह अन्य कारवाईला वेग येईल. महिलांच्या आशिया चषक टी20 क्रिकेट स्पर्धेत काल दुबईत झालेल्या पहिल्या साखळी सामन्यात भारतानं थायलंडचा 94 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतीय महिलांनी निर्धारित षटकात 9 बाद 159 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आलेला थायलंडचा संघ 16व्या षटकात 65 धावांवर सर्वबाद झाला. हवामान. मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तर मराठवाड्यात हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विकसित भारतासाठी अंमली पदार्थमुक्त युवा पिढी आणि अंमली पदार्थमुक्त भारत साध्य करण्याचं उद्दिष्ट पंतप्रधानांचं मन की बातमधून प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेसाठी किर्गिस्तानची राजधानी बिश्केक इथं दाखल. आणि नेपाळमध्ये अजूनही 275 भारतीय नागरिक बेपत्ता, नागपूरचे

0: दोन यात्रेकरू परतले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल एप्लिकेशनवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:20 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल.
2: ब्रँड न्यू ऑडिओ सिरीज द सेव्हियर ब्रॉट टू यू बाय श्री गंगा हॉस्पिटल.
3: दृष्टी कमी होणं ही फक्त डोळ्यांची समस्या असतेच असं नाही. 40 वर्षीय रमेशच्या आयुष्यात याच गोष्टीने मोठं वळण आणलं. गेल्या काही महिन्यांपासून रमेशची दृष्टी कमी होत होती. सुरुवातीला धूसर दिसू लागलं आणि काही दिवसातच त्याला दोन्ही डोळ्यांनी दिसणं पूर्णपणे बंद झालं. घरच्यांनी त्याला डोळ्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे नेलं. तपासणीनंतर एक धक्कादायक गोष्ट समोर आली. प्रॉब्लेम डोळ्यांचा नव्हता, तर डोळ्यांच्या मागील मुख्य नसांमध्ये होता. पुढील उपचारांसाठी रमेशला श्री गंगा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. तिथे ब्रेन अँड स्पाइन स्पेशालिस्ट डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी त्याची तपासणी केली. एमआरआय रिपोर्ट आल्यानंतर परिस्थितीची गंभीरता स्पष्ट झाली. दोन्ही डोळ्यांच्या मुख्य नसांजवळ असलेल्या गाठींचा कॅन्सर झाला होता, त्यामुळेच त्याची दृष्टी पूर्णपणे गेली होती. रमेश आणि त्याच्या कुटुंबासाठी हा मोठा धक्का होता, पण त्याच्या कुटुंबाने डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांच्यावर विश्वास ठेवला आणि सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. सर्जरीला सुरुवात झाली आणि काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सर्जरी यशस्वी झाली आणि अवघ्या 4 ते 5 दिवसात रमेशची दृष्टी पुन्हा पूर्ववत झाली. जो रमेश काही दिवसांपूर्वी स्वतःच्या डोळ्यांनी काहीच पाहू शकत नव्हता, त्याला पुन्हा स्पष्ट दिसू लागलं. योग्य वेळी झालेलं निदान, डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांचे कुशल उपचार आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे एका कुटुंबाच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश परत आला.
4: श्री गंगा हॉस्पिटल, जिथे प्रत्येक उपचारामागे असते एका आयुष्याला पुन्हा उभं करण्याची जिद्द आणि जबाबदारी. आणि जेव्हा प्रश्न ब्रेन आणि स्पाइनचा असतो, तेव्हा विश्वास फक्त एकच, डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे. मेंदू व मणक्याच्या गुंतागुंतीच्या व जटिल शस्त्रक्रियांवर आता आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे खात्रीशीर उपचार मिळवा. श्री गंगा हॉस्पिटल, शिवाजीनगर, नांदेड.
1: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. श्री गंगा हॉस्पिटल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:25 होत आहेत. आकाशवाणीच्या महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत, दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क विभाग निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी पूनम चांदोकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, पाणी ही जीवनाची मूलभूत गरज आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकीकरण, बदलतं हवामान आणि पाण्याची मर्यादित उपलब्धता या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसंपत्तीचं योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणं अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रातील जलसंपत्तीचं समन्वयी, पारदर्शक आणि शाश्वत व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. या विशेष मालिकेत आपण महाराष्ट्रातील जलसंपत्तीचं नियमन, पाणी हक्कदारी, जलशुल्क, पाणी वाटप, जलगुणवत्ता, पाणी वापर संस्थांचा सहभाग आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जलव्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या विविध पैलूंवर जाणून घेणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आणि इतक्या व्यस्त शेड्यूल मधून तुम्ही आज इथे आला आहात आणि इतकी छान माहिती आम्हाला देणार आहात, सविस्तर चर्चा करणार आहात, त्यासाठी पुन्हा एकदा खरंच खूप आभार.
1: मी मनापासून आपलं धन्यवाद देते की आपण मला इथे बोलवलं आणि या मार्फत आम्ही अवेअरनेस सुद्धा पोहोचवू शकू तर ही आम्हाला खूप सुंदर उपलब्धी मिळाली आहे, त्यासाठी सुद्धा माझे धन्यवाद आपल्या सर्वांना.
0: नक्कीच. खरं तर पाण्याचा कोटा आणि पाण्याची हकदारी यात नेमका फरक काय असतो किंवा पाणी वापर संस्थांची भूमिका नक्की काय आहे? जेव्हा एखाद्या पाण्यावर शुल्क आकारलं जातं त्याच्यासाठी कुठले निकष वापरले जातात आणि आपल्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण पाण्यासाठी सक्षम साठा कसा उपलब्ध करू शकतो या सगळ्यांविषयी आज आपण मॅडमकडून जाणून घेणार आहोत. कार्यक्रमाला सुरुवात करूया. मॅडम, पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. कारण आजचा जो विषय आहे, आपण असं म्हणतो की अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपल्या प्रमुख गरजा आहेत. पण कमीत कमी एक वेळ एका वस्त्रावर आपण काही दिवस काढू शकतो, निसर्गात राहू शकतो, पण जर आपल्याला पाणी, जल, जलसंपत्ती ही जे आपण म्हणतो ते नाही मिळालं तर कदाचित आपण जगू शकत नाही. आणि या महत्वाच्या विषयावर इतकं मोठं काम प्राधिकरण आहे, त्या सगळ्यांविषयी आपण जाणून घेऊया. पण महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या स्थापनेमागची मुळात भूमिका काय होती?
1: 21व्या शतकाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणामध्ये बरेचसे चॅलेंजेस महाराष्ट्र सरकारला फेस करायला लागले. जर तुम्हाला ऑडिटचं एक प्रिन्सिपल माहिती असेल, आर्क, म्हणजे अथॉरिटी, रेकॉर्ड किपिंग आणि कस्टडी, तर अथॉरिटी, रेकॉर्ड किपिंग आणि कस्टडी तिन्ही जलसंपदा विभागाकडे होती. मग त्या अंतर्गत जे पण त्यांना बदल करून आणायची होती आणि ज्या पण प्रस्तावित सुधारणा करायच्या होत्या त्याच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारचं प्राधिकरण हे महाराष्ट्राकडे नव्हतं. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे की पाणी किती आहे आपल्याकडे, तर 308 लाख हेक्टर एवढी एरिया महाराष्ट्र अंतर्गत येते, त्यातलं 225 लाख हेक्टर हे कल्टिवेबल आहे, कल्चरल आहे. त्यातनं 172 लाख हेक्टर सध्या क्रॉप पॅटर्न मध्ये येतं आणि ग्रॉस क्रॉप होते तुमचं 229 लाख हेक्टर. मग याचं नियोजन कसं करायचं? आपल्याकडे 132 बिलियन क्युबिक मीटर पाण्याचं आपल्याला जलव्यवस्थापन करायचं असतं. हे दोन महत्वाचे मुद्दे होते. महाराष्ट्र सरकारला वर्ल्ड बँकेकडनं फंड्स देखील अवेलेबल होणार होते आणि त्यांची एक होट होती की आम्हाला प्राधिकरण हवे आहेत म्हणून. आणि समन्यायिक इक्विटेबल वॉटर अवेलेबल करून देण्याकरिता ज्या पण काही प्रावधान होते त्याच्या अंतर्गत एक प्राधिकरणाची एक निकड मोठ्या प्रमाणामध्ये भासली आणि मग MWRRA म्हणजे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण हे 2005 साली याची स्थापना झाली.
0: अगदी खरं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या आता जसं तुम्ही सांगितलं की त्या कारणाने महाराष्ट्राला एका वेगळ्या प्राधिकरणाची गरज भासली आणि हा पल्ला किंवा हा प्रवास खूप मोठा होता. 21 वर्षांचा हा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने राज्याच्या जलक्षेत्रात कोणती महत्वाची अशी पायाभरणी केली आहे काय सांगू शकाल आणि या सगळ्या प्रवासाकडे कसं बघाल?

0: सुरुवातीला बघायला गेलं तर आपल्याला थोडंसं महाराष्ट्राची जिओग्राफी बघायला लागेल पूर्ण, की वेस्ट साईडला ज्या आहे त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, तर 200 नद्या आहेत त्या, त्यातलं सगळं पाणी अरेबियन सीला जातं. नंतर आपल्याकडे 5 मुख्य खोरे आहेत, म्हणजे वरती नर्मदा आहे, त्याच्या खाली तापी, मग सगळ्यात मोठी गोदावरी आणि सगळ्यात खालती कृष्णा. याच्यामध्ये आपण काय करतो, ॲव्हरेजिंग करतो. ॲव्हरेजिंग करताना दिसतं की आपल्याला एक्स अमाऊंट ऑफ वॉटर मिळतं, पण त्याचं 50% पाणी जे देतं, म्हणजे बेसिकली 45% जे पाणी आहे ते कोंकण रिजनमध्ये आहे, ते पश्चिम वाहिनी नद्यांनी ते जे आहे ते अरबी सागरामध्ये मुख्यतः ते 35 ते 40% वाहून जातं. आता एक महत्वाकांक्षी जो आता प्रकल्प येतोय त्याच्यामध्ये हे पाणी आपण गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये घेऊन जाण्याचं प्रयोजित केलेलं आहे. नंतर हे जे 4 आहेत ना, नर्मदाचं फक्त 6.06% एवढंच पाणी आपल्याला मिळतं. तापी खोऱ्यामध्ये थोडंसं ते पण तुटीचं खोरं पडतं आणि गोदावरीमध्ये 50% पाणी आपण तिथनं घेत असतो. तर साधारणपणे समजून घ्यायला की 45% पाणी हे मोस्टली त्यातलं वाहून जातं आणि 55% पाण्यावर महाराष्ट्र आधारित असतो. म्हणून आपण इक्विटेबल डिस्ट्रिब्युशन जे म्हणतोय ते करण्यासाठी एन्टायटलमेंट इश्यू करायला लागतात. तर एन्टायटलमेंटचे निकष जे आहेत ते सर्वप्रथम महाराष्ट्राने आणलेत 2007 साली. 2005 साली आपली स्थापना झाली आणि 2007 साली पहिल्यांदा एन्टायटलमेंट म्हणजे हक्कदारीचे निकष काढण्यात आले. सुरुवातीला हक्कदारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच इश्यू करत होते, पण तदनंतर लक्षात आलं की ही एक्झिक्युटिव्ह बॉडी नाही आहे, हे नियमन प्राधिकरण आहे. तर मग IDC ला म्हणजे इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे मग इश्यू करू लागले 2011 सालापासून. याच्यामध्ये अधिनियमामध्ये त्याच्यामध्ये अपडेट करण्यात आले. एन्टायटलमेंट इश्यू करणं फार महत्वाचं असतं, त्याच्यावर आपण एक विस्तृत चर्चा करू. पण आपला जो प्रश्न आहे की फर्स्ट म्हणजे एन्टायटलमेंट इश्यू करणं, नंतर हे पाणी जेव्हा आपण तुम्हाला पोहोचवतो त्याच्या पाठी एक खर्च येत असतो, तर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मग त्या खर्चाची पडताळणी कशी करणार आणि खर्चाचं कसं नियोजन करून त्याला आपण वसूल करायची की नाही, हा महत्वाचा मुद्दा सगळ्यांच्या डोक्यात येतो आणि त्याला उत्तर देतं ते आपलं राष्ट्रीय धोरण. तर राष्ट्रीय धोरणामध्ये लिहिलेलं आहे की जितका पण आपला रेव्हेन्यू कॉस्ट आहे ती रेव्हेन्यू कॉस्ट ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉस्ट जी असते ती, तो जो खर्च आहे तो खर्च पाणी वापरकर्त्यांकडनं तो परावर्तित करून त्या रेटमध्ये आपण घ्यायला हवा. मग तो कसा घ्यायला हवा, तो आपल्या ऍक्टमध्ये दिलेला आहे. तर तो महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणामध्ये त्याची एक क्लिष्ट पद्धती दिलेली आहे आणि ती पद्धत तुम्हाला पूर्ण करायला कमीत कमी 1 ते 6 वर्षाचा कालावधी लागतो. कारण पुन्हा सांगायचं मला अभिमान वाटतो की आपण म्हणतो की पार्टिसिपेटरी अप्रोचनी आपल्याला जायला लागतं आणि जेव्हा आपण पार्टिसिपेटरी अप्रोच म्हणतो त्यावेळेस लोकांकडनं, लोकांशी सल्लामसलत करणं, त्यांच्याकडनं सूचना घ्यायच्या, त्याचे विविध स्तर असतात, तर त्याला देखील बऱ्यापैकी कालावधी लागत असतो. तर या सल्लामसलत प्रक्रियेला आपण करून नॅशनल वॉटर पॉलिसी आणि कायद्यांच्या अंतर्गत आपण जे दर लावतो तर त्याचा सुद्धा निकष आपण काढलेला आहे. तर त्याला म्हणतात क्रायटेरिया फॉर टॅरिफ, त्याचं सुद्धा आपण नियमन केलेलं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये जे पाण्याचे प्रकल्प येत असतात त्यांना अप्रुव्हल देत असतो आणि त्याचे सुद्धा आपण क्रायटेरिया 2015 मध्ये आणि 2017 मध्ये बनवलेले आहेत. त्याचे सुद्धा खूप मायक्रो डिटेल्स आहेत आणि ते फार महत्वाचे असते की प्रोजेक्टला का आपण कुठल्या कन्फर्मिटीमध्ये आणि कुठले कन्फर्मेशन झाल्यानंतर त्याला अप्रुव्हल देता येतात याचे सुद्धा निकष आम्ही बनवलेले आहेत. आम्ही चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्याकडे क्वाझाई ज्युडिशियल बॉडी असल्यामुळे त्याला कशा प्रकारे निर्णय द्यायचे आणि त्याचे कुठले रूल्स आणि रेग्युलेशन आहेत ते सुद्धा नियमन प्राधिकरणाने बनवले आहेत. आणि आता नुकतंच म्हणजे वॉटर क्वालिटीला घेऊन बरेच संभ्रम जे निर्माण होतात आहे, कारण आपल्याला दिसतं एक आणि आपल्याला डॉक्युमेंट जे दुसरे मिळतात, तर त्यातून ही जी द्विधा मनस्थिती आमच्या IDC मधल्या कर्मचाऱ्यांची झालेली होती, जी आमची रेग्युलेटरी अथॉरिटी एज अ मॉनिटरिंग एजन्सी म्हणून झाली होती, त्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही आता वॉटर क्वालिटी असेसमेंट ऑर्डर दिलेले आहेत. तर हे ऑर्डर्स आपण टाइम टू टाइम इश्यू केले आणि नंतर त्याला 3 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये रिव्ह्यू करून त्याला अपडेट केल्या जातात. तर असे विविध नियमन प्राधिकरणाने मागल्या 21 वर्षामध्ये पारित केले.
1: हा जो प्रवास, जो म्हणजे आता ह्या वेळ कमी आपल्याकडे असतो, पण हा इतका मोठा प्रवास जो तुम्ही सांगत आहात आणि नक्कीच ज्या पद्धतीने त्याची वर्ग

0: जबाबदारी केलेली आहे किंवा जशी जबाबदारी दिलेली आहे तर आव्हानं तर खूपच आलेली असतील.
1: श्रोते हो, आजच्या भागात आपण महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची स्थापना, त्यामागची भूमिका आणि राज्याच्या जलक्षेत्रातील प्राधिकरणाच्या जबाबदाऱ्यांविषयी महत्वाची माहिती जाणून घेतली. पाण्याचे योग्य नियोजन, समन्वयी वाटप आणि उपलब्ध जलसंपत्तीचा कार्यक्षम वापर यासाठी प्रभावी जलनियमन किती आवश्यक आहे हे आजच्या संवादातून स्पष्ट झालं. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमनाच्या या महत्वाच्या विषयावरील आपल्या संवादाचा पुढील भाग आपण लवकरच ऐकणार आहोत. त्यामध्ये आपण पाणी हकदारी आणि पाण्याचा कोटा यातील फरक तसेच पाणी वाटपाच्या नियमाबाबत जाणून घेणार आहोत. आजच्या भागासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनपूर्वक आभार की त्यांनी इतकी सविस्तर आणि छान माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलासच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
0: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून.
2: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमास सुरुवातीला ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांच्या

0: भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून।
1: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार।
2: संपर्क डॉक्टर अशोक पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड।
1: मोबाईल 94-23-13-87-89।
3: बाबा कॉलेजची फी जास्त आहे।
4: बेटा
3: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते।
4: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल।
5: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री। सर
3: कुठे
5: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह।
3: आरबीआय सांगते
6: जाणकार बना, सतर्क राहा।
7: पोटविकार, मूळव्याध, भगंदर, स्तनाचे आजार तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित। डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळव्याध तज्ञ।
8: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड। नोंदणीसाठी संपर्क 940-44-16-756।
9: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
10: अगं ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
9: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
10: पिंपरी चिंचवड मध्ये। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
9: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
10: लगेच फोन करतो 95-95-24-25-59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।

आरती अंकलीकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये आताच आपण ऐकलं प्रवीण दवणे यांचे गीत. संगीतकार होते श्रीधर फडके. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेली संजय चुरमुरे यांची गीतरचना. संगीतकार सतीशचंद्र गोरे.

या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मिनिट धैर्यात प्रसारित करीत आहोत सुगम संगीत। सुरुवातीला ऐकूया देवकी पंडित यांनी गायलेली पल्लवी देशपांडे यांची सुगम गीतरचना। संगीतकार आहेत नरेंद्र देशपांडे।

0: सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
1: हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये.
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: मुळव्यात मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
5: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
4: मोबाईल 94 23 13 87 89.
6: पोटविकार, मुळव्याध, भगंदर, स्तनाचे आजार तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित. डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मुळव्याध तज्ञ.
7: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 940 44 16 756.
8: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
9: बेटा,
8: आठवते बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
9: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
10: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ KYC ने KYC अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. सर,
8: कुठे
10: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
8: RBI सांगते,
11: जाणकार बना, सतर्क राहा.

सुरेश वाडकर यांनी गायलं. हे गीत होतं हेमंत अवसळकर यांचं. संगीतकार होते श्रीकांत चंद्राते. कार्यक्रमाशेवटी ऐकूयात सुवर्णा माटेगावकर यांनी गायली, अनिल कांबळे यांची गीतरचना, संगीतकार आहेत सलील चौधरी.

श्रोते हो, याबरोबरच सुगम संगीत हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळची 8:30 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 8:30 झाली आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान प्रदान. 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिजिस्तानमध्ये दाखल. भारताचा विकासदर पुढील आर्थिक वर्षात 7% अधिक राहील असा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा विश्वास. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 794 पुन्हा पूर येण्याचा इशारा. आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा पराभव करत भारताची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. किर्गिजिस्तानमध्ये होणाऱ्या 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी

द्विपक्षीय संबंधांना बळकटी देण्यासाठी खनिज आणि युरेनियम तसंच विविध क्षेत्रातील व्यापार, संरक्षण, डिजिटल पेमेंट्स आणि शिक्षण अशा 11 करारांवर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली. मध्य आशियाई देशात हिंदी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी मोदींनी उझबेक विद्यार्थ्यांसाठी 100 लाल बहादूर शास्त्री शिष्यवृत्ती आणि ताशकंद स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ ओरिएंटल स्टडीजमध्ये संस्कृत मंचाची स्थापना करण्याची घोषणा यावेळी केली. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशातल्या युवा पिढीच्या आरोग्य, आनंद आणि उज्ज्वल भविष्याचा एकत्रित निर्धार आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमात बोलत होते. जास्तीत जास्त संख्येनं युवक युवती यामध्ये सहभागी होत आहेत याचं आपल्याला समाधान आहे असं मोदी म्हणाले. आगामी सणासुदीच्या काळात नागरिकांनी स्थानिक उत्पादनांच्या खरेदीला प्राधान्य द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्ली इथं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या संयुक्त दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. देशभरातील 18 एनआयएफटी संस्थेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. याप्रसंगी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग हे देखील उपस्थित असतील. 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 7% किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर शिकागो इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना त्या बोलत होत्या. अमेरिका इराण संघर्ष आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद पडल्यामुळे निर्माण झालेली भूराजकीय अनिश्चितता तसंच पुरवठा साखळीतील व्यत्यय असूनही भारत आपली विकासाची गती कायम राखेल असंही त्या म्हणाल्या. दरम्यान G20 आणि संबंधित बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज दक्षिण कॅरोलिना इथं पोहोचले आहेत. आज आणि उद्या अॅशविले इथं ही बैठक होत आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या नीट पीजी या प्रवेश परीक्षेच्या पेपरसंबंधी जयपूरमध्ये परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा करणारा समाज माध्यमावरील संदेश दिशाभूल करणारा असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. कोणतीही प्रश्नपत्रिका फुटलेली नाही असंही परीक्षा विभागानं सांगितलं आहे. राजस्थानमधील जयपूर इथं सीतापुरा परीक्षा केंद्रावर अंतर्गत वीजपुरवठ्यातील समस्यांमुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या केंद्रावरील प्रभावित विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पुढील महिन्याच्या 5 तारखेला घेतली जाईल असंही NBEML नमूद केलं आहे. देशभरातील इतर ठिकाणी ही परीक्षा यशस्वीपणे पार पडली. निपुण हे पाणबुडी सहाय्यक जहाज अर्थात डायव्हिंग सपोर्ट व्हेसल आज नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे. निस्तार श्रेणीतील या जहाजाचं मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये अनावरण करण्यात येणार आहे. या जहाजामुळे समुद्रातील आव्हानात्मक परिस्थितीत काम करणाऱ्या पाणबुड्यांना सातत्याने मदत मिळणं शक्य होणार असून पाणबुडी बचाव मोहिमांना सहाय्य करण्याच्या भारतीय नौदलाच्या क्षमतेतही या जहाजामुळे वाढ होणार आहे. छत्तीसगडमधील बेलपोचा गोंपड जंगल भागातून स्थानिक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. नुकतंच आत्मसमर्पण केलेल्या एका नक्षलवादी गटाने दिलेल्या माहितीवरून विविध सुरक्षा दलांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेच्या लष्कराने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराणच्या रॉकेट लॉन्चरवर हल्ला केल्याची माहिती एका अमेरिकन अधिकाऱ्याने आज दिली. गेल्या एका महिन्यातील ही पहिलीच लष्करी कारवाई आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील लराक बेटाजवळ स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणमधील काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. लराक बेटावर झालेल्या अमेरिकन हल्ल्यात इराणचे अनेक सैनिक आणि काही नागरिक मारले गेले असून काही जण जखमी झाले असल्याचं इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड्सनं म्हटलं आहे. याला प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशाराही IRGC दिला आहे. भारताचा आघाडीचा स्क्वॅश खेळाडू अभय सिंग यानं मलेशियातील सेरेम्बान इथं झालेल्या तुआंकू मुरीज अजिंक्यपद चषक स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात अभयने हाँगकाँग चीनच्या हेनरी लुंग याचा 3-2 असा पराभव केला. अभयने आतापर्यंत 3 वेळा या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. श्रीलंका क्रिकेटच्या प्रशासनात सरकारी हस्तक्षेप झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2027 होणाऱ्या महिला अजिंक्यपद स्पर्धेचं यजमानपद श्रीलंकेकडून काढून घेतलं आहे. यजमान देशासह एकूण 6 संघांचा समावेश असलेल्या

0: या महिलांच्या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीचं यजमानपद श्रीलंकेकडे होतं. दुबईत सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषकाच्या 20 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत भारताने थायलंड संघाचा 94 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 9 बाद 159 धावा केल्या. यात शफाली वर्माच्या 64 धावांचा मोलाचा वाटा आहे. भारतीय महिला गोलंदाजांनी केलेल्या भेदक कामगिरीमुळे थायलंडचा डाव 17व्या षटकात 65 धावात आटोपला. भारताच्या नंदनी शर्माने 3, श्रीचरणीने 2 तर दीप्ती शर्माने 7 चेंडूत एकही धाव न देता 3 बळी घेतले. शफाली वर्मा हिला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना येत्या 3 सप्टेंबर रोजी हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. नेपाळ प्रशासनाकडून भोटेकोशी नदीत पुराचा धोका असल्याचा नवीन इशारा काल जारी करण्यात आला. रसुवा, नुवाकोट आणि धाडिंग या जिल्ह्यांमधील नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्यानं नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं सावधानतेचा इशारा दिला आहे. बुधवारी नेपाळ तिबेट सीमेवर अचानक आलेल्या पुरामुळे जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यामध्ये अडकलेल्या शेकडो लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. भारत आणि चीनमधील तज्ञांसह बचाव पथकं या नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. बेपत्ता असलेल्या 2500 नागरिकांपैकी शेकडो लोक नेपाळच्या जलविद्युत प्रकल्पाचे कर्मचारी असल्याचं मानलं जात आहे. नेपाळमधील पुरात आतापर्यंत 794 जणांचा मृत्यू झाला आहे. तिबेटमध्ये मृतांची संख्या 16 असून 546 लोक बेपत्ता आहेत. नेपाळमधील बाधित 8ही जिल्ह्यात पूरस्थितीमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी बचाव पथकं शर्थीचे प्रयत्न करत आहेत. नेपाळमध्ये आरोग्यविषयक आणि इतर तातडीच्या गरजांच्या मदतीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन निधीतून 1,50,000 अमेरिकन डॉलर्सची रक्कम सुपूर्द केली आहे. दरम्यान नेपाळमधील भीषण पूर आणि पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे बिहारमधील गंडक आणि कोसी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नदीचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी वाल्मिकीनगर बराजचे सर्व 36 दरवाजे आणि कोसी बराजचे 20 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तथापि गेल्या 24 तासात दोनही नद्यांची पाणीपातळी आणि विसर्गाचा प्रवाह कमी झाला आहे. ओडिशामध्ये आज पुन्हा अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान. छत्तीसगडमधील काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान प्रदान. 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिझिस्तानमध्ये दाखल. भारताचा विकासदर पुढील आर्थिक वर्षात 7% अधिक राहील असा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा विश्वास. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 794 पुन्हा पूर येण्याचा इशारा. आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा पराभव करत भारताची विजयी सलामी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल अप्लिकेशनवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गझल. सुरुवातीला ऐकूया फरहाद शहजाद यांची गझल. गायक आणि संगीतकार ये हरिहरन.

गझल कार्यक्रमात शेवटी ऐकूयात मेहंदी हसन यांनी गायलेली खुर्शीद हल्लुरी यांची गझल. संगीतकार आहेत ललित सेन.

मेहंदी हसन यांनी गायलेल्या या गझलबरोबरच गझलांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. यानंतर ठीक 9 वाजेपासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: ये है विविध भारती।
1: उजाले उनकी यादों की। उजाले उनकी यादों की।

एफ एम बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल अप्लिकेशनवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीत गुंजन.

चार दिवस सासूचे या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत आहे प्रवीण दवने यांचं आणि संगीतकार अरुण पौडवाल.

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे हेच माझे माहेर. या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलं, शांता शेळके यांचं, संगीतकार अशोक पत्की.

खरं कधी बोलू नये या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेले गीत आपण ऐकलं. गीतकार होते सुधीर मोघे आणि संगीतकार होते श्रीधर फाडके. कार्यक्रमात यानंतर ऐकूया माझं घर माझं संसार या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेली सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीतकार आहेत अरुण पौडवाल.

गीतगुंजन या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात पुढचं पाऊल. या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी लिहिली, सुधीर मुघे यांची गीतरचना, संगीतकार सुधीर फडके.

0: आशा भोसले यांनी गायलेल्या पुढचं पाऊल या चित्रपटातील या गीताबरोबरच गीतगुंजन हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः विवाचन. अभिवाचक जयश्री पुराणिक. भाग आहे 74.
1: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
2: बाहेर गाडी थांबली असं वाटूनही मैथिली बाहेर डोकावलीच नाही. ती तिच्याकरता नसणारच. असेल वासुकीकडे नाहीतर नंदियालकडे. तिच्याकडे आता या शहरात गाडी घेऊन येणारं कोण असणार? पण बेल वाजली. दार लोटलेलंच होतं नुसतं. ते उघडलं तो समोर डॉक्टर भारद्वाज, मागं डॉक्टर निरंजन. ती चकितच झाली. त्याबरोबर तिला कमालीचा आनंदही झाला. शंतनूच्या घरात डॉक्टर भारद्वाज कधीच नव्हते आलेले. दारातच उभं ठेवणार? ते हसत हसतच म्हणाले. नाही नाही ना, असं म्हणत ती मागं झाली. पलंगावरली चादर उगाच सरळ केली. बसा ना, तिनं त्यांना सांगितलं. स्वतः एका मुड्यावर बसली. दोन मुडे अंशुमनच्या दोस्तांनी दिले आले तेव्हा. तरीही निरंजन अवघडून उभेच होते. मग दुसरा

थोडा तिनं त्यांना दिला. तसे ते बसले. मी यांच्याकडे उतरलो होतो, मीटिंग आटोपली, म्हटलं आमच्या मैथिलीकडे जाऊन येऊ. घर सापडलं पण, तिनं विचारलं. खरं म्हणजे पत्ता कसा माहीत झाला हेच विचारायचं होतं तिला. पण सुधीरजवळ होता पत्ता, डॉक्टर भारद्वाज म्हणाले. मीही सुभद्राकडूनच घेतला, म्हणजे सुभद्रा जोशीकडून, निरंजन म्हणाले. कशी आहेस? डॉक्टर भारद्वाजांनी विचारलं. ठीकच, असं म्हणताना आत कुठंतरी तुटलंच. हा साधासा प्रश्नही कुणी कितीतरी दिवसात विचारलेलाच नाही आपल्याला. ते बोलले नाहीत, इकडे तिकडे पाहतच राहिले. घरातलं अत्यंत कमी सामान, त्या दोन खोल्या, आता आता आलेलं पुस्तकांचं शेल्फ, त्यात पुस्तकंही अद्याप ठेवायचीच होती. ती काळी लोखंडी ट्रंक उघडी होती, मैथिलीनं त्यातून पुस्तकं बाहेर काढली होती. ती ट्रंक उघडी करून साफच करत होती. पसारा काढला तो हे लोक आलेले. ट्रंकेच्या तळाला चांगली छिद्र पडली होती, त्यामुळंच खालची पुस्तकंही खराबच झाली होती. अंशुमननं यावेळी आणलेला टेप रेकॉर्ड आणि कॅसेट्सही टेबलावर अस्ताव्यस्तच पडलेल्या होत्या. तिकडं पहाट डॉक्टर भारद्वाज नाराजीनंच म्हणाले, अरे काय ठीक आहे, हे काय ठीक आहे, ही काय ठीक असण्याची लक्षणं? मी म्हणालो होतो तुला माझ्याकडे राहा, दोन खोल्या देतो म्हणून. आपली नोकरी, आपलं शहर, हे सगळं सोडण्याची काय गरज? नशीब ते आपलं घर म्हणाले नाहीत. डॉक्टर निरंजन समोर ते म्हणाले काही भीड मुरवत न ठेवता. यानं तिला फारच कसं तरी झालं. त्यांनी आणिही काही म्हणू नये म्हणून मग ती आतच गेली, पाणी घेऊन आली. नशीब, आईस बॉक्समध्ये बर्फ होता, ती कॉलेजमधून आल्यावर वासुकीनंच आणून दिलेला. तिला जास्त अवघडल्यासारखं होऊ नये म्हणून मग निरंजनच म्हणाले की घर चांगलं आहे, युनिव्हर्सिटीपासून तसं जवळच आणि हवेशीर सुद्धा. समोर घरं नाहीत त्यामुळं प्रकाशही चांगलाच येतो. हा भाग तसा फार चांगला आहे. मुख्य म्हणजे सामान नाही त्यामुळं ते जास्त चांगलं वाटतं. कधी कधी काय होतं, आपण सामानाची फारच गर्दी करून देतो. आता ते मनापासून तसं म्हणत होते की डॉक्टर भारद्वाजांसमोर तिची बाजू उगीच उचलून धरत होते ते तिला कळेना. थोडं बोलून ती त्यांच्यासाठी काही करायला गेली. निरंजन पाण्याचे ग्लास घेऊन आले तेव्हा त्यांच्या हातातले ग्लास घेऊन ती हळूच म्हणाली, तुम्ही बोललात म्हणून बरं झालं, नाहीतर आज माझी काही धडकत नव्हती. ते हसले. 15-20 मिनिटात ती खाण्याच्या बशा घेऊन आली. इतकं कशाला? निरंजन म्हणाले. पण मी नको म्हणणार नाही, मला जरा भूक लागलेली आहेच, डॉक्टर भारद्वाज म्हणाले. सावकाश घ्या, खरं म्हणजे जेवायलाच थांबायचं. अरे तुझ्याकडे बसायला दोन खुर्च्या नाहीत, जेवायचं कसं? ते म्हणाले. तेव्हा तिचा चेहरा अगदी खरकन उतरलाच. ते लक्षात येऊन मग ते सावरून घेत म्हणाले, अगं आम्ही जुनी माणसं, आम्ही असं बोलणारच. तू इथं निघून आल्याचा राग आहे हा? अरे आमचं चांगलं सुरू होतं, चांगली हुशार विद्यार्थिनी आमची, जीनियस, एकदम क्रिएटिव्ह. इट्स माय पर्सनल लॉस, ते म्हणाले. तिनं आणलेलं त्यांनी चवीनं संपवलं, मेथीचे परोठे, दही आणि उसळ. ती कॉफी करायला गेली तेव्हा निरंजन पुन्हा प्लेट घेऊन आत आली. ओट्यावर ट्रे ठेवून म्हणाले, चांगलं झालं हा सगळं, पण आता कॉफी नको, आम्ही कॉफी घेऊनच निघालो होतो, तुम्हीच या बाहेर. तिनंही मग आग्रह केला नाही. नवीन काही करते आहेस? डॉक्टर भारद्वाजांनी विचारलंच. हो थोडस. मग भारद्वाज प्रश्न विचारत राहिले, ती सांगत बोलत राहिली. बराच वेळ गेला. निरंजन त्यांचं बोलणं फक्त ऐकत होते लक्षपूर्वक. तिच्याच मग लक्षात आलं की ते एकटे पडत आहेत. मग तीच थांबली. मग भारद्वाजही उठले. दोघांना निरोप द्यायला ती गाडीपर्यंत आली. काही निरोप? त्यांनी विचारलं आणि ती एकदम गोंधळलीच. मग सावरून म्हणाली, अंशुमनला सांगा तुम्ही इथं येऊन गेला म्हणून, आणि या पुन्हा. ती मनापासून म्हणाली.

मध्यवस्तीपासून घर बरंच लांब होतं. एरिया पॉश होता. स्वतंत्र दुमजली बंगले होते. मोठं विस्तीर्ण आवार. दोन बंगल्यातल्या मोकळ्या जागेत अजून एखादा बंगला सहज मावला असता. बंगल्याला नारायण

0: मंडळी हे नाव होतं. नाव छान आहे, लक्ष्मीचं नाव आहे ना, मैथिली सुभद्राला म्हणाली. ते डॉक्टर निरंजनच्या पत्नीचं नाव, पण त्यांना ते नरिनीच म्हणत असं मला वाटतं. त्या गेल्यावर हा बंगला पूर्ण झाला, त्या होत्या तेव्हा फक्त खालचाच भाग होता. मला हे काहीच माहीत नव्हतं. मला वाटलं की नेहमी असतं तसं मुलं, बायको, घर असं एक परिपूर्ण चित्र असणार. तसं तर मुळीच नाही, बघशीलच तू आता. दार बंद नव्हतं, फक्त पडदा सोडलेला होता. मैथिलीला मद्रासला प्रत्येक घरापुढं रांगोळी पाहायची सवय होती. या दारापुढं ही रांगोळी होती. सूर्यमंडल काढलेलं होतं, आत्या पूजेच्या समोर काढायची ते तिला आठवलं. सुभद्रानं दारावरची बेल वाजवली. जी बाई हसतमुख सामोरी आली ती डॉक्टर निरंजनची आई असावी. छान तयार होऊन होत्या त्या घरच्या घरीच. या या ना, आम्ही वाटच पाहत होतो. मी आवाज देतेच सुधीरला, त्या अगत्यानं म्हणाल्या. सुधीर, त्यांनी आवाज देताच ते आलेही. अगदी टिपटॉप, क्रीम कलरचा गुरुशर्ट, स्वच्छ पांढरा पायजमा, तो सुद्धा इस्त्रीचा. त्यांच्या आईंनी मग त्यांच्या वडिलांना बोलवलं. मुलगी दर्शना स्टॅटिस्टिक्समध्ये MSc करत होती. सगळे लोक तसे एकदम सावळेच, जरा सावळ्याच्याही पलीकडले, पण मुलगी एकदम गोरी आणि सुरेखच. एक एक गोष्ट अगदी निवडून तिच्या वाट्याला आली होती. त्या दिसत नाहीत, आपण सिनेमा हॉलवर भेटलो होतो. संहिता, ती माझ्या बहिणीची मुलगी, बहीण त्रिचनापल्लीला असते. संहिता एकदम चळवळी आहे, बिझीच असते. कॉलेजमध्ये आहे, पण वेगळं सुरू असतं तिचं सगळं. नाटकाची, थिएटरची खूप आवड आहे तिला. त्यांचा एक ग्रुप पण आहे, सतत नवनव काहीतरी करत राहतात. तुम्ही असेपर्यंत येईल आहे ती. माझी आजी पण आहे, ती मंदिरात गेली आहे, भजन आहे, शिवरात्र आहे ना, येईलच ती ही आत्ता. मग हळूहळू गप्पा रंगल्या. निरंजनचे वडील महाराष्ट्रात प्रोफेसर होते हा एक धागा पकडून मग पुष्कळ बोलणं झालं. मध्येच निरंजनची आजी आली. तिला पाहून तर मैथिलीला धर्मराजांबाईंचीच आठवण आली. त्याही अशाच काठपदराच्या साड्या नेसायच्या, बांधा आंबाडा सगळं तसंच, फक्त यांनी सौभाग्य अलंकार घातले नव्हते. निरंजनचे आजोबा नसावेत. त्यांनी सगळ्यांना प्रसाद दिला, मग फराळाचं आलं. आज महाशिवरात्र आहे ना, तुम्हाला उपवास नसला तरी हेच खावं लागेल, निरंजन म्हणाले. सगळ्यांना उपवास होता, सुभद्रालाही. तेव्हा मैथिली म्हणाली की ती कधीच कुठलाच उपवास करत नाही आणि तिला हेही माहीत नसतं शिवरात्र वगैरे, पण हे पदार्थ आवडतात तिला. हे सगळं आजीनंच केलं आहे, आम्हाला उपवासाचे पदार्थ तिच्याच हातचे हवे असतात, निरंजन म्हणाले.
1: श्रोते हो, आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: हे अभिवाचन आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आले.
2: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश.
3: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
4: आमचा फोन क्रमांक 9405255120.
5: आमचा फोन क्रमांक 940

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. यानंतर आपण ऐकाल 10:45 लोकसंगीत हा कार्यक्रम. आज यामध्ये भगवान पाटील म्हस्के आणि सहकारी गारेडी लोकगीत. 11:00 प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:30 मिश्र संगीत. आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. आज या कार्यक्रमात ऐकूया भगवान पाटील म्हस्के आणि सहकारी गारेडी लोकगीतं.

भगवान पाटील म्हस्के यांनी सहकार्याने गायलेली लोकगीत आताच आपण ऐकलीत. ही लोकगीतं लोकसंगीताच्या कार्यक्रमात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आली. सकाळचे 11 वाजत आहेत. एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत उमंग.

श्रोते हो, यानंतर म्हणजेच 11:30 आपण ऐकणार आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम आणि दुपारी 12 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम वनिता मंडळ.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआय या मोबाईल अप्लिकेशनवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 11:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमा सुरुवातीला ऐकूया सोनू निगम यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली नुसरत बदर यांची एक अल्बम गीतरचना.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात शंकर महादेवन यांनी गायलेली अनिल कांबळे यांची एक भावगीत रचना. संगीतकार आहेत केदार पंडित.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात वैशाली सामंत आणि सहकार्याने गेलेली संत एकनाथ महाराज यांची गवळण. संगीत दिलं आहे कमलेश जाधव यांनी.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात अनूप जलोटा यांच्या स्वरामध्ये पंडित किरण मिश्रा यांची हिंदी भक्तिगीत रचना. संगीतकार आहेत शांक नील.

श्रोते हो, या भक्तिगीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. यानंतर ठीक 12 वाजता आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि त्यानंतर 1 वाजेपासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: इतकी सुंदर, अगदी म्हणजे उंबरठ्यामधली ती गझल जर असेल तर खरं बघायला गेलं तर आपल्याकडे संथ गाण्यांना फारसा श्रोतावर्ग नाही असं आपण म्हणतो, पण त्या गीताची सुद्धा फरमाईश आमच्याकडे अनेकदा होते.
1: याचं कारण काय आहे की सुरेश भटाने इतकं सुंदर लिहिलंय की स्मिता पाटीलचं जे कॅरेक्टर आहे ते राहतं घर चांगलं सधन घर सोडून ती सोशल वर्कसाठी एक अनाथ महिलाश्रम चालवण्यासाठी संचालिका म्हणून जाते. तर हा जो तिचा प्रवास आहे तो फक्त फिजिकल प्रवास नाही तो मानसिक प्रवास आहे. तिची तिचं जी मानसिक उभारी आहे तिला तिथल्या काहीतरी सिद्ध करायचंय, त्यामुळे ते गाणं तसं लिहिलं भटसाहेबांनी आणि त्यामुळे ते गाणं म्हणजे त्या सिच्युएशनला धरून लिहिलं असल्यामुळे ते खूप परिणामकारक होतं.
0: नक्कीच, इतक्या विविध संगीतकारांकडे गाणं गात असताना त्या प्रत्येक संगीतकाराची एक स्वतःची शैली असते जी गायक म्हणून तुम्हालाही समृद्ध करते आणि अनेक गोष्टी शिकवते. तर अशा विविध संगीतकारांकडनं तुम्हाला काय शिकायला मिळालं?
1: खूप मोठा प्रश्न आहे म्हणजे खरं की जसं मी सांगितलं की चंदावरकरांमुळे एक दृष्टी बदलली गाण्याची, तसं सुधीर फडके गजानन वाटवे या दोघांकडनं म्हणजे उच्चारण कसं करावं. आधी मी एक सांगतो की उच्चारणातल्या माझ्या पहिल्या गुरु म्हणजे सुहासिनी मुळगावकर. मी दूरदर्शनला असताना संस्कृत साहित्यावरती अमृत मंथन नावाचा एक कार्यक्रम व्हायचा, म्हणजे कालिदासाचं वाङ्मय, भासाचं वाङ्मय किंवा असे काही जुने संस्कृत लेखक आहेत, साहित्यकार आहेत, नाटककार आहेत, त्यांच्या साहित्यावरती चर्चा व्हायची आणि ती चर्चा करण्यासाठी मेपूर रेगे, वसंत बापट, वसुंधरा पेंडसे नाईक असे दर्दी अभ्यास असलेले लोक यायचे आणि त्यांच्या गद्य चर्चा व्हायच्या. तर सुहासिनी मुळगावकर यांना त्या एस्थेटिकली सगळा विचार करायचा की फक्त गद्य नाटकावरती बोलायचंय, मेघदूतावरती बोलायचं आणि फक्त गद्य काहीतरी ऐकवायचं हे बरोबर नाही. त्यामुळे त्या काय करायच्या, त्या साहित्यातल्या काही श्लोक घ्यायच्या आणि त्याला त्या कंपोज करायच्या आणि त्याच्याप्रमाणे ग्राफिक्स डिपार्टमेंटला त्याच्यावर स्केचेस काढायला सांगायच्या.
0: अच्छा.
1: आणि ते दोन कॅप्शन स्टँड वरती ठेवून मेघदूताचा प्रवास, एक कॅप्शन एक चित्र यायचं, मग दुसरं चित्र यायचं, मग तिसरं चित्र यायचं, असा ते दाखवायचे आणि त्याच्यावरती श्लोक गाणारे मी होतो. तर त्या अमृत मंथनच्या त्या 7 वर्षाच्या काळामध्ये जे काही त्याचे कार्यक्रम झाले जवळजवळ 125-150 तरी श्लोक मी गायलो असेन. पण त्या काळामध्ये उच्चारणाचं शुद्धता संस्कृत श्लोक असल्यामुळे, स्वतः सुहासिनी मुळगावकर या संस्कृत एमए आणि त्यांचे वडील हे शंकरशेठ स्कॉलर, त्यामुळे त्यांच्या घरामध्ये संस्कृत अक्षरशः कदाचित संस्कृतमध्ये बोलतही असतील. तर त्या मला सांगायची रवी एवढं दीर्घ नाही म्हणायचा, हा असं इतका लांबवू नकोस, दीर्घ इतकं कमी करू नकोस किंवा काय, संधी असा फोडायचा, अनुस्वाराचं उच्चारण कसं करायचं त्याचं व्याकरणातलं नियम आहे की कसं उच्चारण करावं अनुस्वाराचं, अशा कित्येक गोष्टी माझ्याकडनं करून घेतल्या. आता दूरदर्शनवरती सुद्धा योगाचा जो कार्यक्रम होता वपुकृषतम वदने प्रसन्नता नाडी विशुद्धी वगैरे, तो त्यांनी माझ्याकडनं गाऊन घेतला होता आणि तो सदाशिव निंबाळकरांचा एक कार्यक्रम होत असे दूरदर्शनवरती योगावरती, त्या कार्यक्रमामध्ये टायटलचा श्लोक मी गायलो होतो. त्यावेळे काय होतं, मी दूरदर्शनवरती रेकॉर्डिस्ट होतो आणि त्यावेळी प्रत्येक कार्यक्रमासाठी खूप तुटपुंज बजेट असायचं, म्हणजे त्याच्यात आर्थिक काही कुचंबणा नव्हती आणि मला गायला मिळालं आणि त्याच्यामुळे माझं खूप फायदा झाला. माझं उच्चारण शुद्ध झालं आणि इतकं शुद्ध की मी जेव्हा नंतर स्टुडिओमध्ये काही कंपन्या संस्कृत स्तोत्र वगैरे गाऊन घ्यायचे त्यावेळी मला बोलवलं जायचं आणि त्यावेळेस संस्कृत उच्चारणासाठी कोणी सुपरवायझर म्हणून यायचे, ज्याच्यामध्ये सिग देसाई होते, भाईशंकर पुरोहित होते किंवा ब्रह्मशंकर व्यास म्हणून होते, ते संस्कृत पंडित होते. ती लोक जेव्हा मला बघायची तेव्हा म्हणायचे अरे हमें क्यों बोलाया, या अच्छा गाते. तर असं हळूहळू त्याच्यामध्ये प्रभुत्व मिळत गेलं. त्यातलं जे व्याकरण आहे ते मी शिकलो होतो बाईंकडनं, बेसिक शिकलो होतो आणि त्या माझ्या संस्कृत मधल्या पहिल्या गुरु
0: निश्चितच.
1: आणि त्याच्यानंतर मग
0: संगीतकार
1: सुधीर फडके गजानन वाटवे यांचं उच्चारण अतिशय स्वच्छ आणि छान, काही गोष्टी म्हणजे ही वरचा अनुसार पण कळायचा वाटव्यांचा, असं त्यांच्या गाण्यामध्ये कधी कधी कुठे न भेटणार कधी न काही बोलण, ही वरचा अनुसार पण तुम्हाला ऐकायला येतो त्यांच्या गाण्यातला. तर ते जे शुद्ध उच्चारण आहे त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही जेवढे शुद्ध गाल म्हणजे उच्चारण त्याचे ऱ्हस्व दीर्घ पाळाल तेवढा तो ऐकणाऱ्याच्या कानातनं

श्रोते हो आणि मैत्रिणींनो नमस्कार. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात सर्वात प्रथम आपण ऐकणार आहोत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने FM गोल्ड वाहिनीवर यापूर्वी प्रसारित झालेली सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांची रश्मी वारंग यांनी घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचा पहिला भाग काल आपण ऐकला. आज ऐकूया या मुलाखतीचा दुसरा भाग.

0: हृदयामध्ये पोचतो, कारण तो व्यवस्थित बोलला गेलेला असतो.
1: बरोबर, अगदी.
0: आणि त्यामुळे त्याचा परिणाम चांगला होतो. म्हणजे आपल्याला सुधीर फडके आणि गजानन वाटवे एवढे पॉप्युलर का? गजानन वाटवे स्वतः म्हणायचे की मी कविता गायक, मी कविता गायन करतो, भावगीत गायन हा नंतर शब्द आला. तर ते कविता काय एवढे प्रभावी गायचे, कारण कविता पोचवायचे, आणि पोचवायचे म्हणजे त्यांचं उच्चारण खूप छान
1: छान होतं,
0: शुद्ध होतं. तसंच बाबूजींचं आहे, शुद्ध उच्चारण आहे, त्यामुळे त्यांनी गायलेलं खूप असं पोचतं पटकन.
1: बरोबर. हृदयनाथ मंगेशकर त्यांच्या बरोबरच्या अनुभवाविषयी.
0: स्वतः हृदयनाथ मंगेशकर प्रतिम गायक आहेत. म्हणजे मी त्यांना एकदा विचारलं पण होतं की तुम्ही का गायला नाहीत फार चित्रपटामध्ये, त्यावेळी त्यांनी मला असं सांगितलं होतं की जो आवाज लागतो प्लेबॅक सिंगरला तसा माझा आवाज नाहीये. म्हणजे जो कुठल्या तरी हिरोला मॅच होतो किंवा असं जरा थोडासा भारदस्तपणा लागतो, असं काहीतरी स्टँड आउट होणार, तसा माझा आवाज नसल्यामुळे मी जास्त गायलो नाही. म्हणजे कुठेतरी त्यांनी गायक म्हणून त्यांच्या स्वतःवरती अन्याय केला असं मला वाटतं. पण अप्रतिम ते स्वतः अमेरिका साहेबांकडे शिकलेले आहेत, अतिशय तयार गायक. म्हणजे ते जी काय चाल असेल, त्यांची अवघड चाल, ती स्वतः अतिशय सहजपणे गाऊन दाखवायचे की हे असं पाहिजे.
1: अच्छा.
0: आणि ते गाणं खूप चॅलेंजिंग असायचं, त्यांचं समाधान होईल असं तुम्ही गायला पाहिजे. म्हणजे ती परीक्षाच असायची. म्हणजे या परीक्षेला मी जयत्री जयच्या निमित्ताने तोंड दिलं की पहिलंच गाणं मी आणि चंद्रकांत काळे आम्ही घाशराममध्ये दोघंही गायचो, तर आम्हाला कोरस सिंगर म्हणून आम्ही दोघंच होतो आणि आमच्या पुढे 5 फुटावरती लताबाई गात होत्या, मी रात टाकली. इथे फिरोज शाह मेहता रोडला एचएमईचा स्टुडिओ आहे त्याच्यात. तर अक्षरशः प्राण कंठाशी आले होते की आपण. आणि त्यावेळी कसं, मी साऊंड रेकॉर्डिंग शिकल्यामुळे मला याची जाणीव होती की आम्ही जर चुकलो तर लता मंगेशकरांना परत गायला लागेल. आम्ही जर 10 वेळा चुकलो तर त्यांना 10 वेळा गायला लागेल. त्यामुळे न चुकता गाणं हे एक टेन्शन होतं. लताबाईंना त्यांच्या बरोबर गायचं आहे आणि ते हृदयनाथ मंगेशकरांची चाल आहे आणि उषा मंगेशकर निर्माते आहेत, या सगळ्यांना ते आवडलं पाहिजे. म्हणजे ही पण एक परीक्षा होती, त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं टेन्शन होतं. पण समोर निभावून गेलं, म्हणजे आम्ही गायलो आणि चक्क दीदी असं म्हणाला की मी अनेक दिवसांनी इतका सुरेल कोरस ऐकला. तर म्हटलं ही पावती म्हणजे काय, आम्हाला फिल्मफेअर मिळाल्यासारखंच आहे.
1: त्याच चित्रपटातलं आजची पिढी सुद्धा ज्या गाण्याबरोबर अगदी छान स्वतःला जोडून घेते ते म्हणजे आम्ही ठाकर ठाकर. आणि ते गाणं म्हणत असताना त्यातलं जे या पिकल्या शेतावर तुमचा जो आवाज लागलाय सर, थोडस अगदी ऐकायला आवडेल.
0: या

0: तर हा एवढा सगळा समृद्ध प्रवासामध्ये असं गाणं एखादं आठवतंय की ज्या गाण्याने परीक्षा पाहिली तुमची, की अरे बापरे हे गायचंय, किंवा ते गात असताना कसून अभ्यास करावा लागला?
1: अशी खूप गाणी आहेत आणि याचं श्रेय मी देतो माझा मित्र आणि संगीतकार आनंद मोडक. त्याला माझी लिमिटेशन्स माहिती असल्यामुळे ती लिमिटेशन तो थोडी स्ट्रेच करायचा, हे तू गाऊ शकशील, हे तू गाऊ शकशील असं. आणि त्यांनी म्हणजे जवळजवळ 48 चित्रपटांना म्युझिक दिलं. त्याच्यामध्ये एक मला आधी प्रकर्षाने जाणवतंय, म्हणजे मला स्वतःला कळलं नाही की हे मी कसं गाऊ. म्हणजे खैरलालजी हत्याकांड झालं, त्याच्यावरती राजदत्त एक फिल्म करणार होते. तर ते रेकॉर्डिंगच्या वेळेपर्यंत राजदत्त होते आणि पुढे काहीतरी निर्माते आणि त्यांचं काहीतरी मतभेद झाले, त्यामुळे राजदत्तांनी फिल्म केली नाही. पण ते राजदत्तांनी जी कथा सांगितली होती, जो प्रसंग सांगितला होता, त्याच्यावरती आनंद मोडकनी कंपोज केलेलं एक गाणं मला गायला त्यांनी सांगितलं. आणि मी ते गात असताना लक्षात आलं की एक माणूस शेतावरनं रात्री काम करून येतो आणि अंधारामध्ये तो अडखळतो, त्याच्या अडखळून पडायची वेळ येते, त्यावेळे लक्षात येतं की त्याच्या बायकोचं शव पडलंय, तिला मारलंय, मग मुलाला मारलंय, मुलीला मारलंय, असं सगळं कुटुंब हत्या झालेली असते आणि हा एकटा विषण्णपणे शेवटी. तर त्याच्या भावना व्यक्त करणारं गाणं होतं. तर मला आनंदनी सांगितलं की हे गायचं नाहीये, हे त्याचं रुदन आहे. आता गाणं गायचं नाही, गाणं तर आहे, चाल पण आहे, पण हे रुदन पण वाटलं पाहिजे. आणि त्या माणसाचं जर त्याला काहीच कळत नाही कसं एक्सप्रेस करावं, ही सगळी असहायता जी आहे ती दाखवायची होती. तर अशा पद्धतीचं गाणं समोर आल्यानंतर हे केवढा मोठा चॅलेंज असतो की आपण कसं व्यक्त करायचंय, ते गाणं खूप अवघड होतं. अशा पद्धतीचे म्हणजे ज्या गाण्यामध्ये कदाचित 2.5 सप्तकाची रेंज आहे असं गाणं तो कंपोज करून ठेवायचा.

0: असेल तू आणि तो माझ्यासाठी कायम काहीतरी पुढचा चॅलेंज निर्माण करायचा. एका दृष्टीने तो माझा गुरु आहे, मित्र आणि गुरु
1: नक्कीच.
0: कारण मला याच्या मागे सांगतो की सुधीर फडके म्हणायचे आणि आपल्या रेडिओ स्टेशन मध्येच काम करणारे यशवंत देव यांचे जेव्हा कम्पोजिशन सुधीर फडके गायला गेले त्यावेळी ते विद्यार्थ्यासारखे बसायचे.
1: अच्छा.
0: आणि देवसाहेबांनी मला हे सांगितलं की मी बाबूजींना सांगितलं तुम्ही तुमच्या पद्धतीने गा. ते म्हणले नाही तुम्हाला कसं पाहिजे ते मला सांगा तसा मी गायचा प्रयत्न करेन. तर त्या दृष्टीने आता हे जे मी ऐकल्यानंतर आपण त्याच्यातनं काहीतरी शिकतो की प्रत्येक म्युझिक डायरेक्टर हा तुमचा त्या गाण्यापुरता तरी गुरु
1: असतो. नक्कीच.
0: त्यामुळे असं म्हणतात की मोहम्मद रफी साहेब तर एखादा माणूस पहिल्यांदा त्याचं कम्पोजिशन ते गायचे त्यावेळी ते पैसेही घेत नसत.
1: अच्छा.
0: आता ही जी भावना आहे ही भावना त्यातनंच आलेली आहे की तुम्ही त्या माणसाला कुठेतरी ते गुरुपद देता आणि तुम्ही त्याच्याकडनं गाणं शिकता त्याला पाहिजे तसं गाता. आता हे कुठेतरी आपण समर्पण जे आहे ते कुठेतरी अंगात पाहिजे. आणि मी गाऊ शकेन तुम्ही किती अवघड द्या मी गायन असं नाही. त्यावेळी तुम्हाला खरोखर स्वतःला समर्पित व्हायला लागतं की त्या भावनेशी आणि त्या गाण्याशी त्या शब्दांशी. तर तो खरा प्लेबॅक सिंगर.
1: नक्कीच. सहगायकांनी तुम्हाला काय दिलं किंवा त्यांच्या बरोबर म्हणजे तुम्ही चंद्रकांत काळेंचा उल्लेख केला किंवा इतर अशी अनेक द्वंद्वगीतं आपण गायलात तर त्यांच्याकडनं पण बरंच काय काय शिकायला मिळालं असेल त्या अनुभवाबद्दल अगदी थोडक्यात.
0: सहगायकाच्या आता ज्याला आपण कनू घोष म्हणा यांचे जे क्वायर्स असतात ना त्याच्यात कसं होतं की त्या हार्मोनी पद्धतीने म्हणजे एक एक पाठ गात असतो दुसरा दुसऱ्या सुरातला पाठ गात असतो त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त सुरात राहायला लागतं. तर तशा पद्धतीचं फार कमी मी गायलो. आता एक बाबूजींचं आठवते 12 ज्योतिर्लिंगांचं गाणं होतं ते आम्ही 6 जण गायलो होतो. तर त्याच्यामध्ये मग आम्हाला दुसऱ्याचं कारण ते कसं लाईव्ह रेकॉर्डिंग होतं.
1: अच्छा.
0: त्यामुळे 12 ज्योतिर्लिंगातली 6 ज्योतिर्लिंग एकदा झाली आणि त्याच्या पुढची 6 ज्योतिर्लिंग नंतर झाली. तर त्यामुळे आम्हाला आमच्या कडव्यावरतीच फक्त कॉन्सन्ट्रेट करायला लागायचं.
1: बाकीचे काय
0: ऐकलं तरी सुद्धा त्रास व्हायचा. तर अशा गोष्टींमुळे सहगायकाकडनं प्रत्येक वेळेस शिकायला मिळत असेल असं नाही.
1: बरोबर.
0: तर तुम्हाला कधी कधी ते न ऐकताही तुमच्या गाण्यावरती किंवा तुमच्या चालीवरती कॉन्सन्ट्रेट करायला लागायचं.
1: बरोबर. ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही जुन्या अनेक संगीतकारांबरोबर गायकांबरोबर गायलात आणि आता अगदी नवीन पिढीच्या गायकांबरोबर पण तितकंच तुम्ही छान जुळवून घेतलंय. हा जुनं ते नवं हा जो काही बदल आहे तो तुमच्या नजरेतनं तुम्हाला कसा दिसतो?
0: माझ्या नजरेतनं म्हणजे म्हणाल तर एका दृष्टीने आपण काहीतरी हरवतोय. म्हणजे असं की आपण जेव्हा लाईव्ह रेकॉर्डिंग करतो आता समजा लता मंगेशकर एक लोरी गातात आणि एक साधारण 8-10 म्युझिशियन्स आहेत ज्याच्यामध्ये बासरी आहे ज्याच्यामध्ये संतूर आहे आणि त्या एक अंगाई गीत गातात. आता ज्या तेव्हा लाईव्ह गात असतात आणि लाईव्ह वाजत असतात म्युझिशियन किंवा त्याला हमिंग आहे कोरसचं तर त्या सगळ्यांच्या हेडफोनमध्ये लताबाईंचं अंगाई गीत येत असतं. तो मूड निर्माण करत असतं. आणि मी एका वेगळ्या वाक्यरचनेत हे असं सांगेन तो ओके टेक असतोपर्यंत 5 मिनिटाचा ओके टेक झाला तर ते 5 मिनिटं सगळे म्युझिशियन ते गाणं जगत असतात. दुसरे ते काही करत नाहीत.
1: बरोबर.
0: व्हॉट्सअप नाही फेसबुक नाही काय नाही दुसरा विचार नाही अमका आला तमका आला कोण काय बोललं वगैरे. तुमचं नोटेशन ते गाणं गाण्याचा मूड आणि लाईव्ह जो सिंगर असेल त्याचं तुमच्या कानामध्ये येत असतं. आता जो बासरी वाजवतो त्याच्या कानामध्ये माझा आवाज जातो. मी समजा अमित ठाकरे गात असेल तर त्याचं वाजवणंच बदलतं. आता लता मंगेशकरांची कल्पना करा की लता मंगेशकरांचा आवाज अंगाई गीताचा तुमच्या कानात येतोय आणि तुम्हाला बासरी वाजवायची तर तो जो पीस असतो तो इतर गाण्यात तोच नोटेशन असेल ते वेगळं वाजतं आणि अंगाई गीतामध्ये वेगळं वाजतं.
1: बरोबर.
0: तबलेवाल्याचा चाटी वेगळी वाजेल कुठल्या इन्स्ट्रुमेंटचे व्हायोलिनचं त्याचं आंदोलन वेगळी वाजतील. ते गाणं ते 5 मिनिटं जगलं जातं ही गोष्ट आत्ताच्या म्युझिकमध्ये नाहीये. आत्ता काय होतं की 250 ट्रॅक असतात कॉम्प्युटरवरती जो खंजिरा वाजवतो चिपड्या वाजवतो तो एकटा येऊन तेवढं डब करून जातो. जो तबलेवाला असतो तो फक्त 2 आवर्तन वाजवतो बाकी कॉपी पेस्टिंग तो गाणं जगत नाही.
1: बरोबर.
0: आणि गाणारा असतो तो सुद्धा काय म्हणतो की मला ध्रुवपद सांगा आधी सगळं गाणं शिकवू नका. ध्रुवपद हा आता मग ध्रुवपद लक्षात आलं आपण आधी ध्रुवपद डब करूयात म्हणजे तुकड्या तुकड्यात गाणं
1: आणि
0: ते एकसंध गाणं होत नाही आणि त्याचा मग त्यामुळे तो परिणाम साधत नाही. जुनी गाणी जी एकत्र झाली ती वेगळीच ऐकायला येतात.
1: खरं
0: आणि नवीन गाणी जी आहेत, म्हणजे मी रेकॉर्डिस्ट म्हणून सांगतो की नवीन गाणी

0: मध्ये आता मी जेव्हा स्टुडिओत गायला जातो सध्या त्यावेळे मला चाल पण माहिती नसते.
1: अच्छा, तिथं गेल्यावर
0: गाणं लग्नातलं गाणं आहे का पिकनिकचं गाणं आहे का कोणीतरी निधन झालंय म्हणून ते गाणं आहे मला माहिती नसतं. मग स्टुडिओत गेल्यानंतर मला शब्द आणि हे मिळतात. मग मला सगळं गाणं आत्मसात करायची जरूरच नसते. साधी गोष्ट म्हणजे पूर्वीचे संगीतकार जेव्हा होते ना त्यातला एक म्हणजे खय्यामजींचा मी तुम्हाला सांगतो. खय्यामजींकडे मी माझं आणि कविता कृष्णमूर्तींचं गाणं होतं तर मला बोलवलं त्यांनी. मी जेव्हा गेलो त्यावेळी त्यांनी स्वतः दार उघडलं. त्यांनी मला सांगितलं की हे गाणं लिहून घे.
1: अच्छा.
0: नक्षलालपुरींनी लिहिलं होतं ते त्यांचे कवी होते. त्यांचा कागद ठेवला मी लिहिलं. त्या गाण्याची पहिली ओळख ती होती माझी. मी माझ्या हस्ताक्षरात लिहिलं. त्याच्यानंतर मग त्यांनी मला पहिली ओळ सांगितली. मी गायलो ते म्हणले नाही असं नाही असं. मग दुसरी ओळ रिपेअर करत करत करत पहिला अंतरा झाला. म्हणले गा आता असताय गा परत पहिला अंतरा गा. माझी रिहर्सल झाल्यानंतर ते म्हणले मला असं वाटलं की एवढं झाल्यानंतर हल्लीच्या काळामध्ये स्टुडिओचा पत्ता देतात ते की आता या इकडे या. मी त्यांना विचारलं की दादा काय करायचं. नाही कला जाणार म्हटलं का म्हणजे येईल. तर मला कळलं की हे जुन्या पिढीतले असल्यामुळे जास्त रिहर्सल वरती भर देणारे आहेत.
1: बरोबर.
0: मग मी घरी गेलो दुसऱ्या दिवशी गेलो त्यावेळी त्यांच्या पत्नीने दार उघडलं. ते म्हणले की दादा आतमध्ये बसलेत तुम्ही जा. मी गेलो आतमध्ये ते त्याच गाण्याचा विचार करत बसले होते.
1: अच्छा.
0: आणि त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की ही ओळ आपण रिपीट करत होतो रिपीट नाही करायची आणि ही ओळ जरा मीटरमध्ये मला त्रास देते त्यामुळे मी नक्षजींना सांगतो की वेगळी लिहून द्या. आता मी हे सगळं बारकाईने बघत होतो की ते किती गाण्यावरती विचार करतात.
1: बरोबर.
0: त्याचा रात्री विचार केला असेल सकाळी उठून परत त्यांनी विचार केला असेल. त्याच्यानंतर मग मला शिकवलं. मग अशा तीन रिहर्सल झाल्यानंतर मग कविताच्या वेगळ्या झाल्या. मग आमच्या टुगेदर रिहर्सल झाल्या विथ म्युझिशियन्स आणि मग त्याचं रेकॉर्डिंग झालं. तर जे गाणं मूर्ण असतं ना म्हणजे गायकाच्या मनामध्ये आणि गळ्यामध्ये ते उतरलं पाहिजे. त्याचबरोबर ते संगीतकार आणि अरेंजर वगैरे सगळ्यांनी ते आत्मसात केलं पाहिजे त्याचा मूड त्याच्या भावना. आणि मग त्याचं रेकॉर्डिंग जेव्हा होतं त्यावेळी ते वेगळ्याच एक्सप्रेशनने बाहेर येतं. ज्या हवं त्या एक्सप्रेशननी म्हणजे त्या भावनेतून ते बाहेर पडतं असं जुन्या गाण्यात होत असे.
1: बरोबर. आणि हा इतका सुंदर बदल किंवा अशा पद्धतीचा जो काही बदल आहे झालेला हा प्रवास सगळा तुम्ही इतक्या बारकाईने नमूदही केलेला आहे.
0: कारण मी रेकॉर्डिस्ट
1: असण्याचा
0: त्याचा मला फायदा होतो की आपण कुठे काय गमवतोय.
1: बरोबर.
0: आता ही सुद्धा नवीन जी टेक्निक आहे म्हणजे याच्यामध्ये अनेक ट्रॅक आहेत तर ते त्याच्यासाठी वेगळे 10-15 एन्क्लोजर्स करायचे. सगळ्या लोकांना बोलवायचं सगळ्यांना सेपरेट रेकॉर्ड करायचं. पण घटना एका दिवशी एका वेळेला झाली पाहिजे 5 मिनिटात. एका वेळेला ते 5 मिनिटात सगळं रेकॉर्ड म्हणजे होमोजिनिटी आहे ती एका वेळची पाहिजे. मग ट्रॅक वेगळे असू देत प्रत्येकाचा ट्रॅक वेगळा असू देत. मग मिक्सिंग करतात ते त्यामुळे त्याच्यामध्ये काही फार तोटा होणार नाही.
1: बरोबर.
0: पण तुम्ही वेगळे वेगळे बोलवता वेगळे वेगळे रेकॉर्ड करता कॉपी पेस्ट करता त्याच्यातनं ट्रॅक बनवता मग त्याच्यात ते कृत्रिमपणा येणार.
1: बरोबर.
0: आणि तो इनेव्हिटेबल म्हणजे त्याला आपण टाळू शकत नाही.
1: नक्कीच नक्कीच.

0: इतके वेगवेगळे पैलू तुमच्या प्रवासासोबतच आम्हाला सुद्धा एक वेगळी सफर घडवणारे आम्हाला ऐकता आले. आणि या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही सुद्धा ज्यांनी तुम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गुरु म्हणून मार्गदर्शन केलं त्यांच्याबद्दल बोलात. गुरु पौर्णिमेबद्दलच्या तुमच्या भावना अगदी थोडक्यात व्यक्त करायच्या झाल्या तर काय सांगाल?
1: मी गुरु पौर्णिमेमध्ये पहिला श्लोक जो गायलो, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा, याच त्या भावना आहेत की गुरु हा देवापेक्षाही मोठा मानला जातो. तर ते अगदी योग्य आहे. म्हणजे माणूस घडतो तो कोणतरी मार्गदर्शक कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला, आणि योग्य असावा. म्हणजे वाट वाकडी तिकडी आहे पण ती सरळ पद्धतीने तुम्हाला त्या दिशेकडे नेणारा असावा. असे सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, बृहदनाथ मंगेशकर आहेत, आणि ही सगळी मंडळी म्हणजे नाटकातले सुद्धा. आता जब्बार पटेल माझ्या नाटकातले गुरु. स्टेजवरती कसं काम करावं, आता साधी गोष्ट असते. म्हणजे नटानी आता स्टेजवरती उभं राहिल्यानंतर कुठे बघायचं, आता तो फक्त सहकलाकारांकडे बघितलं, लोकांशी संवाद होणार नाही, मग ते कुठे बघायचं असतं.
0: किती बारीक गोष्टी,
1: किती बारीक गोष्टी आहेत. त्यांनी सांगितलं की दोन रंगांच्या मध्ये बघायचं.
0: अच्छा,
1: म्हणजे कोणाकडे एकाकडे
0: बघतोय असंही नाही.
1: तर ते जे आहे, म्हणजे जेव्हा एखादा सूत्रधार असेल आणि तो लोकांना सांगतोय, तो त्यावेळे तो इंडिव्हिज्युअल एखाद्या प्रेक्षकाकडे बघून बोलू शकतो. म्हणजे आता पु ल देशपांडेंचं किंवा लेकर रेवदंड झाली आहे, याच्यामध्ये पहिलं जे प्रास्ताविक आहे ते सगळं तसं आहे की ते प्रेक्षकांना ऍड्रेस केलेलं आहे, त्यामुळे प्रेक्षकांशी संवाद साधलेला आहे. पण आता नटांशी बोलता बोलता तुम्ही जे प्रेक्षकांना त्या भावना पोचवता, तर ते कुठे बघायचं. अशा ज्या गोष्टी आहेत, किंवा त्या लाईट घेणे स्टेजवरती, कुठल्या पोझिशनला तुम्ही, तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती लाईट आला तर तुम्ही दिसणार लोकांना. तर इतक्या साध्या साध्या गोष्टी आहेत, ते शिकवणारे गुरु अजून वेगळे.
0: निश्चितच
1: माझे साऊंड रेकॉर्डिंग मधले गुरु SB ठकार म्हणून होते. त्यांनी म्युझिक कसं रेकॉर्ड करावं, आता हा स्टुडिओ आहे समजा, सतार वाद्य आहे, ते सतार वाद्य तुम्ही कोपऱ्यात वाजवलं, त्या सतारीसला कोपऱ्यात बसवलं तर त्याचा आवाज वेगळा येईल.
0: अच्छा.
1: त्याला जर मध्ये बसवलं तर त्याचा आवाज वेगळा येईल. त्याला जर पार्टिशन घातले त्याचा आवाज वेगळा येईल. आणि अशा पद्धतीने आम्हाला म्युझिक रेकॉर्डिंग शिकवलं त्यांनी. तर ह्या गोष्टी शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला, नाही तर मध्येच भरकटला असता.
0: आकाशवाणीच्या या वास्तूमध्ये या सगळ्या आठवणींना उजाळा देत असताना एक अगदी खास आठवण तुमच्या संग्रहात आहे, गदी माडगुळकर यांच्याशी जोडलेली, ती ऐकायला आम्हाला आवडेल.
1: कसं आहे, मुंबईमध्ये लहान मुलांसाठी गंमत जम्मत हा कार्यक्रम व्हायचा आकाशवाणी ब, तसं पुणे केंद्रावरती बालोद्यान नावाचा कार्यक्रम व्हायचा.
0: अच्छा.
1: आणि त्याचं संचालन करायचे गोपीनाथ तळवळकर, सई परांजपे, ते नाना ताई आणि हरबा म्हणून कॅरेक्टर असायचं. म्हणजे ते नेहमीनाथ उपाध्याय, तर ते म्हणजे कुठेतरी नकला कर आवाज काळ असे वगैरे, ते पात्र पण लहान मुलांना खूप आवडायचं हरबा. तर बालोद्यान कार्यक्रम खूप पॉप्युलर होता त्यावेळेस आणि खूप आवडीनं ऐकला जायचा. त्या बालोद्यान कार्यक्रमाला काही 25 वर्ष

0: किंवा 30 वर्ष झाली ती असं काहीतरी ऑकेजन होता. त्यानिमित्ताने एक गौरव कार्यक्रम होता, म्हणजे त्याचं कौतुक करण्याचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाचा. तर त्याच्यात जुन्या बालोद्यानमध्ये काम केलेल्यांनी काही कोणी नाट्यछटा कोणी काही आमकं गणित स्वगत वगैरे बोलून दाखवली. गोपीनाथ तळवळकरांनी काही आठवणी सांगितल्या मुलांच्या की या गमती जमती अशा घडल्या. सई परांजपेंनी पण काही गमती जमती सांगितल्या की आतापर्यंत काही लक्षात राहणाऱ्या लहान मुलांच्या खोड्या म्हणा किंवा काही. आणि मग हरवांनी पण काही त्यांचे आवाज काढायचे अनेक प्राण्यांचे किंवा असे काही असे काही त्यांचे नकलांचे नेहमी करायचे ते मुलांना आवडायचं ते त्यांनी करून दाखवलं. आणि या सगळ्या समारंभाचे अध्यक्ष होते गदी माडगुळकर.
1: अच्छा.
0: आणि जेव्हा त्यांच्या अध्यक्षीय भाषणाची वेळ आली त्यावेळी त्यांनी एक दीर्घ काव्य वाचून दाखवलं.
1: अच्छा.
0: त्यांनी ते चालू असताना हे सगळ्या गोष्टी लिहिल्या
1: कार्यक्रमामध्ये.
0: हो. आणि ह्या मीटरमध्ये लिहिल्या आणि ती कविता वाचून दाखवली. हे त्यांचं अध्यक्ष भाषण होतं आणि मी याचा प्रत्यक्ष दर्शी आहे. मी स्वतः त्या हॉलमध्ये बसलेलो होतो. त्यावेळे बालोद्यानचं वय नव्हतं माझं, म्हणजे समजा 10 वर्षापर्यंत किंवा 12 वर्षापर्यंत समजा टीनेज असतोपर्यंत बालोद्यान मध्ये काम करू शकत असतील तर त्यावेळे वय जास्त होतं. त्यामुळे ही खूप स्मरणात राहिलेली गोष्ट आहे. म्हणजे मध्ये मध्ये मी केव्हा तरी एकदा आपटे म्हणून तिथे काम करणारे होते त्यांना विचारलं होतं की याचं काही रेकॉर्डिंग मिळेल का. कारण मला म्हणजे असं काहीतरी अद्भुत होत
1: हे अद्भुत
0: की भाषण म्हणून तुम्ही कविता लिहिणार आणि हे कार्यक्रम चालू असताना त्या सगळ्याचा अंतर्भाव करायचे. नाना असं बोलले, ताई असं बोलल्या, आमक असं बोलले वगैरे, आणि त्या सगळ्याचा अध्यक्ष भाषणाचा समारोप करायचा वगैरे, हे सगळं कवितेत आणि ती कविता अध्यक्ष भाषण म्हणून वाचून दाखवायची. इतकं शीघ्र काव्य करणारा मी तरी माणूस बघितला नाहीये.
1: निश्चितच अतिशय संस्मरणीय अशी आठवण.
0: आणि ही माझी लहानपणची आकाशवाणीची आठवण आहे, ती मी अजूनपर्यंत विसरू शकत नाही.
1: वा. आपले रसिक सुद्धा बऱ्याचदा त्यांच्या प्रतिक्रियांमधनं सुधारत असतात किंवा आपल्यामध्ये बदल घडवत असतात. तर अशी संस्मरणीय दाद श्रोत्यांची रसिकांची लक्षात राहिलेली
0: एक गोष्ट आठवते मला. म्हणजे मला नॉर्मली कोणी वाकून नमस्कार केलेला आवडत नाही. ते एक माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले ग्रस्त वाकून नमस्कार मला केला तर मी त्यांना म्हटलं असं करू नका, देवाच्या पाया पडा, माझ्या पडू नका. मी ते म्हटले मी तुम्हाला नमस्कार नाही केलेला, तुमच्यातल्या कलेला केलाय. तर असे चुका दाखवणारे फार भेटले नाहीत मला. कदाचित मी गायलेलं पटकन आवडलं असावं म्हणून फार चुका दाखवल्या नाहीत, पण बहुतेक वेळा म्हणजे प्रशंसाच केली आहे.
1: नक्कीच.
0: त्यामुळे कटू अनुभव कमी आहेत, गोड अनुभव जास्त आहेत.
1: आणि हेच फलित आहे असं म्हणूया या सांगीतिक सफरीचं. आजच्या ह्या आपल्या गप्पांमधनं आठवणींचा खजिना आमच्या हाती गवसलेला आहे. या सगळ्या आठवणी शब्दबद्ध कराव्याशा वाटलेल्या आहेत का किंवा तसा काही विचार आहे का?
0: तसा विचार आहे. आता माझी 75 उलटून गेली तर अनेक लोकांनी मला माझ्या मित्रांनी सांगितलं की हे लिहून ठेव कुठेतरी, कारण असं करणारा महाराष्ट्रातला किंवा भारतातला मी एकटा असेन की तिन्ही क्षेत्र म्हणजे नाटक, गायन आणि तंत्रज्ञ म्हणून एकाच वेळी तिन्ही व्यवसाय करणारा आणि व्यावसायिक आणि तिन्हीमध्ये मला गव्हर्नमेंटचं पारितोषिक मिळालेत असा पण आनंदाचा ठेवा आहे. तो सगळा शब्दबद्ध का करत नाही असं माझ्या खूप मित्रांनी सांगितल्यानंतर मी पुस्तक लिहिलंय आणि म्हणजे पुस्तक कम्प्लीट झालंय, आता प्रिंटिंगला गेलंय, तर ते पुढच्या महिन्यामध्ये त्याचं प्रकाशन होईल. त्यामुळे ह्या आणि अशा अनेक आठवणी लोकांना ऐकायला मिळतील, वाचायला मिळतील.
1: अच्छा. आणि पुस्तकाचं नाव उत्सुकता आहे आम्हाला त्याच्याबद्दल.
0: पुस्तकाचं नाव कुणाच्या खांद्यावर.
1: अरे वा. खूप साऱ्या शुभेच्छा या पुस्तकासाठी सुद्धा.
0: धन्यवाद धन्यवाद.
1: आज आपण इथे आवर्जून आलात आणि आकाशवाणीवरच्या प्रेमापोटी आलात. खूप छान वाटलं. ह्या सगळ्या गप्पांमधनं ना एक अख्खा मोठा सांगीतिक कालखंड आमच्या समोर उलगडला असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी घाशीराम कोतवाल पासून ते उंबरठा सामना या सगळ्या चित्रपटांच्या आठवणींना उजाळा मिळाला. गुरुपौर्णिमेनिमित्त रंगलेला हा संवाद खऱ्या अर्थाने आम्हाला परिपूर्ण करून गेलेला आहे आणि त्यामुळे मनापासून आभार तुम्ही इथं आला.
0: सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा.

श्रोते हो, सुप्रसिद्ध पार्श्वगायक रवींद्र साठे यांच्या रश्मी वारंग यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आत्ताच आपण ऐकलात. आपल्या संगीताच्या कारकिर्दीतील अनेक रंजक अनुभव रवींद्रजींनी आज आपल्याला सांगितले. मैत्रिणींनो, बऱ्याच वेळा असं होतं की आयुष्यात पैसा महत्वाचा वाटू लागतो. अनेक गोष्टी त्यामुळेच अडतायत की काय असं वाटायला लागतं, आणि तो मिळवण्याच्या नादात आयुष्य जगणं, त्याचा आनंद घेणं कुठेतरी मागे पडू लागतं. याच विषयावर आधारित सुचित्रा साठे यांचं मनोगत पैसा की आनंद काय महत्वाचं आपण ऐकणार आहोत दिनेश अडावतकर यांच्या स्वरात.

फिरते रुपया भोवती दुनिया, किंवा दाम करी काम, किंवा सबसे बड़ा रुपया, हा जगाचा नियमच आहे। प्रपंची पाहिजे सुवर्ण असं समर्थही म्हणतात। ज्याच्या हातात पैसा आहे त्याचाच शब्द झेलला जातो, त्याच्यापुढे सगळे जी जी करतात, त्याची सत्ता चालते, सगळं त्याच्या मनासारखं घडून येतं, त्याला घडवून आणता येतं। आणि म्हणून पैसा महत्त्वाचा आहेच, तो मिळवायलाच हवा, लक्ष्मीपूजन करायलाच हवं। खरं तर लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलं जातं की शाळेत चांगला अभ्यास करायचा, खूप शिकायचं म्हणजे लठ्ठ पगाराची नोकरी मिळते, पगार सगळा खर्च करून टाकायचा नाही, अंथरूण पाहून पाय पसरायचे, काटकसरीनं व्यवहार करायचा, थोडा पैसा भविष्यासाठी शिल्लक टाकायचा। म्हणजे आर्थिक नियोजन हे करायलाच हवं। आर्थिक सुरक्षितता असली की दडपण येत नाही, ताणतणाव, चिंता, काळज्या कमी होतात, मनस्वास्थ्य लाभतं आणि चेहरा आनंदाने उजळतो। पण मंडळी, कधी कधी काय होतं तर पैसा मिळवण्याचा ध्यास हा हव्यासामध्ये बदलत जातो, म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही। हे करताना वर्तमानातील आनंदाच्या सुखाच्या क्षणांकडे आपोआप डोळेझाक केली जाते। होतं काय तर काळानुरूप भव्य

व स्वप्न पाहिली जातात. स्वप्नपूर्तीसाठी संसार रथाची दोन्ही चाकं भरधाव वेगात जाऊ लागतात. अशा परिस्थितीत दोघात तिसऱ्या पाहुण्याचा विचार केला जात नाही. कधी कधी संसार वेलीवर कळी उमलते, पण दोघांच्या कार्यालयातील कामाच्या वेळाच अशा असतात की माता पित्यांची आपल्या लेकरांची भेटच होत नाही आणि सुखाचे अनेक आनंददायी क्षण हातून निष्ठून जातात. फक्त पैसा हाच विचार न करता सभोवताली इतके आनंदाचे क्षण असतात ते आपण कधी वेचणार. दोनाचे चार हात झाले की घरात दुडूदुडू पावलं धावू लागतात. प्रगतीपथावरील त्या पावलांचा पदन्यास बघताना, चिमखडे बोल ऐकताना खरंच स्वर्ग सुख लाभतं. त्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? पाळण्यात रडणाऱ्या बाळाला बोलता येत नसलं तरी आपल्या हाताचा स्पर्श त्याला बरोबर कळतो. तिराहीत व्यक्तीनं उचलून घेतलं तर लगेच वरचा सा लागतो. मात्र रोजच्या परिचयातील व्यक्ती, विशेषतः आई किंवा वडील समोर आले की ते अगदी छान हसतं. ते हसू त्यामुळे मनाला झालेला आनंद डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा असतो. तो अतिशय मौल्यवान असतो. जरा मोठा झाल्यावर मी आता शाळेत जाणार म्हणून कितीही नाचत असलं तरी ऐनवेळी ते मूल इतर रडणाऱ्या मुलांच्या सुरात सूर मिसळतं. आई आपल्याला सोडून गेली, कोणीच ओळखीचं नाही, आई केव्हा येईल, ती येईल की नाही, असे कितीतरी प्रश्न त्या बालमनात येत असतील, नाही का? अशा परिस्थितीत शाळा सुटते. बाई एकेका मुलाला बाहेर घेऊन येतात. त्यावेळी भेदरलेली त्याची शोधक नजर आई दिसताच झरकन बदलते. दोन हातांचा कोमल विळखा आईच्या गळ्यात पडतो. त्यावेळेस होणारा आनंद कुठेही विकत मिळत नाही. भातुकलीचा डाव मांडणं, सगळं खाऊ जमवणं, घरातल्यांचं अनुकरण करणं, न राहून चट्टामट्टा करणं ही भावी जीवनाची रंगीत तालीम लहानग्यांकडून घडत असते. त्यात आपलीही भूमिका असते. खोटा खोटा चहा मिटक्या मारत पिण्याचा अभिनय करावा लागतो. त्या अमृततुल्य चहापानाचा आनंद आपल्याला चुकवायचा नसतो. कधी लुटूलुटू धावत असताना साष्टांग नमस्कार होतो आणि मग टिपेचा सूर लागतो. तो थांबवण्यासाठी खाऊ दिला की रडणं लगेच थांबतं. आनंदाचं हसू चेहऱ्यावर उमटतं. पैशाच्या पाठीमागे वेड्यासारखं धावत असताना दोघांपैकी एकाला नोकरी व्यवसायामध्ये काही काळापुरती थोडी तडजोड करणंही लाभदायक ठरतं. हे आनंददायी क्षण अनुभवायचे असतात. आनंद म्हणजे काय? आनंद ही मनाची एक तरल भावावस्था. कुठल्याही वयाच्या टप्प्यावर कोणत्याही कारणानं कोणत्याही वेळी होणारी, देहबोलीतून जाणवणारी, चेहऱ्यावरच्या हास्यातून व्यक्त होणारी किंवा आनंदाश्रूतून झिरपणारी, मनासारखं झालं, मनाला आवडलं, पटलं की व्यक्त होणारी. पैसा हे त्यासाठी साधन होऊ शकतं. पैसे खिशात असले की नाटक किंवा मॅच पहिल्या रांगेत बसून बघण्याचा आनंद मिळवता येतो. तरुण वयाच्या थांब्यावर साहसी खेळ, ट्रेकिंग हे सगळं करण्याकडे कल असतो. त्या मनानं त्यासाठी पैसाही कमी लागतो. मनाचा कणखरपणा, कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती, धीटपणा, प्रसंगावधान अशा कितीतरी गोष्टींनी व्यक्तिमत्वाला आकार येत जातो आणि त्यासाठी पैसा आणि वेळ देऊन या गोष्टीतला आनंद आपल्याला मिळवावा लागतो. वयाचा काटा अजून थोडा पुढे गेला की जीवनात नाही म्हटलं तरी थोडं स्थैर्य येतं. मुलं मोठी झालेली असतात, अशावेळी आवर्जून सुट्टीमध्ये मुलांसोबत सहलीला जावं, त्यांच्या सहवासाचा आनंद लुटावा, किल्ले बघावेत, प्रेक्षणीय स्थळांना भेटी द्याव्यात, प्रदर्शनं बघावीत, अनेक चांगले वाईट अनुभव एकत्रितपणे घ्यावेत, मुलांचे कल ओळखावेत, मुलांना शिस्तीचीही सवय लावावी, जबाबदारीची जाणीव करून द्यावी, मुलं घरट्यातून उडून जाण्यापूर्वी योग्य संस्कार करावेत. सहज संवाद साधण्यासाठी भटकंती फायदेशीर ठरते. त्यासाठी थोडे पैसे खर्च करायला काहीच हरकत नाही. अहो, नुसता फुगलेला बँक बॅलन्स काय कामाचा? संस्कार हे संस्कार वर्गाला जाऊन होत नाहीत तर सहवासातून, गप्पांमधून, निरीक्षणामधून होत असतात. ह्या गोड आठवणी आयुष्यभरासाठी सोबत करत असतात. मुलांची शिक्षण, लग्नकार्य अशा जबाबदाऱ्या उरकल्या की मग जोडीनं आरामदायी प्रवास करावा, तीर्थयात्रा कराव्यात, स्वतःच्या छंदांना वेळ द्यावा, नातवंडांना मॉलमध्ये फिरवून आणावं, गावाकडील जीवनशैलीची ओळख करून द्यावी, झाडावरच्या कैऱ्या काढणं, पोहणं, नदी किनारे फिरणं अशा अनेक गोष्टी त्यांच्या समवेत करता येतील. त्या त्या वयात वेळ काळ याप्रमाणे छोटे मोठे आनंद, नात्यातला गोडवा, त्यातली जपणूक आणि त्यासाठी बदल घडवून आणावेत. अंगामध्ये रग असेपर्यंत ह्या गोष्टी सहज करता येतात. म्हणजे शरीर आणि वेळ ह्या दोन्हींची साथ आवश्यक असते. एक चीनी म्हण आहे की आपल्याला दोन पैसे मिळाले तर एका पैशाचं धान्य घ्यावं आणि दुसऱ्याचं फूल घ्यावं. कारण धान्य आपल्याला जगवतं तर फूल कसं जगावं हे शिकवतं.

पण फक्त पैसा पैसा करत राहिलं, दुसऱ्या कुठल्याही नात्याला वेळच दिला नाही, आपुलकीचे धागे गुंफलेच नाहीत, तर घर म्हणजे नुसतं संग्रहालय होईल। हास्याचे तुषार, पाखरांची किलबिल, भेटीतला आनंद शिल्लकच राहणार नाही। त्यापेक्षा भावंडांसोबत किंवा नातलगांसमवेत कुठेतरी फिरायला गेलो, कारणाशिवाय एकत्र जमलो, तर आठवणींचा खजिना कायमस्वरूपी सोबत करत राहील, जगण्यासाठी आपल्याला ऊर्जा देत राहील। पैसा साठवणं हेच ध्येय उराशी बाळगून त्यासाठी सगळा वेळ देत राहिलो तर जीवनात फक्त व्यवहार उरेल। सगळ्यांबरोबर खेळताना कधी गड्डा छब्बू द्यायचा, कधी ठरवून गाढव व्हायचं, कधी बदाम चोर व्हायचं, कधी भिकार सावकार खेळत राहायचं, यातली गंमत कशी अनुभवता येईल? अरे रे, तेव्हाच या गोष्टी केल्या असत्या तर, असा पश्चाताप होता कामा नये। मुलांसाठी कोट्यावधींचा बँक बॅलन्स ठेवण्यापेक्षा त्यांना जीवनाचं शिक्षण देऊन कोटी कमवण्यासाठी सक्षम करणं हे जास्त आनंददायी नाही का? शिवाय आपल्या पश्चात आपले पैसे मुलांना ज्यावेळी मिळतात त्यावेळी मुलं 85 आसपास पोचलेली असतात, त्यांची जीवनशैली आकाराला आलेली असते, त्यामुळे काही द्यायचंच असेल तर चढणीच्या काळात देणं फायदेशीर नाही का? वृद्धापकाळी कुणाच्या तोंडाकडे बघण्याची वेळ येऊ नये म्हणून पैसा जरूर सांभाळून ठेवावा, पण इतका नाही की काही अनुभव गाठीला बांधायच्या आधीच काळानं आपल्यावर झडप घालावी आणि पैसा इतरांचं धन व्हावा। कधी कधी काय होतं, निवृत्तीनंतर सगळी कर्तव्य पार पाडल्यानंतर फिरू असा विचार करत भटकंतीवर फुलीच मारली जाते, पण वाढत्या वयाबरोबर अनेक कुरबुरी पाठीमागे लागतात, अनेक बंधनं येतात, त्यामुळे इच्छा आणि पैसा असून सुद्धा घरामध्येच अडकून बसावं लागतं। त्यासाठीच वय, वेळ आणि पैसा यांचं विवेकानं नियोजन करावं, पैशाचा उपभोग आणि आनंद घ्यावा। भरपूर पैसा असेल तर मी इतकी रक्कम तुला कर्ज म्हणून देतो, तू स्वतःचा व्यवसाय सुरू कर बरं, असं एखाद्या जवळच्या होतकरू व्यक्तीला सांगण्यात किती आनंद आहे। किंवा भरपूर मालमत्ता असेल आणि समाज कार्याकडे ओढा असेल तर उगाच नोकरी व्यवसायात जागा अडवून बसण्यापेक्षा आपल्या बौद्धिक, शारीरिक आणि आर्थिक क्षमतेला वेगळं वळण देण्यातला आनंद काही औरच नाही का? विमा किंवा आपत्कालीन निधीसारखं सुरक्षा कवच सजगपणे तयार करून उरलेला पैसा कौटुंबिक आनंदासाठी खर्च करणं हितावह आहे। अमाप पैसा आहे तर जग फिरून यायचं ना। पैसा आणि आनंद यामध्ये काय महत्वाचं आहे याचा विचार करताना लक्षात येतं की पैसा हे साधन आहे आणि आनंद ही भाववृत्ती आहे, त्यामुळे पैशाशिवाय देखील आनंद घेता येतो हे आजूबाजूला डोळसपणे बघितलं तर आपल्या लक्षात येईल। आयुष्याचे धडे गिरवताना या पुस्तकामध्ये सुप्रसिद्ध लेखिका सुधा मूर्तींनी सांगितलेली गंगेचा घाट ही सत्यकथा आहे। गंगा मोलकरणीचं काम करून पोट भरणारी, एकटा जीव सदाशिव, त्यामुळे आयुष्याला अर्थ नाही असं वाटून तिला नैराश्य यायचं। एकदा एक म्हातारा भिकारी आंघोळीला पाणी द्या म्हणून गयावया करू लागला। गंगानं पाणी दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला, तिला दुवा देऊन तो निघून गेला। ती मनातून हेलावली, दुसऱ्यासाठी काहीतरी केल्याचा आनंद तिला झाला। दुसऱ्या दिवशी पुन्हा तो आला, ताई अंगाची खास थांबली, खूप दिवसांनी झोप लागली, असं म्हणत काकुळ तिला येऊन त्यानं पाणी मागितलं। वाळक्या पानांचं सरपण आणून दिलं, आढेवेढे घेत तिनं त्याला पाणी दिलं। आता ती कष्ट करून लांबून पाणी आणून देऊ लागली, म्हणजे तिच्या जीवनाला काहीतरी अर्थ आला। ही भावना सुखावह आनंददायी होती। गंगाकडे कुणालाही आंघोळीसाठी पाणी मिळतं असं सगळीकडे पसरत गेलं। स्त्री पुरुष मिळून संख्या 30 वर गेली। आजूबाजूचे पाणी आणायला, भरायला आपणहून मदत करू लागले। एकदा सुधा मूर्तीस तिला भेटायला गेल्या। याबाबतीत प्रसारमाध्यमांशी बोलायची गंगाची इच्छा नव्हती। ज्यांच्याकडे तिच्यासारखीच कोणतीही गोष्ट नाही अशांची सेवा करण्याची ही संधी तिला आनंद देत होती। धुळीनं भरलेल्या रखरखीत प्रदेशात होणारा त्वचारोगाचा फैलाव तिनं आंघोळीसाठी दिलेल्या पाण्यामुळे नियंत्रणात येत होता। डॉक्टरकडे जाण्याची वेळच येत नव्हती। सुधा मूर्तींनी खोकभर साबणाच्या वड्या आणि 100 टॉवेल्स आणून देण्याची तयारी दाखवली। त्यावर गंगा म्हणाली, ताई माझी उघडी झोपडी, तिथे ह्या गोष्टी मी कशा सांभाळणार? शिवाय कधीतरी त्या वस्तू संपणार। मला माझ्या मर्यादा सांभाळून हे काम करायचंय आणि लोकांना जाण आहेच की गंगाचं हे तत्वज्ञान पटण्यासारखंच आहे। पैशाशिवाय श्रमदानानं केवढं तरी आनंदाचं घबाड तिच्या हाती लागलं होतं। रतन टाटांचं असंच एक उदाहरण आहे। एका मुलाखतीत मुलाखतकारानं त्यांना विचारलं, सर तुमच्या

जीवनातील सर्वात जास्त आनंददायी क्षण सांगाल का? रतन टाटा म्हणाले, मी जीवनात आनंदाच्या चार टप्प्यातून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला. पहिला टप्पा संपत्ती आणि संसाधनं जमा करण्याचा होता, पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही. मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला, पण ह्या गोष्टीची चमक तात्पुरती असते हे मला जाणवलं. त्यानंतर महत्वाचा तिसरा टप्पा आला, तेव्हा भारत आणि आफ्रिका या देशातील 95% डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता. भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याचा मी मालक होतो, पण इथंही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही. आता तो चौथा टप्पा, जेव्हा माझ्या एका मित्रानं मला काही अपंग मुलांसाठी व्हीलचेअर विकत घ्यायला सांगितल्या. सुमारे 200 मुलं होती. मी लगेचच व्हीलचेअर खरेदी केल्या. मित्रांना आग्रह धरला की मी त्याच्यासोबत जाऊन मुलांना व्हीलचेअर स्वहस्ते द्याव्यात. मी गेलो आणि सर्व मुलांना स्वतःच्या हातांनी त्या व्हीलचेअर दिल्या. त्या मुलांच्या चेहऱ्यावर मला आनंदाची चमक दिसली. ती मुलं आनंदाने इकडे तिकडे फिरू लागली. त्या दिवशी मला माझ्या आत खरा आनंद जाणवला. मी तिथून परत जायला निघालो तर त्या मुलांपैकी एकानं माझे पाय धरले. मी हळुवारपणे पाय सोडवण्याचा प्रयत्न केला, पण मुलानं पाय सोडलेच नाहीत, अजून घट्ट धरले. मी खाली वाकलो आणि मुलाला विचारलं, अरे तुला आणखी काही हवंय का? त्यावेळी त्या मुलानं मला जे उत्तर दिलं त्यानं मला धक्काच दिला नाही तर आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकला. मुलगा म्हणाला, सर मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे, जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा तुम्हाला धन्यवाद देऊ शकेन. कोणीतरी तुमचा चेहरा पुन्हा पाहू इच्छित आहे ही भावना सगळ्यात जास्त आनंद देणारी आहे. ही दाद तुमच्या शारीरिक सौंदर्याला नसून वैचारिक आणि कार्मिक सौंदर्याला आहे हे वेगळं सांगायला नकोच. ठाण्यातल्या प्रदीप वाचनालयाचे आदरणीय काळे काका, ज्यांना वाचनाची अत्यंत आवड, सदैव पुस्तकांच्या जगात रमणारे, आपली नोकरी सांभाळून केवळ इतरांनी वाचावं यासाठी त्यांनी वाचनालय सुरू केलं. वेगवेगळ्या प्रकाशकांकडून पुस्तकं आणायची, सुंदर टिकाऊ कव्हर्स घालायची, नोंदी करायच्या, असं सगळं काम त्यांनी ना नफा ना तोटा या तत्वावर केलं. फक्त नाव आणि पुस्तकाची नोंद, कुठल्याही प्रकारचा कागदी व्यवहार नाही. 50 वर्षाहून अधिक काळ हे काम काळेकाका करत राहिले. पुस्तकांचं घर निर्माण करून स्वतःबरोबर अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण केला. जीवन त्यांना कळले हो असंच म्हणावं लागेल, नाही का? ज्येष्ठ संशोधक दत्तप्रसाद दाभोळकर यांनी आपल्या नरगुंद सरांविषयीचा अनुभव सांगितला आहे. ऋषितुल्य डॉक्टर नरगुंद सरांनी 100 विद्यार्थ्यांना डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन केलं. डॉक्टर दाभोळकरांनाही डॉक्टर नरगुंद यांच्या हाताखाली डॉक्टरेट करण्याचं वेळ होतं. ते सरांशी बोलले, त्यावर डॉक्टर नरगुंद म्हणाले, हे पहा, ही परीक्षा पद्धत म्हणजे चक्क लॉटरी आहे. ही लॉटरी लागलेल्या तुमच्यासारख्या मुलांचं आयुष्य घडलेलं आहे, पण या परीक्षा पद्धतीनं ज्या मुलांना तृतीय श्रेणी दिली त्यामुळे जे कारण नसताना आयुष्यात निराश झाले आहेत त्यांनाच मी डॉक्टरेटसाठी घेऊन पुन्हा जीवनात उभं करणार आहे. हा धक्का विलक्षण होता. डॉक्टर नरगुंद सरांच्या सल्ल्यावरून डॉक्टर दाभोळकर नोकरीत रुजू झाले, पण वर्णव्यवस्थेमुळे त्यांची घुसमट होऊ लागली. ते परत आले. त्यांच्याच सल्ल्यानुसार 2 वर्षात डॉक्टरेट पूर्ण करण्याची अट डॉक्टर दाभोळकरांनी पूर्ण केली. आणि हे सर्व चालू असताना डॉक्टर नरगुंद एक महान शास्त्रज्ञ यांनी सर्वतोपरी त्यांना मदतीचा हात दिला. डॉक्टर दाभोळकरांनी कृतज्ञतापूर्वक डॉक्टर नरगुंद यांना विचारलं, सर तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं, मी गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? त्यावर ते म्हणाले, तुला असा प्रश्न विचारणारी माणसं तुझ्याभोवती गोळा कर, तीच माझी गुरुदक्षिणा. कशात आनंद मानायचा हे सांगणारं उत्तम उदाहरण. प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत त्यांच्या गोधडी या पुस्तकात JRD टाटांविषयी एक हृदय आठवण सांगतात. JRD टाटा कार स्वतः चालवत. 9 वाजल्यानंतर वाळकेश्वरहून मरीन ड्राईव्हवरून ते कार चालवताना दिसत. सेवक असलाच सोबत तर तो मागे बसलेला असायचा. एकदा असेच ते विल्सन कॉलेजच्या रस्त्यावरून जात होते. एक विद्यार्थी रस्त्यावर बसची वाट पाहत असलेला त्यांना दिसला. कुठल्याही वाटसरूला कारमध्ये घ्यायचं हा त्यांचा छंद होता. त्यांनी गाडी थांबवून त्या विद्यार्थ्याला, अरे तुला कुठे जायचंय असं विचारलं. तर त्याला फोर्टमध्ये जायचं होतं. JRD म्हणाले, बस माझ्याजवळ. तो बसला. वाटेत अगदी छान गप्पा झाल्या. त्याचा मुक्काम आला तेव्हा तो मुलगा म्हणाला, थँक्स, मला आता उतरायचंय, पण आपण कोण?
JRD टाटा हे ऐकताच तो मुलगा अक्षरशः थरथर

0: तो म्हणाला, सर मला क्षमा करा, मी तुमच्याशी वाटेल तशा गप्पा मारल्या. त्यावर JRD दार उघडत म्हणाले, अरे त्यात काय, तुझ्या बोलण्याने मलाही आनंद झाला, मी रिलॅक्स झालो, पुन्हा तू केव्हाही माझ्या बरोबर ये. अत्यंत व्यग्र जीवनशैलीमध्ये सुद्धा आनंद मिळवण्याची ही धडपड खरंच किती स्तुत्य आहे. खर तर आनंद हेच आपलं मूळ स्वरूप आहे, त्यामुळे आपला ओढा आनंदाकडेच असतो. ते रास्तही आहे, पैसा मिळवायचा मिरवायचा, त्याचा उपभोग घेत त्याच्यासह आणि त्याच्याशिवाय देखील आनंद घेत राहायचं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं सुचित्रा साठे यांचं मनोगत पैसा की आनंद काय महत्वाचं. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा आणि सादरकर्त्या होत्या नेहा खरे. माझ्या सहकारी मधुलिका सुहिता चेतना यांच्यासोबत मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. वनिता मंडळात पुन्हा भेट होईलच. तोपर्यंत आनंदी रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी मुंबईची अस्मिता.

लीलावतकर यांचा आणि सादरकर्त्या होत्या नेहा खरे. माझ्या सहकारी मधुलिका सुहिता चेतना यांच्यासोबत मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. वनिता मंडळात पुन्हा भेट होईलच. तोपर्यंत आनंदी रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.

0: एक दोस्त ने लिखा है कि सच्चे दोस्त समय आने पर काम आते हैं। ये कमेंट मिला है कि 4 साल पहले हमारा पालतू जानवर घर से गायब हो गया था। बहुत खोजा गया, खोया पाया केंद्र में भी गए और कुछ भी पता नहीं चला। बहुत दिनों तक घर के सभी लोग उसे ढूंढते रहे, उदास रहे, याद तो आज भी आती है। राहों में चाहे कितने ही कांटे हो, वक्त चाहे कितनी ही दूरियां क्यों ना ले आए, सच्चा प्रेम अपना रास्ता ढूंढ ही लेता है। क्योंकि मोहब्बत फूल की तरह नाजुक जरूर होती है, मगर उसकी खुशबू उम्र भर साथ रहती है। मैं और तुम से हम हो जाना ही मोहब्बत है। प्यार का एहसास अपने आप किसी से रूह से निकलने वाली आवाज से होता है। वो किससे होगा या नहीं होगा या कहाँ होगा, ये कोई नहीं कह सकता। बस सब आत्मा और समय का खेल है। सुरीला सफर कार्यक्रम में अपने विचार, अपनी बातें, अपने संवाद, अपने पैगाम, अपने संदेश, अपने मैसेज, अपने कमेंट्स आपने भेज दिए हैं।
1: आकाशवाणी नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातमिया देता है। ठळक बातमिया। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिश्केकमध्ये SCO सदस्य देशांशी द्विपक्षीय चर्चा करणार। चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 7% किंवा त्याहून अधिक राहील असा केंद्रीय अर्थमंत्र्यांना विश्वास। INS निपुण नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल। अमेरिकेचा होर्मुझमध्ये लारक बेटावरच्या इराणी तळावर हल्ला। कच्च्या तेलाचे दर वाढले। नेपाळमध्ये 903 पुरबळींचे मृतदेह सापडले। 4,000 जास्त जण अद्याप बेपत्ता। आणि नोवाक जोकोविच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद। किर्गिस्तानच्या आपल्या 2 दिवसांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बिश्केक इथे फ्रेंड्स ऑफ इंडिया संवादात सहभाग घेतला। त्यानंतर त्यांनी बिश्केक इथल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। त्यानंतर ते आज शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। यात रशिया, इराण, किर्गिस्तान आणि आर्मेनियाच्या राष्ट्रप्रमुखांशी होणाऱ्या बैठकांचा समावेश आहे। किर्गिस्तान दौऱ्याच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी प्रधानमंत्री शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेला संबोधित करतील। शांघाय सहकार्य संघटनेच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही शिखर परिषद होत आहे। याशिवाय मध्य आशियाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवणाऱ्या 6व्या जागतिक भटक्या जमातींच्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यालाही प्रधानमंत्री मोदी उपस्थित राहणार आहेत। 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 7% किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। अमेरिकेच्या दौऱ्यावर शिकागो इथे भारतीय समुदायाला त्या संबोधित करत होत्या। अमेरिका इराण संघर्ष, होर्मुझची सामुद्रुधनी बंद पडल्यामुळे निर्माण झालेली भूराजकीय अनिश्चितता आणि पुरवठा साखळीत व्यत्यय असूनही भारत आपली विकासाची गती कायम राखेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दरम्यान G20 आणि संबंधित बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री आज दक्षिण कॅरोलिना इथं पोहोचले आहेत। आज आणि उद्या ॲशविले इथं ही बैठक होत आहे। वस्त्र आणि वस्त्रप्रावरण क्षेत्र हा केवळ देशाच्या सांस्कृतिक वारशाचाच महत्वाचा भाग नाही, तर त्याचं लाखो नागरिकांना उपजीविका देण्यात महत्वपूर्ण योगदान आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं। त्या नवी दिल्लीत राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या पदवीदान समारंभात बोलत होत्या। देशाचा उच्च सांस्कृतिक वारसा आणि मूल्य यांच्या आधारे जागतिक दृष्टिकोन अंगीकारण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं। सध्या या क्षेत्रात महिलांचं प्राबल्य असल्याबद्दल त्यांनी समाज

समाधान व्यक्त केलं. देशभर पसरलेल्या फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या 18 संकुलांमधल्या विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. आयएनएस निपुण हे जहाज आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल झालं. निस्तार वर्गाच्या डीएसव्ही श्रेणीतल्या या जहाजाची बांधणी विशाखापट्टणम इथल्या हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडनं स्वदेशी तंत्रज्ञानानं केली आहे. या जहाजामुळे खोल समुद्रातल्या परिचालनासाठी भारतीय नौदलाला नवी शक्ती मिळाली आहे, असं नौदल प्रमुख ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांनी मुंबईत या समारंभात बोलताना सांगितलं. सध्या सागरी क्षेत्र अधिकाधिक स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक होत आहे, त्यामुळे धोरणात्मक परिवर्तन ही काळाची गरज बनल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. समुद्राच्या वेगवान लाटा आणि प्रतिकूल हवामानातही स्थिर राहून काम करण्याची क्षमता आयएनएस निपुण या जहाजाकडे आहे, त्यामुळे समुद्राच्या तळाशी अडकलेल्या पाणबुडीसह खलाशांना बाहेर काढणं किंवा समुद्राखाली बिघडलेली जहाजं अथवा त्यावरची यंत्रसामग्री दुरुस्त करणं आता शक्य होऊ शकेल. देशात चीप उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं सेमिकॉन योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. यासाठी 1,27,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय कंपन्यांनी या चिप्सची रचना करणं, त्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांसाठी उत्पादन केंद्र उभारणं, सेमीकंडक्टर फॅब्स, चिप्सची जोडणी, पॅकेजिंग आणि चाचणी अशा 6 भागांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. सेमीकंडक्टर उद्योगाच्या संपूर्ण मूल्य साखळीला आर्थिक पाठबळ देईल असं सरकारनं याबद्दलच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेनं काल रात्री होर्मुझ सामुद्रधुनीतल्या लारक बेटावरच्या इराणच्या लष्करी ठाण्यांवर हल्ले केले. या बेटावरच्या 2 इराणी प्रक्षेपकांना समुद्री सुरुंग असलेली रॉकेट उडवण्याच्या तयारीत पाहिल्यानंतर हे प्रक्षेपक निष्प्रभ करण्यात आले असं अमेरिकेच्या संरक्षण दलानं सांगितलं. तर या हल्ल्यांमध्ये अनेक इराणी सैनिक आणि नागरिक मारले गेल्याचं वृत्त इराणच्या सरकारी प्रसारण सेवेनं दिलं आहे. दरम्यान इराणनं सोडलेल्या एका ड्रोनला काल निकामी केल्याचं UAEच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. मात्र हा ड्रोन सोडल्याची इराणनं पुष्टी केलेली नाही. यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा वाढले आहेत. ब्रेंट क्रूडचे दर $90 प्रतिबॅरलवर पोहोचले तर WTI क्रूड $86 प्रतिबॅरलवर पोहोचलं आहे. नेपाळमध्ये आलेल्या पुरानंतर मदत बचाव आणि शोधकार्य आजही सुरू आहे. आतापर्यंत 903 जणांचे मृतदेह सापडले असून 4,000 जास्त जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये नेपाळचं पोलीस दल, लष्कर तसंच सरकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. नेपाळमधल्या रुग्णालयांमध्ये मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या कामासाठी DNA विश्लेषणात तज्ज्ञ असलेल्या भारताच्या 18 सदस्यांच्या न्यायवैद्यक तज्ज्ञांचं पथक नेपाळमध्ये दाखल झालं आहे. ज्या मृतदेहांची ओळख पटवणं शक्य नसेल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र सचिव अमृत बहादूर राय यांनी दिली आहे. इथल्या चिलिमे आणि लांगटांग परिसरातल्या जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये शेकडो जण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी भारत आणि नेपाळच्या पथकांकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. पूरबाधित जिल्ह्यांमधून आतापर्यंत 10,000 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून 3,000 नेपाळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या 404 नागरिकांची नोंद झाली आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या सदस्यांच्या कार्यकाळाबद्दलची सुनावणी तातडीनं घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. 15 सप्टेंबरला होणारी सुनावणी आता 8 सप्टेंबरपूर्वी होईल. न्यायालयानं या सदस्यांना दिलेली मुदतवाढ 8 तारखेला संपत असून त्यानंतर प्राधिकरणाची 3ही पीठं कार्यरत राहणार नाहीत असं बार असोसिएशननं लक्षात आणून दिल्यानंतर सुनावणी लवकर घ्यायचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला.

पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठीच्या प्रत्येक नळीच्या तोंडावर पेट्रोलमधल्या इथेनॉलचं नेमकं प्रमाण दर्शवणारं माहितीचं लेबल लावण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. सर्बियाचा अग्रगण्य टेनिसपटू नोवाक जोकोविच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद झाला. न्यूयॉर्कच्या आर्थर ॲश मैदानावर काल अर्जेंटिनाच्या मारियानो नोवोनने अटीतटीच्या सामन्यात त्याचा पराभव केला. विविध दुखण्यांनी बेजार झालेल्या जोकोविचनं ही लढत 7-6, 5-7, 4-6, 6-2, 6-1 अशी गमावली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिश्केकमध्ये एससीओ सदस्य देशांची द्विपक्षीय चर्चा करणार. चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 7% किंवा त्याहून अधिक राहील असा केंद्रीय अर्थमंत्र्यांना विश्वास. INS निपुण नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल. अमेरिकेचा काल होर्मुझमध्ये लारक बेटावरच्या इराणी तळावर हल्ला. कच्च्या तेलाचे दर वाढले. नेपाळमध्ये 903 पुरबळींचे मृतदेह सापडले. 4,000 जास्त जण अद्याप बेपत्ता. आणि नोवाक जोकोविच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5012 पद भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. INS निपुण नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल. नेपाळमध्ये 903 पूरबळींचे मृतदेह सापडले, 4000 जास्त जण अद्याप बेपत्ता. आणि नोवाक जोकोविच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. तसंच भरतीच्या वेळी मुलाखतीचं CCTV चित्रीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने आज त्याची अधिसूचना जारी केली. विद्यार्थी पटसंख्या आणि कार्यभार्यासंबंधी ऑक्टोबर 2025 तयार केलेल्या समीकरणानुसार ही पदं मंजूर केली आहेत. संबंधित महाविद्यालयांनी विद्यापीठ आयोगाच्या नियमांनुसार पदभरतीची प्रक्रिया करावी असं अधिसूचनेत म्हटलं आहे. मुलाखतीचं चित्रीकरण मुलाखतीच्या दिवसापासून 1 वर्षासाठी सांभाळून ठेवावं असंही शासनानं सांगितलं आहे. देशात चीप उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं सेमिकॉन योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. यासाठी 1,27,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय कंपन्यांनी या चीपची रचना करणं, त्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांसाठी उत्पादन केंद्र उभारणं, सेमीकंडक्टर फॅब्स, चीपची जोडणी, पॅकेजिंग आणि चाचण्या अशा 6 भागांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. सेमीकंडक्टर उद्योगाच्या संपूर्ण मूल्य साखळीला आर्थिक पाठबळ देण्यात येईल असं सरकारनं याबद्दलच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. राज्यात SIR अर्थात मतदार याद्यांची फेरतपासणी आणि सुधारणा मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. ही प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. त्याचबरोबर राजकीय पक्षांची कार्यालयं, तहसील कार्यालयं आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्येही नागरिकांना ही यादी पाहता येणार आहे. सातारा जिल्ह्यातल्या आठही विधानसभा मतदारसंघातली प्रारूप मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत आज प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यात 26,51,347 मतदारांपैकी 3,41,925 मतदारांचं गणना प्रपत्र आयोगाला मिळालेलं नाही. 1,91,000 मतदार कायमसाठी स्थलांतरित झाले आहेत तर 88,490 मतदार हयात नसल्याची नोंद झाली आहे. INS निपुण हे जहाज आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल झालं. निस्तार वर्गाच्या DSV श्रेणीतल्या जहाजाची बांधणी विशाखापट्टणम इथल्या हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडनं स्वदेशी तंत्रज्ञानानं केली आहे. या जहाजामुळे खोल समुद्रातल्या परिचालनासाठी भारतीय नौदलाला नवी शक्ती मिळाली आहे असं नौदल प्रमुख अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांनी मुंबईत या समारंभात बोलताना सांगितलं. सध्या सागरी क्षेत्र अधिकाधिक स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक होत आहे, त्यामुळे धोरणात्मक परिवर्तन ही काळाची गरज बनल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. समुद्राच्या वेगवान लाटा आणि प्रतिकूल हवामानातही स्थिर राहून काम करण्याची क्षमता INS निपुण या जहाजाकडे आहे. त्यामुळे समुद्राच्या तळाशी अडकलेल्या पाणबुडीसह खलाशांना बाहेर काढणं किंवा समुद्राखाली बिघडलेली जहाजं अथवा त्यावरची यंत्रसामुग्री दुरुस्त करणं आता शक्य होऊ शकेल. वस्त्र आणि वस्त्र प्रावरण क्षेत्र हा केवळ देशाच्या सांस्कृतिक वारशाचाच महत्वाचा भाग नाही तर त्याचं लाखो नागरिकांना उपजीविका देण्यात महत्वपूर्ण योगदान आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं. त्या नवी दिल्लीत राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या पदवीदान समारंभात बोलत होत्या. देशाचा उच्च सांस्कृतिक वारसा आणि मूल्य यांच्या आधारे जागतिक दृष्टिकोन अंगीकारण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं. सध्या या क्षेत्रात महिलांचं प्राबल्य असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
1: आप ऐसे समय में फैशन टेक्नोलॉजी के विभिन्न विधाओं के स्नातक बन रहे हैं जो भारत आत्मनिर्भरता के अनेक आयामों पर तेजी से आगे बढ़ रहे हैं. आज हमारे देश पहले की तुलना में कहीं अधिक आत्मविश्वास के साथ विश्व

0: पटल पर अपनी भूमिका को विस्तार दे रहे हैं। मुझे बताया गया है कि 20 साल पहले महिलाओं की संख्या केवल 20% था। अभी 4000 करीब जो बच्चे यहाँ उपस्थित थे उनमें से 85% महिलाएं हैं।
1: देशभर पसरलेल्या फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या 18 संकुलांमधल्या विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नेपाळमध्ये आलेल्या पुरानंतर मदत बचाव आणि शोधकार्य आजही सुरू आहे। आतापर्यंत 903 जणांचे मृतदेह सापडले असून 4000 जास्त जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे। बेपत्ता झालेल्यांमध्ये नेपाळचं पोलीस दल, लष्कर तसंच सरकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे। नेपाळमधल्या रुग्णालयांमध्ये मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। या कामासाठी डीएनए विश्लेषणात तज्ज्ञ असलेल्या भारताच्या 18 सदस्यीय न्यायवैद्यक तज्ज्ञांचं पथक नेपाळमध्ये दाखल झालं आहे। ज्या मृतदेहांची ओळख पटवणं शक्य नसेल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र सचिव अमृत बहादूर राय यांनी दिली आहे। इथल्या चिलिमे आणि लांगटांग परिसरातल्या जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये शेकडो जण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी भारत आणि नेपाळच्या पथकांकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे। पूरबाधित जिल्ह्यांमधून आतापर्यंत 10,000 जास्त लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून 3,000 जास्त नेपाळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे। दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत। राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या 404 नागरिकांची नोंद झाली आहे। नीट पेपर फुटी संदर्भात झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले एफआयआर रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे। संविधानाच्या 142 कलमान्वये मिळालेल्या विशेषाधिकारांचा वापर करण्याची परवानगी महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठाकडे मागितली। न्यायालय उद्या या अर्जावर सुनावणी करेल। पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठीच्या प्रत्येक नळीच्या तोंडावर पेट्रोलमधल्या इथेनॉलचं नेमकं प्रमाण दर्शवणारं माहितीचं लेबल लावण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली। सध्याच्या वाहनांच्या ताफ्यासाठी E20 प्रत्यक्ष वापराबाबतच्या सुसंगततेची तपासणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भात सार्वजनिक अहवाल सादर करण्यासाठी एक स्वतंत्र तज्ञ समितीची स्थापना करावी अशा मागण्या याचिकेत करण्यात आल्या होत्या। न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची आज सुनावणी झाली। संबंधित याचिका ही दुसऱ्याच्या वतीने किंवा अप्रत्यक्ष हेतूने केलेली याचिका असून अशाच प्रकारची याचिका यापूर्वी न्यायालयाने फेटाळल्याचा युक्तिवाद महाधिवक्ता आर व्यंकटरमणी यांनी केला। तो मान्य करून संबंधित याचिका उच्च न्यायालयापुढे सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले। राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या सदस्यांच्या कार्यकाळाबद्दलची सुनावणी तातडीनं घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे। 15 सप्टेंबरला होणारी सुनावणी आता 8 सप्टेंबरपूर्वी होईल। न्यायालयानं या सदस्यांना दिलेली मुदतवाढ 8 तारखेला संपत असून त्यानंतर प्राधिकरणाची तीनही पीठं कार्यरत राहणार नाहीत असं बार असोसिएशननं लक्षात आणून दिल्यानंतर सुनावणी लवकर घ्यायचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला। सर्बियाचा अग्रगण्य टेनिसपटू नोवाक जोकोविच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद झाला। न्यूयॉर्कच्या आर्थर ॲश मैदानावर काल अर्जेंटिनाच्या मारियानो नोवोनेने अटीतडीच्या सामन्यात त्याचा पराभव केला। विविध दुखण्यांनी बेजार झालेला जोकोविचने ही लढत 7-6, 5-7, 4-6, 6-2, 6-1 अशी गमावली। महिला क्रिकेटमध्ये दुबईत सुरू असलेल्या आशिया चषक T20 स्पर्धेत भारताने काल थायलंड संघाचा 94 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली। भारताने विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं मात्र थायलंडचा डाव 17व्या षटकात 65 धावात आटोपला। 64 धावा फटकावणारी शफाली वर्मा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली। भारताचा यानंतरचा सामना येत्या गुरुवारी 3 सप्टेंबर रोजी हाँगकाँग विरुद्ध होणार आहे। नागपूरमधल्या भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेनं आज महाल इथल्या श्री क्षेत्र कल्याणेश्वर मंदिरात कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित केलं होतं। याप्रसंगी 200+ महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। ठळक बातम्या पुन्हा एकदा। राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी। INS निपुण नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल।

सहित 558 किलोहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम आता युववाणी.

0: मंडळी, काव्य वाचन या कार्यक्रमात आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता ते आपल्या समोर सादर करत असतात. तेव्हा अशीच आज आपली कवी मनाची एक मैत्रीण साक्षी शिंत्रे आपल्यासोबत गप्पा मारायला आणि आपल्या समोर कविता सादर करायला आली आहे. वेलकम टू अवर शो साक्षी.
1: थँक्यू
0: साक्षी. मी आता जसं म्हणाले की तू कवी मनाची आहेस आणि तुला कविता करायला आवडतात, तर मग कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक छानशी कविता जर तू सादर केलीस तर नक्की आवडेल.
1: आता सध्या पावसाळ्याचा सीझन आहे, त्यामुळे आता मी जी कविता सादर करणार आहे ती पावसाळ्यावरतीच असणार आहे.
0: बर.
1: पण या कवितेमध्ये आधीचा पावसाळा आणि आत्ताचा जो काही बदललेला ऋतू आहे, की आता बऱ्याचदा असं म्हणतात की मुंबईमध्ये आपल्याला दोनच ऋतू दिसतात, एक तर उन्हाळा आणि पावसाळा. पण ते का आणि अशी परिस्थिती का झाली आहे ते या कवितेतनं आपण पाहूया.
0: नक्कीच.
1: कवितेचं नाव आहे असा नव्हतास तू. असा नव्हतास तू, मी पाहिलेलं तुला तेव्हा अगदी सोज्वळ होतास. तुला काळजी असायची आमची, युगुलांच्या प्रेमात त्यांना न्हाऊ घालायचास आणि स्वतःही चिंब होऊन जायचास. लहानग्यांच्या होळीच्या शर्यतीत स्वतःही निरागस असायचास. एखाद्या एकाकीचे अश्रू व्हायचास. स्वतःला अगदी पारदर्शक ठेवून स्वतःवर आणि तुझ्यावर प्रेम करू लावायचास. तुझा आवाज, तू पेरलेला सुगंध, तुझा स्पर्श, तुझ्यामुळे चेहऱ्यावर आलेलं हलकं हसू, सगळं तेव्हा स्वप्नवत वाटायचं. जणू तुझ्यात स्वर्गच सामावलेला. पण आता आता उद्याच्या आशा आकांक्षा घेऊन शांत झोपलेल्यांची झोप उडवतोस. दुःखीतेचे अश्रू म्हणून बरसणाऱ्या तू आता इतरांच्या डोळ्यास पाणी आणतोस. वीज नावाच्या तुझ्या प्रेयसीला तिच्यावर प्रेम करणाऱ्या झाडावरच उतरवतोस. हलकल्लोळ माजवणाऱ्या हंबरड्यातली वाचाच काढून घेतोस. आणि तुझ्या मगरमिठीत तो निरपराध हंबरडाही गुरफटतो. खरंच असा नव्हतास तू, कधीच नव्हतास. कदाचित तुलाही आमचीच लागण झाली, कदाचित तुलाही आमचीच लागण झाली.
0: बाप रे, म्हणजे पाऊस म्हटल्यानंतर सगळ्यात पहिले तर एक असं छान फील होतं आपल्याला, किंवा पावसावर नेहमी अशा थोड्याशा प्रेम कविता, खूप सुंदर अशा कविता आपल्याला ऐकायला मिळतात. पण हे जे काही लिहिलंयस ते खूप गहन आहे, की आधीचा पाऊस आणि कुठेतरी आत्ताची जी बदलत गेलेली परिस्थिती आहे, अवेळी जो पाऊस येतोय आणि त्याला कारणीभूत आपणच आहोत. आपलं एकूणच बदललेलं लाईफस्टाईल असेल, किंवा काय म्हणतात, काही प्रमाणात झालेली पर्यावरणाची हानी असेल आपल्याकडनं, आणि ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट आहे. आणि जी शेवटची ओळ तू लिहिली आहेस की तुलाही आमचीच लागण झाली आहे, बाप रे, म्हणजे खरंच, म्हणजे विचार करायला पाडते ही कविता. कारण बऱ्याचदा आपण पाऊस म्हटल्यानंतर खूप हलकं फुलकं वातावरण असतं, एकूणच निसर्गरम्य ठिकाण आपल्या डोळ्यासमोर येतं, छान पावसाचा आस्वाद घेताना आपल्याला सगळ्या गोष्टी जाणवतात. पण ह्या कवितेतनं म्हणजे तू कमाल सुरेख लिहिलंयस.
1: धन्यवाद.
0: आता आपण म्हणतो की आपलं एकूणच लाईफस्टाईल बदलत जात आहे. आता बदलत्या लाईफस्टाईल मध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्या हातात एक गोष्ट आली आहे, ती म्हणजे फोन आणि फोनमुळे आलेला सोशल मीडिया. म्हणजे बऱ्याचदा बघ ना, आपण खूप जास्त प्रमाणात इतकं सोशल मीडियाच्या आहारी जातो की काहीच सुचत नाही, किंवा कामं अशीच अडून राहतात, आपल्याकडनं काही केलंच जात नाही. मग अशा वेळी ह्या सोशल मीडियातनं कधीतरी आपल्याला असं होतं ना की काय नेमकं आपण का हे करतोय आणि कशासाठी करतोय.
1: कधी कधी आपल्याला असं वाटतं की खरे आपण कोण आहोत, की सोशल मीडियावर आपण खरे आहोत की रिअल लाईफ मधले खरे आहोत.
0: एक्झॅक्टली. आणि म्हणून म्हणजे बऱ्याचदा आपल्याला शांत बसल्यावर ह्या गोष्टींचा विचार पडतो आणि खूप प्रश्न पडतात. तर मग मला माहितीये की तू अशा संदर्भातली एक कविता लिहिलेली आहेस, तर मग त्यामुळे ती कविता ऐकायला नक्कीच आवडेल.
1: येस, नक्कीच. कवितेचं नाव आहे स्प्लिट पर्सनॅलिटी.
0: बर.
1: मी मलाच कधी अनोळखी न कधी स्वतःला गवसले. मी मलाच कधी अनोळखी न कधी स्वतःला गवसले. स्वतःसमोरही कधीतरी मुखवटा लावून फिरले.
0: वा वा.
1: दुहेरी अस्तित्वातला त्या खरेपणाच हरवून गेला. दुहेरी अस्तित्वातला त्या खरेपणाच हरवून गेला. कधी हा तर कधी तो असा फिल्टर चेहऱ्यावर लागला. नाळ स्वतः

0: स्वतःशी कधी काळी जोडली होती? प्रश्न उपटला. नाळ स्वतःशी कधी काळी जोडली होती? प्रश्न उपटला. स्वतःतला खरेपणा मग जाणतेपणीच खुरडला गेला. एक शरीर मन मात्र दोन होती, दोन अस्तित्वांची वेगळी. एक शरीर मन मात्र दोन होती, दोन अस्तित्वांची वेगळी. कोणाचं ऐकू, याचं की त्याचं? स्वच्छंदाची रेसिपी इथेच फसली. आज अचानक त्या सोडलेल्या खरेपणाशी संवाद झाला. आज अचानक त्या सोडलेल्या खरेपणाशी संवाद झाला. दिवस रात्र भळभळणारा मेंदू आज शांत झाला. मनाची थॉट प्रोसेस हल्लीच्या सोशल मीडियामध्ये अडली होती. मनाची थॉट प्रोसेस हल्लीच्या सोशल मीडियामध्ये अडली होती. अल्गोरिदमने फक्त माझी पर्सनॅलिटी दुभंगली होती. अल्गोरिदमने फक्त माझी पर्सनॅलिटी दुभंगली होती.
1: क्या बात है, वा वा वा, पुन्हा अप्रतिम. म्हणजे खरं आहे की आपण जे काही इतकं सोशल मीडियामध्ये गुंतलोय ना, की त्यांनी आपल्या नकळत आपल्याला इतका त्रास होत असतो, पण तो आपल्याला कळत नाही, आणि त्यातनं बाहेर पडणं तितकंच गरजेचं आहे. खरंच खूप खूप सुंदर, खूप सुंदर.

0: हवंय हे आपल्याला कळत नाही. कधीतरी मनाला हे हवं असतं, कधी ते हवं असतं, आणि कधी दोन्ही हवं असतं, असं आपण कन्फ्युज असतो.
1: बरोबर.
0: सो हेच जे काही मनाचं कन्फ्युजन आहे तेच व्यक्त करणारी आता पुढची कविता आहे.
1: बरं.
0: कवितेचं नाव आहे खेळ. मना आज शांततेची, मना आज शांततेची, मन मागे गोंगाटही, सांग साथ देशी मजला, मी मागते एकांतही. जीवाची होत असे बेचैनी, काय होते ते कळेना, आसवांचा पूर लागे, कधी ओठांवर हास्य जागे. मन द्वाड होई मध्यात, परी जाणीव त्यासी वयाची, मन द्वाड होई मध्यात, परी जाणीव त्यासी वयाची, विरुद्धांचा खेळ आज आयुष्य माझे, विरुद्धांचा खेळ आज आयुष्य माझे.
1: वा वा, खरंच ही जी काही दुविधा अवस्था असते ना मनाची, ती इतकी सुरेख एक्सप्लेन केली आहेस तू, इतकी छान मांडली आहेस तू. कारण अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण ही दुविधा मनस्थिती होत असते आपली, म्हणजे अगदी काय वस्तू विकत घ्यायची आहे यापासून ते एखादा कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तिकडेही, म्हणजे कुठेही काहीही होऊ शकतं मनाच्या बाबतीत, हे तितकंच खरं आहे. आता मनावर तर इतकी सुरेख कविता तू सादर केलीच आहेस, तर मग आता श्रोत्यांसाठी आणखी काय पर्वणी आहे तुझ्या लेखणीतनं साकारलेली?
0: नंतरची माझी जी कविता आहे ती मृत्यूवरती आहे. बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की मृत्यू म्हणजे नेमकं काय, आणि त्यामुळे एक आपण ना मनामध्ये भीती घेऊन जगत असतो की त्यानंतर आपलं काय होणार, तो नक्की कसा असतो, आणि त्या सगळ्या गोष्टीनंतर आपलं नक्की काय होतं. सो त्यावरतीच बेस आता ही पुढची कविता आहे.
1: वा.
0: कवितेचं नाव आहे मृत्यू. तो दिसतोय एक अंधार, अस्वस्थ पोकळी असलेला, तो दिसतोय एक अंधार, अस्वस्थ पोकळी असलेला. मन अगदी विषण्ण होतं त्यात, कुणी पोकळी म्हणतं त्याला, कुणी म्हणतं साक्षात्कार, माणूस मात्र सदैव त्याला कोसत राहतो फार. तो म्हणे माणसाची सगळी यश गिळतो, तो म्हणे माणसाची सगळी यश गिळतो, हे माझं ते माझं असं म्हणणाऱ्या माणसाला तो घेऊन जातो. पार पैल तीरावर असतो म्हणे, पापपुण्याचा हिशोब ठेवतो, ऐल तीरावर असणाऱ्याला जाणीवांची पुंजी देतो. हल्ली तो स्वस्थ झालाय असं म्हणतात खरं, हल्ली तो स्वस्थ झालाय असं म्हणतात खरं. एखाद्याला झोपेतून उठवतो, कधी आनंदावर विरजण घालतो, एखाद्याला गळा भेट देतो, तर कधी एखाद्याचा मित्रही होतो.
1: वा, वा.
0: तो कोण कसा हे मात्र आजपर्यंत कळलं नाही, तो कोण कसा हे मात्र आजपर्यंत कळलं नाही. तो आला की माणूस संपतो, सगळं इथेच ठेवूनही जातो, शेवटपर्यंत त्याला भिणारा शेवटाला निर्विकार होतो. आयुष्यभराचे रुसवे फुगवे, लोभ राग हाव निंदा, आयुष्यभराचे रुसवे फुगवे लोभ राग हाव निंदा, आता सगळं त्याच्यासोबतच जातं. मग मात्र प्रश्न पडतो, सोडून द्यायचं असतं सगळं तर माणूस आयुष्यभर हे का जपतो. मग मात्र प्रश्न पडतो, सोडूनच द्यायचं असतं सगळं तर माणूस आयुष्यभर हे का जपतो.
1: साक्षी, तुला हे इतके छान गहन विषय सुचतात कुठून? कारण किती सुरेख लिहिलंयस, किती छान आहे. म्हणजे खरंच आपण अशा एखाद्या गोष्टीचा इतका विचार करतोय की जी आयुष्यात पुढे घडणारच आहे, पण त्या विचारांनीच आपण बऱ्याचदा स्वतःला संपवत असतो, आणि ते नाही घडलं पाहिजे. आणि मुख्यतः आपली जी तरुणाई आहे, त्यांनी कितीही संकट आली, कितीही आव्हानं आली, तरी त्यांना कायम चिकाटीने जिद्दीने तोंड दिलं पाहिजे, आणि तुम्हाला जे अचीव करायचंय त्या गोष्टीसाठी अविरत प्रयत्न हे चालूच ठेवले पाहिजेत. अल्टिमेटली म्हणजे जे अंतिम सत्य आहे ते आहेच, पण त्या सत्यापर्यंत पोहोचताना आयुष्यातली सगळे यशाचे टप्पे पार करता आले पाहिजेत.
0: खरी गोष्ट आहे, आणि आनंदही घेता आला पाहिजे.
1: खरंय खरंय, खरंच खूप खूप सुंदर लिहिलंयस, म्हणजे कमाल कमाल. साक्षी, आता इतक्या सुरेख कविता तू सादर करतेस आणि ही काव्य मैफल संपूच नाही असं वाटतंय, पण आपल्याकडे कार्यक्रमाला थोडीशी मर्यादा असल्यामुळे थांबावं लागणार आहे. तर कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना

0: साक्षी, इतक्या छान कविता तू सादर करतेयस, इतकं छान गाणी आपण ऐकतोय, तर मग आता यापुढे कोणती कविता सादर करशील आपल्या श्रोत्यांसाठी?
1: यापुढे माझी जी कविता आहे ती आपल्या मनावर आधारित आहे.
0: बरं.
1: आता बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या मनाला नक्की

0: तू कोणती कविता सादर करशील आपल्या श्रोत्यांसाठी?
1: आता ही आपली शेवटची कविता जी आहे ती एकटेपणावर आहे.
0: बर,
1: बऱ्याचदा आपल्याला उगीच एकटं वाटतं, म्हणजे असतात आपल्या बरोबर सगळेजण, पण ती आतून ना एक पोकळी जाणवत राहते.
0: खरंय खरं.
1: आणि आपण उदास होतो, पण आपल्या आसपासच्या गोष्टी आणि अगदी निसर्गातही ती सोबत आपल्याला गवसते आणि आपल्याला अगदी शांत वाटायला लागतं.
0: खरंय.
1: आता यावरच ही एक कविता आहे, एकटीचे वाण मजला. एकटीचे वाण मजला आहे साम्य आमच्यातले. एकटीचे वाण मजला आहे साम्य आमच्यातले, परी दुःख ना उरले काही, सवयीचे आपुले आहे झाले. आज अखेर अंतर मिटले, जाणीव झाली स्वत्वाची. आज अखेर अंतर मिटले, जाणीव झाली स्वत्वाची. माणसे असूनही सारी जवळी, स्पर्शास मनाच्या न पोहोचती. त्याचेही असेच काहीसे, तरी फरक ना पडे त्याला. त्याचेही असेच काहीसे, तरी फरक ना पडे त्याला. ताऱ्यांतली दुनिया त्याची, नभात विसावे अकेला.
0: वा, वा.
1: तुझा माझा गाभा एकतो, अनंत काळे दिसतो मजला. तुझा माझा गाभा एकतो, अनंत काळे दिसतो मजला. अंतरे असुनी अनेक आपल्यात, एकटेपणाचा समान धागा. उगीच नाही म्हटले कोणी, हा चंद्र आहे साक्षीला. उगीच नाही म्हटले कोणी, हा चंद्र आहे साक्षीला. साथ हा आता त्याचीच मजला, शशीने एकटेपणा दूर केला. साथ हा आता त्याचीच मजला, शशीने एकटेपणा दूर केला.
0: वा वा वा. म्हणजे ही कविता पण एकदा पुन्हा, की आपण कितीही एकटं वाटत असलं, कितीही तुम्हाला लो फील होत असेल, तरीही ती पोकळी भरून काढण्यासाठी कोणी ना कोणी कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्या आयुष्यात उपस्थित असतं. फक्त ते आपल्याला समजलं पाहिजे, आपल्याला त्या गोष्टीची, त्या व्यक्तीची असण्याची ती जाणीव होणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आता आयुष्यात चढ उतार हे नेहमी येतातच, पण त्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो जर आपण कायम सकारात्मक ठेवला तर आयुष्य खरंच खूप सुंदर आहे.
1: खरी गोष्ट आहे.
0: नाही खरंच, साक्षी तू आज इथे आलीस आणि इतक्या सुरेख, गहन, सुंदर विषयांना हात घालणाऱ्या कविता तू आज सादर केल्यास त्याबद्दल खरंच तुझे मनापासून आभार. तर मंडळी, अशा भरपूर गप्पा मारायच्या आहेत, माहिती शेअर करायची आहे, गाणी ऐकायची आहेत, पण कार्यक्रमात आता थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: श्रोते हो गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8:40 ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमे निमित्त विशेष रूपक
0: बंध प्रेमाचे वंदन सागराला.
1: लेखिका आहेत सुचिता लाडे.
0: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं.
1: संचालन रोहिणी सूर्यवंशी.
0: आणि सादर करते आहेत आशिष बेनिशाम सातपुते.
2: आजी आज घरात दोन ताट का सजवली आहेत, एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ.
3: अगं आज दोन सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा. प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं. नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
4: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव.
5: नारळी
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: नारळी पौर्णिमे निमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
1: बंध प्रेमाचे
0: वंदन सागराला.

0: तराने नए पुराने
1: तराने नए पुराने कार्यक्रम अब समाप्त होता है।

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजतायत. आता प्रादेशिक बातम्या.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
1: झालं सगळं. झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
2: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
1: आणखी
2: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा. आली आहे मोठी.
1: आता जाग बाई.
3: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एसआयआर नंतर राज्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. 2,08,00,000 अधिक नावं वगळली. 30 सप्टेंबर पर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.8%. नेपाळमध्ये अडकलेल्या 406 नागरिकांशी राज्य सरकारचा संपर्क. अजूनही 206 नागरिक नेपाळ आणि चीनमध्येच. आणि राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5,012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. एसआयआर अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध झाल्या. त्यात 21% अधिक म्हणजेच 2,06,88,487 मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्याच्या प्रारूप मतदार यादीत 7,71,65,562 मतदारांचा समावेश आहे. मतदार यादीत नमूद ठिकाणी अनुपस्थित, स्थलांतर, मृत्यू, दुबार नोंदणी

किंवा गणनापत्र भरायला नकार दिल्यामुळे 2 कोटींहून अधिक मतदारांचा प्रारूप मतदार यादीत समावेश नाही. पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यांतून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोलीतून सर्वात कमी मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. सर्वाधिक 28,66,000हून अधिक मतदार पुण्यातले तर 28,59,000हून अधिक मतदार ठाणे जिल्ह्यातले आहेत. मुंबई उपनगरमधून 26,58,000

0: 5,59,000 अधिक मतदार ठाणे जिल्ह्यातले आहेत. मुंबई उपनगरमधून 26,58,000 अधिक तर नागपुरातून 14,43,000 अधिक मतदारांची नावं प्रारूप मतदार यादीत नाहीत. सिंधुदुर्गमध्ये हे प्रमाण सर्वात कमी म्हणजेच 82,513 इतकं आहे. गडचिरोली हिंगोलीच्या यादीतून 1,00,000 कमी मतदार वगळलेले आहेत. मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना किंवा 1 ऑक्टोबरला 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या मतदारांना प्रपत्र 6 घोषणापत्रासह भरावं लागेल. पडताळणीनंतर त्यांची नावं मतदार यादीत समाविष्ट होऊ शकतील. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. याविषयी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम म्हणाले,
1: समजा काही कारणामुळे यादीमध्ये आलेले नाही, प्रारूप यादी प्रसिद्धी झाल्यापासून 1 महिन्याच्या आत आपण फॉर्म नंबर 6 भरून देऊ शकतात. परंतु असा गृहीत धरू की ते 1 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भरून देऊ शकलेले नाही. आमचं अंतिम यादी प्रसिद्धी होणार आहे, त्यांच्या नंतर आपण अर्ज करू शकतात. पुढील निवडणूक येईलपर्यंत आपण भरू शकतात. आमच्या मतदार यादी अपडेशनचा कार्यक्रम निरंतर चालू असतात, म्हणून आपल्याला स्पष्ट सूचना आहे की या वेळामध्ये काही कारणामुळे कुणाच्या चुकामुळे काही झालं तर सुद्धा आपल्या नाव घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी पुरेसा संधी उपलब्ध राहणार आहेत.
0: या प्रक्रियेदरम्यान राज्यातल्या मतदान केंद्रांचंही सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे. त्यानंतर 37 मतदान केंद्र कमी झाली आहेत. मतदार कमी झाल्यानं हा बदल झाल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. याशिवाय 1,403 मतदान केंद्रांचं ठिकाण बदलण्यात आलंय. प्रामुख्यानं मुंबई, ठाणे आणि पालघर मधलीही मतदान केंद्र आहेत.
2: चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.8% राहिला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा दर 6.9% होता. या कालावधीत देशात ढोबळ राष्ट्रीय उत्पन्न 81,36,000 कोटी रुपये होतं. या कालावधीत कृषी, पशुपालन, मासेमारी, खाणकाम यासारख्या क्षेत्रांची वाढ गेल्या वर्षीच्या 5.3% तुलनेत 2.9% होती. उत्पादन, बांधकाम, वीज, गॅस, पाणी पुरवठा यासारख्या क्षेत्रांमध्ये 8.6% वाढ नोंदवली गेली. गेल्या वर्षी हा दर 6.1% होता. व्यापार, हॉटेल, परिवहन, दळणवळण, वित्त, स्थावर मालमत्ता, माहिती तंत्रज्ञान, संरक्षण यासारख्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या 8% तुलनेत 10% वाढ झाली. देशाच्या अर्थव्यवस्थेनं साध्य केलेल्या या कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. पुरवठा साखळीतले अडथळे आणि जागतिक पातळीवरच्या अनिश्चिततेच्या काळात नागरिकांनी सामूहिक ताकदीच्या बळावरच हा दर साध्य केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.
3: आपल्या देशात 1.5 कोटींपेक्षा जास्त दृष्टीहीन किंवा अंध आहेत, पण अंधत्वाने आयुष्य थांबत नाही. आयुष्य प्रकाशमान करण्याच्या अनेक वाटा आहेत. या अंधत्वा संदर्भातील कोणतेही प्रश्न, शंका आणि माहितीसाठी संपर्क साधा 8800004334.
2: नेपाळमध्ये आलेल्या पुरानंतर मदत, बचाव आणि शोधकार्य आजही सुरू आहे. आतापर्यंत 903 जणांचे मृतदेह सापडले असून 4,000 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या 406 नागरिकांची नोंद झाली आहे. त्यापैकी 342 जणांशी संपर्क झाला असून 60 जणांशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातले 262 नागरिक अजूनही नेपाळ आणि चीनमध्ये आहेत. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांची 5,012 पदं भरण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. तसंच भरतीच्या वेळी मुलाखतीचं CCTV चित्रीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने आज त्याची अधिसूचना जारी केली. विद्यार्थी पटसंख्या

0: आणि कार्यभार यासंबंधी ऑक्टोबर 2025 मध्ये तयार केलेल्या समीकरणानुसार ही पदं मंजूर केली आहेत. रस्ते अपघातातले वाढते मृत्यू रोखण्यासाठी राज्यात अत्याधुनिक वाहतूक यंत्रणा उभारली जाणार असून त्यासाठी 250 कोटींची तरतूद केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ठाण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही आणि आंदोलनासाठी मुंबईला जाणारच असा निर्धार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आज पुन्हा व्यक्त केला. मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी आंतरवाली सराटी इथे त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस होता. मराठा समाज बांधवांनी गनिमी काव्याचा वापर करून 12 तारखेपर्यंत मुंबईत दाखल व्हावं आणि निरोप मिळताच आंदोलनात सहभागी व्हावं अशा सूचना त्यांनी केल्या. जरांगे यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यांच्याशी चर्चा करतानाच ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत दिलं. तर जरांगे यांना मुंबईत यायची गरज भासणार नाही यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं आमदार प्रसाद लाड म्हणाले. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये संघर्ष निर्माण करणारे मुद्दे पुढे करून राज्य सरकार जनतेच्या मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करत आहे असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला. मराठा धनगर ओबीसी आणि आदिवासी समाजांमध्ये संघर्ष निर्माण करण्याऐवजी सरकारनं बेरोजगारी रोजगार आणि विकासाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं असंही त्यांनी सुचवलं. फेक नरेटिव्हच्या माध्यमातून देशाची आणि राज्याची प्रतिमा खराब करायचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि त्याला वैचारिक पातळीवर चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. पुण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. देश आत्मनिर्भरतेच्या दिशेनं वाटचाल करत असताना विकसित भारताची घोडदौड रोखण्यासाठी अनेक शक्ती प्रयत्नशील आहेत, राज्यघटनेचा गैरवापर करत आहेत असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी पुण्यात खोटं बोलले असा दावाही त्यांनी केला. गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीनं साजरा व्हावा असं मुख्यमंत्र्यांनी सुचवलं. 52 भटक्या विमुक्त समाजांना एकत्र आणून त्यांच्या हक्कासाठी देशव्यापी चळवळ उभारण्याकरता राज्य सरकार वचनबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. भटके विमुक्त दिनानिमित्त मुंबईत शिवसेनेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या समाजाला शिक्षण, उद्योग, नेतृत्व आणि विकासात वाटा मिळाला पाहिजे याकरता प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. तसंच लोककला, हस्तकला आणि पारंपरिक व्यवसायांचं जतन करण्यासाठी राज्यस्तरीय संमेलन भरवण्यात येईल असंही ते म्हणाले. शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण भागात संघटन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या गाभा समितीची बैठक आज मुंबईत राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना समन्वयक नेमण्यात आलं असून येत्या 27 सप्टेंबरला नाशिक इथं राज्यव्यापी शिबिर आयोजित करणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एसआयआर नंतर राज्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. 2,08,00,000 अधिक नावं वगळली. 30 सप्टेंबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.8%. नेपाळमध्ये अडकलेल्या 406 नागरिकांशी राज्य सरकारचा संपर्क. अजूनही 206 नागरिक नेपाळ आणि चीनमध्येच. आणि राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकांची 5,012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे
2: वासली.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, आपला भारत देश तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. साहजिकच आपल्या समुद्री सीमांचं संरक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी भारतीय नौदल नेहमीच सज्ज असतं. केवळ प्रत्यक्ष युद्धातच नव्हे तर विविध सागरी दुर्घटनांमध्येही नौदलानं आपली जबाबदारी निभावली आहे. सर्व देशवासियांना अभिमान वाटेल असंच कार्य आपल्या संरक्षण दलानं केलं आहे. श्रोते हो, किनाऱ्यावर किंवा समुद्रावरच्या अनेक आव्हानांचा आपलं नौदल सामना करत असतं. त्यात समुद्राच्या तळात उद्भवणाऱ्या विविध बाबींचा आणि समुद्राखालच्या संरक्षणाचाही समावेश आहे. या समुद्र तळात घडणाऱ्या विविध घडामोडींचा आणि पाणबुडीच्या संकट काळात त्याच्यापर्यंत जाऊन मदत करण्याचं महत्वाचं कार्यही केलं जात असतं. अशाच प्रकारे पाण्याच्या तळापर्यंत जाण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रणाली आणि सहाय्यक उपकरणांसह सज्ज असलेलं निपुण हे डायव्हिंग सपोर्ट जहाज आज नौदलाच्या ताफ्यात सामील झालं आहे. हे जहाज, त्याची कार्यपद्धती, सागरी संरक्षणात आणि बचाव कार्यांमध्ये होणारी त्याची मदत याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. भारतीय नौदल, त्याची कार्यपद्धती आणि या साऱ्या पार्श्वभूमीवर निपुण या युद्धनौकेचं नौदलाच्या ताफ्यात सामील होणं याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ संरक्षण तज्ज्ञ लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे.

0: श्रोतेहो, देशाच्या संरक्षणामध्ये नौदलाची भूमिका फार महत्वाची आहे. बदलत्या काळानुसार आणि नव्या तंत्रज्ञानाच्या शोधानंतर नौदलातही अनेक बदल होत आलेले आहेत. या बदलांविषयी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले,
1: भारतीय नौदलाच्या आधुनिकीकरण मोहिमेला मागच्या काही काळामध्ये विशेष वेग मिळालेला आहे. जून 2026 मध्ये नौदलानं 5 स्वदेशी युद्ध नौका एकाच महिन्यामध्ये ताफ्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत, ज्यामध्ये 2 प्रोजेक्ट 17A स्टेल्थ फ्रिगेट्स, 1 सर्वेक्षण नौका आणि 2 पाणबुडी विरोधी नौकांचा समावेश केलेला आहे. यापुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नेव्हल प्लॅटफॉर्म्स भारताच्या नौदलामध्ये सामील होणार आहेत. निलगिरी श्रेणीमधले प्रोजेक्ट 17A च्या अंतर्गतले स्टेल्थ फ्रिगेट्स, ज्यामध्ये उदयगिरी, तारागिरी, महेंद्रगिरी, हिमगिरी, डुनागिरी आणि विंध्यगिरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 6 फ्रिगेट्स या टप्प्याटप्प्याने भारतीय नौदलामध्ये सामील होणार आहेत. यामध्ये ब्रह्मोज क्षेपणास्त्र यंत्रणा, मध्यम पल्ल्याची MRSAM म्हणजेच मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल्स आणि अत्याधुनिक सेन्सर सुईट यांचा समावेश असणार आहे. दुसरी बाब म्हणजे ASWSWC म्हणजेच पाणबुडी विरोधी शॅलो वॉटर क्राफ्ट, INS अमिनी सारख्या लहान, वेगवान आणि किनारपट्टीजवळ कार्यक्षम नौका या असणार आहेत आणि या जुन्या अभय श्रेणीमधल्या कॉर्वेट्सची जागा घेणार आहेत. प्रोजेक्ट 75I च्या माध्यमातून ज्या पाणबुड्या तयार केल्या जात आहेत त्या सुद्धा भारतीय नौदलामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका अदा करणार आहेत. जर्मनीच्या थिसेन क्रुप मराईन सिस्टम्स आणि मॅझगाव डॉकच्या भागीदारीमधून या 6 प्रगत पारंपरिक पाणबुड्या बांधल्या जाणार असून याबाबतचा करार 2026 अखेरीपर्यंत अंतिम होण्याची शक्यता आहे. प्रोजेक्ट 76 अंतर्गत स्वदेशी पाणबुडी कार्यक्रम हा भारतामध्ये तयार केला जातोय. संपूर्णत भारतीय बनावटीच्या 6 पाणबुड्यांचा हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांच्या माध्यमातून पुढे सरकतोय. या सगळ्या गोष्टींवरून स्पष्ट होतं, एकाच वेळी भारतीय नौदलाच्या आणि भारत सरकारच्या माध्यमातून काम सुरू आहे आणि हे भारताच्या जहाज बांधणी उद्योगाची एकूणच वाढलेली क्षमता स्पष्टपणे दाखवून देतं.
0: नौदलाच्या ताफ्यात आज INS निपुण हे डायव्हिंग सपोर्ट जहाज सामील झालं. या जहाजाची कार्यपद्धती, त्याची वैशिष्ट्य याविषयी सतीश ढगे यांनी सांगितलं.
1: INS निपुण ही पारंपरिक अर्थानं फ्रंटलाईन कम्बॅट वॉरशिप नाहीये, तर ती डायव्हिंग सपोर्ट वेसल आहे. INS निपुण ही निस्तार क्लासमधली दुसरी स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट वेसल आहे. तिची एक प्रकारे मोठी बहीण आपण म्हणूया. INS निस्तार जुलै 2025 मध्ये भारतीय नौदलामध्ये दाखल झाली होती. निपुण आज मुंबईमध्ये दाखल झाल्यामुळे भारताकडे आता पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही सागरी किनाऱ्यांवर एक प्रकारे स्पेशलाइज्ड डायव्हिंग सपोर्ट क्षमता प्राप्त झालेली आहे. ही जहाज भारताच्या हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड विशाखापट्टणम यांनी भारतीय नौदलासाठी स्वदेशी पद्धतीने डिझाईन आणि कन्स्ट्रक्ट केलेली आहे. आणखीन महत्वाचं म्हणजे निपुण मध्ये जवळपास 75% भारतीय बनावटीचंच कंटेंट आहे. म्हणजे हे फक्त एक जहाज नाहीये, तर भारताच्या स्पेशलाइज्ड नेव्हल शिप बिल्डिंग केपेबिलिटीचं एक उत्तम उदाहरण आहे. मग नेमकं हे INS निपुण काय करतं? कल्पना करा की समुद्रामध्ये एखाद्या पाणबुडीला गंभीर अपघात झालेला आहे. पाणबुडी समुद्राच्या खोल भागात आहे, तिथे सामान्य जहाज किंवा हेलिकॉप्टर पोहोचू शकत नाही. मग अशा वेळी सबमरीन रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी विशिष्ट प्रकारचं जहाज आवश्यक असतं आणि INS निपुण अशा परिस्थितीमध्ये डीप सबमर्जन्स रेस्क्यू वेसल म्हणजेच DSRV साठी मदरशिप म्हणून काम करू शकतं. म्हणजेच या DSRV ला आवश्यक सपोर्ट, डिप्लॉयमेंट आणि रिकव्हरी सुविधा हा निपुण त्याला प्राप्त करून देतो. डीप सी डायव्हिंग निपुणमध्ये अत्याधुनिक अशा प्रकारची इक्विपमेंट त्याच्याशी संदर्भात आहे. डीप सी सॅच्युरेशन डायव्हिंग करण्याची क्षमता याच्याकडे, तिच्याकडे साईड डायव्हिंग स्टेज देखील आहे. यामुळं ज्या समुद्रामधले जे डायव्हर्स असतात त्यांना समुद्राच्या खोल भागामध्ये दीर्घकाळ काम करता येऊ शकतं. दुसरी महत्वाची बाब म्हणजे अंडर वॉटर इंटरव्हेन्शन. समुद्राखाली एखादं महत्वाचं इक्विपमेंट किंवा एखादी महत्वाची पायाभूत सुविधा किंवा नेव्हल असेट जर खराब झालेला असेल तर त्याची पाहणी करण्यासाठी, रिपेअर करण्यासाठी अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्मची गरज त्या ठिकाणी लागत असते. निपुण मध्ये रिमोटली ऑपरेटेड व्हेकल्स म्हणजेच ROVs देखील आहेत आणि हे मानवाला थेट धोकादायक समुद्राच्या खोलात पाठवण्याच्या ऐवजी रिमोट

0: कंट्रोल्ड अंडर वॉटर व्हेकल्सचा वापर करून निरीक्षण आणि सलवाज करण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरतात. तिसरी महत्वाची बाब म्हणजे मेडिकल सपोर्ट. डीप सी डायव्हिंग मध्ये डी कंप्रेशन सिकनेस किंवा इतर डायव्हिंग रिलेटेड इमर्जन्सीजचा धोका असतो, कारण समुद्राच्या खोलावर आपण जसं जाऊ तसा एक प्रकारे प्रेशरचा परिणाम, विपरीत परिणाम हा मानवी शरीरावर होत असतो. म्हणूनच अशा जहाजावर स्पेशलाइज्ड मेडिकल सपोर्ट फॅसिलिटीज असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि या INS निपुण मध्ये डायव्हिंग, अंडर वॉटर इंटरव्हेन्शन आणि मेडिकल सपोर्ट या क्षमतांचं एक प्रकारे इंटिग्रेशनच करण्यात आलेलं आहे. सामरिक दृष्ट्या INS निपुण ही तीन स्तरांवर अत्यंत महत्वाची भूमिका अदा करते. पहिला स्तर म्हणजे सबमरीन सेफ्टी, म्हणजेच भारताची सबमरीन फ्लीट एक प्रकारे पाणबुड्यांची फ्लीट ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. त्यामुळं सबमरीन रेस्क्यू केपेबिलिटी देखील भारताला वाढवणं आवश्यक आहे आणि या अनुषंगानं निपुणची अत्यंत महत्वाची भूमिका असणार आहे. दुसरी बाब म्हणजे अंडर वॉटर वॉरफेअर आणि पायाभूत सुविधा. भविष्यामध्ये समुद्र तळावरच्या केबल्स, पाईपलाईन्स, सेन्सर्स आणि अन्य पायाभूत सुविधा यांचं स्ट्रॅटेजिक महत्व वाढणार आहे आणि त्या अनुषंगानं निपुण अत्यंत महत्वाचं ठरतं. तिसरी टू कोस्ट केपेबिलिटी. INS निस्तार पूर्व किनाऱ्यावर आणि INS निपुण पश्चिम किनाऱ्यावर असल्यामुळे भारतीय नौदलाला अधिक व्यापकपणे अंडर वॉटर सपोर्ट आणि रेस्क्यू कव्हरेज करता येणार आहे. म्हणूनच INS निपुणकडे फक्त एक नवीन जहाज म्हणून न पाहता भारताच्या अंडर वॉटर स्ट्रॅटेजिक केपेबिलिटी मधला अत्यंत महत्वाचा असा एक धागा, एक महत्वाची गुंतवणूक म्हणून पाहिलं पाहिजे. आपल्या भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या माहितीच्या अनुसार 30 जुलै 2026 रोजी नौदलाला ही सुपूर्त करण्यात आली होती आणि 31 ऑगस्ट 2026 रोजी अधिकृतरित्या तिचं कमिशनिंग झालेलं आहे.
1: श्रोते हो, देशाच्या नौदलाचा सर्वच पातळींवर विकास होत आहे. त्यासाठी विविध नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान असलेल्या निपुण यासारख्या विविध विशेष कार्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या जहाजांचा येत्या काळात नौदलात समावेश होत आहे. भारतीय बनावटींच्या या युद्धनौका आणि जहाजं भविष्यात नौदलाला अधिक मजबूत करणार आहेत. येत्या काळात होणाऱ्या काही नौकांविषयी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले.
0: 21वं शतक हे महासागरांचं शतक मानलं जातं. भारतीय नौदलाची भूमिका अत्यंत व्यापक झालेली आहे. केवळ युद्ध नौका, पाणबुड्या किंवा क्षेपणास्त्रांपुरतं ते मर्यादित राहिलेलं नाही, तर राष्ट्रीय सुरक्षितता, आर्थिक सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा, व्यापार मार्गांची सुरक्षा आणि एकूणच भारताच्या परराष्ट्र धोरणाचं हे एक अत्यंत महत्वाचं साधन बनलेलं आहे. आणि या अनुषंगानं भारतीय नौदलाची भूमिका ही अत्यंत महत्वपूर्ण बनलेली आहे. या सगळ्याच दृष्टिकोनातून विचार केला तर 4-5 महत्वाचे बदल आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. पहिला बदल म्हणजे भारताचं नौदल हे कोस्टल डिफेन्स पासून ब्लू वॉटर केपेबिलिटीकडे एक प्रकारे गतिमानपणे काम करतंय. भारताचं नौदल आता केवळ भारताच्या किनारपट्टीचं संरक्षण करणारं एक नेव्हल फोर्स राहिलेलं नाही, तर भारतीय नौदलाची क्षमता ही हिंद महासागराच्या विस्तीर्ण भागामध्ये दीर्घकाळ कार्य करण्याची राहिलेली आहे. एअरक्राफ्ट कॅरियर्स, नेव्हल डिस्ट्रॉयर्स, स्टिल्थ फ्रिगेट्स, सबमरीन्स, मेरीटाईम पेट्रोल एअरक्राफ्ट, हेलिकॉप्टर्स आणि फ्लीट सपोर्ट व्हेसल्स यांचं एकत्रितपणे नेटवर्क तयार करून भारतीय नौदल हे समुद्रामध्ये दूरवर आपली उपस्थिती ठेवत आहे. यालाच आपण ब्ल्यू वॉटर नेव्ही असं म्हणतो. दुसरा महत्वाचा बदल म्हणजे आता भारतीय नौदल हे बायर्स नेव्ही पासून बिल्डर्स नेव्हीकडे एक प्रकारे गतिमानपणे कार्यरत होत आहे. पूर्वी भारताला अनेक अत्याधुनिक नेव्हल प्लॅटफॉर्म्स हे परदेशाकडून विकत घ्यावे लागत होते, परंतु आता परिस्थिती वेगाने बदलतीये. आज भारतीय नेव्हीसाठी बांधली जाणारी सर्वच्या सर्व 52 प्लॅन्ड वॉरशिप्स भारतामध्येच बांधली जात आहेत. 2025 पर्यंत भारतामध्ये 177 पेक्षा जास्त शिप्स आणि सबमरीन्स बांधून ती एक प्रकारे कमिशन्ड करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहे. INS विक्रांत एअरक्राफ्ट कॅरियर असो किंवा विशाखापट्टणम या क्लासचे नेव्हल डिस्ट्रॉयर्स असो, निलगिरी क्लासचे स्टेल्थ फ्रिगेट्स असो, कलवरी क्लासचे सबमरीन्स, निस्तार क्लासचे स्पेशलाइज्ड व्हेसल्स, या सगळ्या गोष्टी याच परिवर्तनाची उदाहरणं आहेत. तिसरा महत्वाचा बदल म्हणजे आता भारतीय नौदल हे नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर साठी तयार होत आहे. आजच्या युद्धामध्ये एखादं जहाज हे एकटं लढत नसतं, तर सॅटेलाइट्स, UAV, मेरीटाईम पेट्रोल एअरक्राफ्ट, कोस्टल रडार, वॉरशिप सेन्सर्स, सबमरीन्स आणि कमांड सेंटर्स यांच्याकडून मिळणारी माहिती एकत्रित करून

0: रिअल टाइम मेरीटाईम पिक्चर तयार केलं जात असतं. यालाच आपण नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर म्हणतो. म्हणजेच शत्रूचं जहाज किंवा सबमरीन आपल्याला दिसण्यापूर्वीच त्याची माहिती मिळवणं, त्याचा मागोवा घेणं आणि योग्य प्लॅटफॉर्मला योग्य वेळी कारवाईसाठी पाठवणं ही आधुनिक नौदलाची ताकद बनलेली आहे. चौथा महत्वाचा बदल म्हणजे अंडर वॉटर डोमेन हे अधिक महत्वाचं बनत चाललेलं आहे. आज समुद्राच्या पृष्ठभागा इतकंच समुद्राखालचं क्षेत्र सुद्धा स्ट्रॅटेजिकली अत्यंत महत्वाचं बनलेलं आहे. सबमरीन्स, अंडर वॉटर ड्रोन्स, सी बेड सेन्सॉर्स, अंडर सी कम्युनिकेशन केबल्स, पाईपलाईन्स आणि समुद्र तळावरचं इन्फ्रास्ट्रक्चर यांचं महत्व हे दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे. आणि त्याचमुळं अंडर वॉटर डोमेन अवेअरनेस ही भविष्यामधील नौदलाची अत्यंत महत्वाची क्षमता असणार आहे. INS निपुण सारख्या जहाजांचं महत्व याच संदर्भामध्ये आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. पुढचा महत्वाचा बदल म्हणजे युद्ध नौदलापासून मल्टी मिशन नेव्हीकडे भारतीय नौदलाची वाटचाल सुरू आहे. भारतीय नौदलाची भूमिका आता फक्त युद्धापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर पायरेसी विरुद्ध कारवाया असो, ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स अँड डिझास्टर रिलीफ असो, इव्हॅक्युएशन ऑफ सिव्हिलियन्स, सर्च अँड रेस्क्यू मिशन, मर्चंट शिपिंग प्रोटेक्शन आणि मेरीटाईम सर्व्हिलन्स अशा वेगवेगळ्या भूमिका भारतीय नेव्ही ही लिलया वेळोवेळी पार पाडत आलेली आहे. म्हणूनच माझ्या मते भारतीय नौदलातील सध्याचं परिवर्तन जर एका वाक्यात सांगायचं असेल तर आज भारताची नेव्ही ही केवळ समुद्रामध्ये लढण्यासाठी तयार होत नाहीये, तर ती भारताच्या समुद्री हितसंबंधांचं संरक्षण, संकटाच्या वेळेस मदत आणि इंडियन ओशन मध्ये स्ट्रॅटेजिक इन्फ्लुएन्स निर्माण करण्यासाठी जबरदस्त वाटचाल करते.
1: श्रोते हो, आत्मनिर्भर भारतासाठी देशाचं संरक्षण दल अत्याधुनिक असणं आवश्यक आहे. या क्षेत्रात देशानं नव्या तंत्रज्ञानाच्या स्वीकाराबरोबरच देशांतर्गत साधन सामुग्रीच्या वापरानं आपलं संरक्षण साहित्य अधिकाधिक अत्याधुनिक आणि कालसुसंगत राखलं आहे. देशाच्या संरक्षण सामुग्रीत निरंतर होत जाणारी वाढ आणि विकास हा भारतीय नागरिकांच्या अभिमानाचा विषय आहे. आपल्या सीमांचं रक्षण करणारं निपुण संरक्षण दल आपल्याकडे असल्याचा सर्वच देशवासियांना अभिमान आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन नंदिनी मथुरे.
2: FM बँड 101.1 MHz आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 वाजलेत.

मंडळी नमस्कार. मंडळी, आज आहे सोमवार, भारतीय सौर, नऊ भाद्रपद, शके 1948, अर्थात दिनांक 31 ऑगस्ट 2026. मंडळी नमस्कार. मंडळी, आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूया कृषी क्षेत्रात AI तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी नवी दिशा याविषयी आरती सूर्यवंशी, रिसोर्स मॅनेजमेंट अँड कंज्युमर सायन्स आसाम यांचं भाषण. मंडळी, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूयात या महादेवाच्या आरतीनं.

मंडळी, आताच आपण महादेवाची आरती ऐकलीत. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया कृषी सल्ला. मंडळी, निसर्ग आधारित उपाययोजना म्हणजे पर्यावरणीय समस्या आणि सामाजिक आव्हानं सोडवण्यासाठी निसर्गाच्या प्रक्रियांचा आणि परिसंस्थांच्या सेवांचा वापर करून राबविल्या जाणाऱ्या व्यावहारिक उपाययोजना होय. या उपाययोजनांमध्ये नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, शाश्वत व्यवस्थापन, संवर्धन आणि पुनर्स्थापना करून पाणी, माती, हवामान आणि जैवविविधतेचे संतुलन राखलं जातं आणि त्याचबरोबर मानवी जीवनमान सुधारलं जातं. मंडळी, निसर्गाधारित उपाययोजनांतील जे घटक आहेत ते याप्रमाणे आहेत. नैसर्गिक संसाधनं आणि अधिवास यांना विद्यमान अवस्थेमध्ये जतन करणं तसंच त्यांचा ऱ्हास होऊ न देणं, यामध्ये जंगलतोड रोखणं, नदी नाल्यांच्या काठावरील वनस्पतींचे संवर्धन करणं, ओलित क्षेत्राचं संवर्धन करणं आणि जैवविविधतेचे जतन करणं यांचा समावेश होतो. संरक्षणात्मक उपायांमुळे जलचक्र संतुलित राहतं, मृदा धूप कमी होते आणि नैसर्गिक परिसंस्थांकडून मिळणाऱ्या सेवा दीर्घकाळ टिकून राहतात. मंडळी, परिसंस्थांचे शाश्वत व्यवस्थापन करताना शाश्वत व्यवस्थापन म्हणजे परिसंस्थांचा वापर असा करणं की वर्तमान पिढीच्या गरजा पूर्ण होतील परंतु भविष्यातील पिढ्यांच्या गरजा भागविण्याची क्षमता कमी होणार नाही. यामध्ये कृषी वन शेती, शाश्वत शेती पद्धती, नियंत्रित चराई, जलसंधारण उपाययोजना आणि मृदा संवर्धन तंत्राचा अवलंब केला जातो. अशा व्यवस्थापनामुळे उत्पादन क्षमता वाढते, संसाधनांचा कार्यक्षम वापर होतो आणि पर्यावरणीय संतुलन अबाधित राहतं. परिसंस्थांचे पुनर्स्थापन. पुनर्स्थापन म्हणजे ऱ्हास झालेल्या किंवा नुकसान झालेल्या परिसंस्थांना, जसं की नदी, वन आणि जैवविविधता, पुन्हा कार्यक्षम आणि निरोगी अवस्थेत आणण्याची प्रक्रिया. यामध्ये

पुनर्वनीकरण, ओलित क्षेत्राचं पुनरुज्जीवन, खाणकामामुळं प्रभावित झालेल्या जमिनीचं पुनर्वसन, नदीपात्रांचं पुनर्संचयन आणि गवताळ क्षेत्रांचं पुनर्स्थापन यांचा समावेश होतो. पुनर्स्थापनामुळे भूजल पुनर्भरण वाढतं, जैवविविधता सुधारते, कार्बन साठवण क्षमता वाढते आणि हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्याची परिसंस्थांची क्षमता बळकट होते. मंडळी कृषी सल्ला आता आपण ऐकलत. वाचक स्वर होता बालाजी गवारे यांचा. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत.

0: मंडळी आत्ताच आपण आशा भोसले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकलं. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया कृषी क्षेत्रात AI तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी नवी दिशा याविषयी आरती सूर्यवंशी, PhD धारक, रिसोर्स मॅनेजमेंट अँड कंज्युमर सायन्स आसाम यांचं भाषण.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आधुनिक शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI. आज आपण मोबाईल, इंटरनेट, विविध डिजिटल साधनांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करत आहोत. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्येही झपाट्याने वाढत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणक किंवा यंत्रणेला माहितीचे विश्लेषण करून त्यावर आधारित निर्णय घेण्यास मदत करणारे तंत्रज्ञान. शेतीमध्ये हवामानातील बदल, पाण्याची कमतरता, कीड रोगांचा प्रादुर्भाव आणि बाजारभावातील चढउतार यासारख्या अनेक समस्या शेतकऱ्यांसमोर असतात. अशा परिस्थितीत AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने हवामानाची माहिती समजून घेणे, पिकांवरील रोग ओळखणे, पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि शेतीविषयक निर्णय घेण्यास मदत मिळू शकते. त्यामुळे आजचा प्रश्न असा आहे की AI शेतकऱ्यांच्या ज्ञान

आणि अनुभवाला तंत्रज्ञानाची साथ देऊन शेती अधिक स्मार्ट, कार्यक्षम आणि फायदेशीर कशी बनू शकतो? शेतीमध्ये AIची गरज. शेतकरी मित्रांनो, आज शेती करताना शेतकऱ्यांसमोर अनेक प्रकारची आव्हाने आहेत. हवामानातील अनिश्चितता त्यापैकी एक महत्त्वाचे कारण आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा तापमानातील अचानक बदल यांचा पिकावर परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर अनेक भागांमध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळे उपलब्ध पाण्याचा योग्य आणि काटकसरीने वापर करणे हे फार आवश्यक आहे. कीड व रोगांचा वाढता प्रादुर्भाव, त्यामुळे पिकांचे होणारे नुकसान आणि योग्य वेळ त्याची ओळख करून उपाययोजना करणे हे फार गरजेचे ठरते. याचबरोबर बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी आणि इंधन यांच्या खर्चामुळे उत्पादन खर्चात वाढही होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला कमी वेळेत उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हे फार आवश्यक ठरते. तेथेच कृत्रिम बुद्धिमत्ता शेतकऱ्याला मदत करू शकते. AIच्या माध्यमातून हवामान, माती, पिकांची स्थिती आणि इतर उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून शेतकऱ्यांना अचूक व अधिक माहिती निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकते. त्यामुळे बदलत्या हवामानामुळे वाढत्या शेती खर्चाच्या काळात AI हे शेतकऱ्यांच्या निर्णयक्षमतेला तंत्रज्ञानाची साथ देणारे महत्त्वाचे साधन ठरू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे वापर आधुनिक शेतीमध्ये नेमका कसा केला जातो? तर सर्वप्रथम AIच्या मदतीने हवामानाची संबंधित विविध माहितीचे विश्लेषण करून पाऊस, तापमान आणि इतर हवामानातील बदलांचा अंदाज घेण्यास मदतही होते. त्यामुळे पेरणी, सिंचन आणि फवारणी यासारखे कामाचे नियोजन अधिक योग्य पद्धतीने करता येते. त्याचबरोबर ड्रोन, कॅमेरे आणि सेन्सर्समधून मिळालेल्या माहितीच्या आधारे पिकांच्या वाढीचे निरीक्षणही करता येते. पिकांच्या पानावर किंवा फळांच्या दिसणाऱ्या लक्षणांचे विश्लेषण करून कीड व रोगांची लवकरच ओळख करण्यास AI मदत करून देते. तसेच माती आणि सेन्सर्समधून मिळालेल्या माहितीचा वापर करून जमिनीतील ओलावा आणि मातीची स्थिती समजून घेण्यास मदतही होते. उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून संभाव्य पीक उत्पादनाचा अंदाज घेण्यासही AI उपयोगी ठरते. या सर्व माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना कोणते पीक कधी घ्यावे किंवा पाणी निविष्ठांचा वापर किती करावा, तसेच पिकाच्या व्यवस्थापनात कोणती काळजी घ्यावी याबाबत अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास AI हे मदत करू शकतं. म्हणजेच AI शेतकऱ्यांची जागा घेत नाही, उलट शेतकऱ्यांच्या अनुभवाला माहिती आणि तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती अधिक अचूक आणि कार्यक्षम करण्यास मदत करते. त्याचबरोबर मी त्याचं एक उदाहरण सांगते. भारतात मायक्रोसॉफ्ट आणि ICRI सॅट यांनी AI आणि हवामान विषयक माहितीचा वापर करून शेतकऱ्यांना पेरणीची योग्य वेळ ठरवण्यासाठी सल्ला देण्याचा एक उपक्रम राबवला. हवामान, माती आणि पिकांशी संबंधित मातीचे विश्लेषण करून शेतकऱ्यांना योग्य वेळी पेरणी करण्यास मदत करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. अशा तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना हवामानातील अनिश्चिततेमुळे अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदतही होऊ शकते. शेतीमध्ये पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, विशेषतः पाण्याची उपलब्धता कमी असलेल्या भागांमध्ये. AI आणि स्मार्ट सिंचन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते. शेतात बसवलेले सेन्सर्स जमिनीतील ओलावा मोजतात आणि त्याची माहिती डिजिटल प्रणालीपर्यंत पोहोचवतात. या माहितीच्या आधारे पिकाला सध्या पाण्याची गरज आहे की नाही हे समजण्यास मदत होते. त्यामुळे जमिनीतील ओलाव्यानुसार पिकाला आवश्यक तेवढेच पाणी योग्य वेळी देण्याचे नियोजन करता येते. उदाहरणार्थ जमिनीतील पुरेसा ओलावा असल्यास सिंचन पुढे ढकलता येते आणि जर ओलावा कमी असेल तर सिंचन परत सुरू करता येते. त्यामुळे अनावश्यक पाणी देणे टाळता येते आणि पाण्याची बचत करण्यातही मदत होते. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम वाचून सिंचन व्यवस्था अधिक कार्यक्षम बनू शकते. अशा प्रकारे AI, सेन्सर्स, स्मार्ट सिंचन याचा योग्य वापर केल्यास गरजेपुरते पाणी आणि योग्य वेळी पाणी या तत्वावर शेती करणे आवश्यक होते. आधुनिक शेतीमध्ये ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर शेतीचे निरीक्षण अधिक सोपे आणि कार्यक्षम करण्यासाठी केला जात आहे. ड्रोनच्या मदतीने शेतकऱ्यांच्या वरून पिकांचे छायाचित्रण आणि निरीक्षण करता येते. या छायाचित्रामधून मिळालेल्या माहितीचे AIच्या सहाय्याने विश्लेषण करून पिकांमध्ये रोगग्रस्त
कमकुवत किंवा तण वाढलेले भाग ओळखण्यास मदत होते. त्यामुळे संपूर्ण शेतावर एक

सारखी फवारणी करण्याऐवजी ज्या भागात आवश्यक आहे त्या ठिकाणीच लक्ष केंद्रित करता येते. काही आधुनिक ड्रोनचा वापर करून पीक संरक्षणासाठी फवारणी करण्यासाठी सुद्धा देखील याचा वापर केला जातो. विशेषतः मोठ्या क्षेत्रांमध्ये शेतकऱ्याला प्रत्येक भाग प्रत्यक्ष पाहणे वेळखाऊ ठरू शकते. अशा वेळी ड्रोन कमी वेळेत मोठ्या क्षेत्राचे निरीक्षण करण्यास मदत करते. त्यामुळे वेळ आणि श्रमाची बचत होऊन पिकाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक माहिती अधिक वेगाने मिळू शकते. अशा प्रकारे ड्रोन आणि AI यांच्या मदतीने शेतीचे निरीक्षण अधिक अचूक, जलद आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी ही संधी निर्माण होते. AI आधारित कृषी सल्ला. आजच्या डिजिटल युगात AI आधारित कृषी सल्ला शेतकऱ्यांसाठी माहिती मिळवण्याचे एक उपयुक्त माध्यम ठरते. मोबाईल ॲप्स, विविध डिजिटल प्लॅटफॉर्म यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाशी संबंधित हवामानाचा अंदाज, बाजारभाव, पीक व्यवस्थापन आणि शेतीविषयक मार्गदर्शनही मिळू शकतं. विशेषतः माहिती स्थानिक किंवा प्रादेशिक भाषेत उपलब्ध असल्यास ती शेतकऱ्यांना समजणे आणि वापरणे अधिक सोपे होते. उदाहरणार्थ पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पेरणी किंवा फवारणीचे नियोजन करणे, बाजारभावाची माहिती पाहून विक्रीची योग्य वेळ ठरवणे किंवा पिकामध्ये एखाद्या समस्या आढळल्यास त्याबाबत प्राथमिक माहिती मिळवणे शक्य होते. अशा डिजिटल सल्ल्यांमुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य माहिती मिळून निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. मात्र AI कडून मिळालेला सल्ला स्थानिक परिस्थितीशी जुळतो का नाही हे पाहणेही तेवढेच आवश्यक आहे. कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणे तितकेच महत्त्वाचे ठरते. त्यामुळे AI आधारित कृषी सल्ला हा शेतकऱ्यांच्या अनुभवाला पर्याय नसून त्यांच्या निर्णयक्षमतेला माहिती आणि तंत्रज्ञानाची जोड देणारे एक साधन आहे असे म्हणून वापरले गेले पाहिजे. भारतातील एका महत्त्वाचे उदाहरण म्हणजे किसान ई मित्र. हा एक AI आधारित डिजिटल सहाय्यक शेतकऱ्यांच्या कृषीविषयक प्रश्नांना उत्तर देण्यासाठी विकसित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना विविध कृषी योजना यांच्या संबंधीतील माहिती मिळवण्यासाठी डिजिटल माध्यमातून मदत करण्याचा या मागचा उद्देश आहे. अशा प्रकारच्या AI प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अधिक माहिती सहज आणि जलद मिळते. AI मुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे. AIचा योग्य वापर केल्यास शेतीमध्ये अनेक सकारात्मक बदल घडून आणण्याची संधी आहे. AIच्या मदतीने पिकांची स्थिती, हवामान, माती आणि सिंचन यासारख्या विविध माहितीचे विश्लेषण करून उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी योग्य निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर पिकांच्या गरजेनुसार पाणी, खते आणि कीटकनाशक यांचा अधिक कार्यक्षम वापर ही करता येऊ शकतो. त्यामुळे अनावश्यक वापर टाळून संसाधनाची बचत करण्यास ही मदत होते. आधुनिक तंत्रज्ञानांमुळे पिकांचे निरीक्षण आणि काही शेतीची कामे अधिक जलद करता येतात. वेळ आणि श्रमाचीही या ठिकाणी बचत होताना आपल्याला दिसून येते. संसाधनांचा योग्य वापर झाल्यास उत्पादनाचा खर्च कमी करण्याची शक्यताही इथे निर्माण होते. हवामान, रोग किडी आणि पिकांच्या स्थितीबाबत वेळेवर माहिती मिळाल्यामुळे काही प्रमाणात शेतीतील जोखीम कमी करण्यासही मदत होते. पाणी, खते, इतर निष्ठावंतांचा गरजेनुसार वापर केल्यामुळे शेती अधिक अचूक, कार्यक्षम आणि पर्यावरण पूरक बनण्यास हातभारही लागतो. AI वापरताना येणारी आव्हाने शेतकऱ्यांसाठी. AI तंत्रज्ञानांमुळे शेतकीमध्ये अनेक नवीन संधी उपलब्ध होत असल्या तरी त्यांचा वापर करताना काही आव्हानांचा विचार करणे हे तेवढेच आवश्यक आहे. सर्वप्रथम AI आधारित उपकरणे जसे की सेन्सर्स, ड्रोन आणि इतर तंत्रज्ञानाची किंमत काही शेतकऱ्यांसाठी जास्त असू शकते. विशेषतः लहान आणि अल्पभूधारक शेतकरी जे तंत्रज्ञान परवडणे कठीण होऊ शकते. त्याचबरोबर डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी डिजिटल साक्षरता आणि तांत्रिक ज्ञान हेही आवश्यक आहे. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी त्याचबरोबर वीज ह्याही समस्या देखील अडचणी आणि अडथळा बनू शकतात. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे AI कडून मिळणाऱ्या सल्ल्यांवर पूर्णपणे अवलंबून राहणे योग्य नाही, कारण प्रत्येक शेतीची जमीन, हवामान, पीक आणि स्थानिक परिस्थिती ही तिथली वेगळी असते. त्यामुळे AIने दिलेली माहिती आपल्या परिस्थितीला योग्य आहे का हे तपासणेही तेवढेच गरजेचे आहे. आवश्यकतेनुसार कृषी तज्ज्ञांचा सल्ला आणि शेतकऱ्यांचा स्वतःचा अनुभव याचाही विचार करणे तेवढेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच AIचा वापर करताना तंत्रज्ञान व सर्व शेतकऱ्यांना परवडणारे, सोपे आणि स्थानिक गरजांनुसार अचूक होण्यासाठी प्रयत्न करणे तेवढेच आवश्यक आहे.
AI हे शेतकऱ्यांच्या निर्णय

0: निर्णयाला सहाय्य करणारे साधन आहे. अंतिम निर्णय घेताना मानवी अनुभव आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन हे तितकेच महत्त्वाचे ठरते. AIचा प्रभावी वापर कसा करावा? AIचा उपयोग शेतीसाठी करायचा असेल तर तंत्रज्ञानाचा योग्य आणि जबाबदारीने वापर करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. AIकडून मिळालेली माहिती ही अंतिम निर्णय मांडण्याऐवजी कृषी तज्ज्ञांकडून मार्गदर्शनासोबतच तिचा वापर केला गेला पाहिजे. AI आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे आणि कृषी विभागामार्फत उपलब्ध प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर शिक्षणाच्या विविध डिजिटल कृषी सेवा आणि अधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्मचा योग्य पद्धतीने वापरही करण्यात यावा. AIकडून मिळणाऱ्या सल्ल्यांचा वापर करताना शेतीतील मातीचा प्रकार, स्थानिक हवामान, पाण्याची उपलब्धता आणि पिकांची परिस्थिती यांचा विचार करणे ही तेवढेच आवश्यक ठरते. कारण एका ठिकाणी योग्य ठरणारा सल्ला दुसऱ्या ठिकाणीही तसाच लागू होईल असे नाही. म्हणून AIकडे शेतकऱ्यांचा पर्याय म्हणून न पाहता सहाय्यक साधन म्हणून पाहणे हे फार गरजेचे ठरते. शेतकऱ्यांचा अनुभव आणि त्याचबरोबर कृषी तज्ज्ञांचे ज्ञान हे AI तंत्रज्ञान योग्य आणि समन्वय साधला जातो तरच ते आधुनिक शेती आणि अचूक कार्यक्षम शाश्वत करण्याच्या दिशेने निश्चितच पुढे जाता येईल. भविष्यातील शेती आणि AI. आता आपण थोडा विचार करूया भविष्यातील शेतीचा. येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानांमुळे अधिक स्मार्ट शेती, अचूक आणि कार्यक्षम होण्यासाठी शेतकऱ्यांना कोणते पीक घ्यायचे, पेरणीची योग्य वेळ कोणती, किती पाणी, किती खते याबाबतच निर्णय घेण्यासाठी AI आधारित पीक नियोजन आणि डाटा विश्लेषण मदत करू शकते. भविष्यात स्वयंचलित कृषी यंत्रसामग्री, ड्रोन आणि रोबोटिक्स यांचा वापरामुळे पेरणी, तण नियंत्रण, पीक निरीक्षण आणि काढणी यासारख्या कामांमध्ये मानवी श्रमाची गरज काही प्रमाणात कमी होऊ शकते तर त्याचप्रमाणे काही प्रमाणात वाढूही शकते. शेतीतील माती, हवामान, पिकांची स्थिती आणि बाजारपेठ यासारख्या विविध माहितीच्या आधारे डेटा आधारित कृषी निर्णय घेणे अधिक सोपे होईल. त्यामुळे शेतीमध्ये संसाधनांचा योग्य वापर करून उत्पादन आणि नफा वाढवण्याच्या नवीन संधी ही निर्माण होतात. विशेषतः तरुणांसाठी कृषी तंत्रज्ञान, ड्रोन सेवा, डेटा व्यवस्थापन, स्मार्ट फार्मिंग, कृषी सल्ला, कृषी यंत्रसामग्री यासारख्या क्षेत्रांमध्ये नवीन रोजगार, उद्योजकाची संधी ही निर्माण होते. म्हणजेच भविष्यातील शेती ही केवळ शेतात काम करण्यापुरती मर्यादित न राहता ज्ञान, डेटा तंत्रज्ञान आणि उद्योजक आधारित आधुनिक कृषी व्यवसाय बनण्याच्या दिशेने वाटचाल करू शकते. शेतकरी बंधू भगिनींनो, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे शेतकऱ्यांचा पर्याय नाही तर शेतकऱ्यांच्या ज्ञानाला आणि अनुभवाला एक तंत्रज्ञानाची साथ देणारे एक प्रभावी साधन आहे. हवामानाचा अंदाज आणि पिकांचे निरीक्षण, कीड रोगाची ओळख, स्मार्ट सिंचन आणि शेतीविषयक सल्ला अशा विविध बाबींमध्ये AI शेतकऱ्यांना योग्य निर्णय घेण्यास मदत करते. म्हणूनच आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया, ज्ञान प्लस तंत्रज्ञान प्लस अनुभव म्हणजेच की एक स्मार्ट शेती. आजच्या युवा पिढीने आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून घ्यावी, त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घ्यावे आणि आपल्याला आपल्या शेतीनुसार त्याचा योग्य वापर करावा. AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर केल्यास शेती अधिक उत्पादक, फायदेशीर आणि शाश्वत या दिशेने आपण निश्चितच पुढे पाऊल टाकू शकतो. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, तंत्रज्ञानाची साथ द्या, अनुभवाची जोड द्या आणि शेतीला स्मार्ट बनवा. धन्यवाद.
1: मंडळी, आताच आपण कृषी क्षेत्रात AI तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी नवी दिशा याविषयी आरती सूर्यवंशी, PhD धारक, रिसोर्स मॅनेजमेंट अँड कंज्युमर सायन्स आसाम यांचं भाषण आता आपण ऐकलं. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं हे एक छानसं गीत.

कर्ज काढू। मंडळी, आताच आपण प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं गीत ऐकलं। आणि मंडळी, याबरोबरच आजचा आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत। मंडळी, या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं बालाजी गवारे यांचं, निर्मिती सहाय्य राहुल अत्राम आणि सादर करते विश्वास वाघमारे। बरे तर मंडळी, पुन्हा आपण भेटूयात पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत नमस्कार। आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आता आपण ऐकलात। आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत। हे कार्यक्रम आपण ऐकाल रात्री 11:10 पर्यंत।

आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.8%। एसआयआर नंतर राज्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध। 2.8 लाखाहून अधिक नावं वगळली। 30 सप्टेंबर पर्यंत दावे हरकती दाखल करता येणार। उत्तर प्रदेशात अवैध फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 11 जणांचा मृत्यू। आणि युक्रेनसोबतचे युद्ध संपवण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आवाहन। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.8% इतका राहिला आहे। गेल्या वर्षी याच कालावधीत हा दर 6.9% इतका होता। या कालावधीत देशात ढोबळ राष्ट्रीय उत्पन्न 81,36,000 कोटी रुपये होतं। या कालावधीत कृषी, पशुपालन, मासेमारी, खाणकाम यासारख्या क्षेत्रांची वाढ गेल्या वर्षीच्या 5.3% तुलनेत 2.9% होती। उत्पादन, बांधकाम, वीज, गॅस, पाणी पुरवठा यासारख्या क्षेत्रांमध्ये 8.6% वाढ नोंदवली गेली आहे। गेल्या वर्षी हा दर 6.1% इतका होता। व्यापार, हॉटेल, परिवहन, दळणवळण, वित्त, स्थावर मालमत्ता, माहिती तंत्रज्ञान, संरक्षण यासारख्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या 8% तुलनेत 10% वाढ झाली आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेनं साध्य केलेल्या या कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे। पुरवठा साखळीतले अडथळे आणि जागतिक पातळीवरच्या अनिश्चिततेच्या काळात नागरिकांनी सामूहिक ताकदीच्या बळावरच हा दर साध्य केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे। देशात चीप उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं सेमिकॉन योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे। यासाठी 1,27,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। भारतीय कंपन्यांनी या चीपची रचना करणं, त्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांसाठी उत्पादन केंद्र उभारणं, सेमीकंडक्टर फॅब्स, चिप्सची जोडणी, पॅकेजिंग आणि चाचण्या अशा 6 भागांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे। सेमीकंडक्टर उद्योगाच्या संपूर्ण मूल्य साखळीला आर्थिक पाठबळ देण्यात येईल असं सरकारनं याबद्दलच्या अधिसूचनेत म्हटलं आहे। एसआयआर अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध झाल्या आहेत। त्यात 21% अधिक म्हणजेच 2,06,88,487 मतदारांची

0: ची नावं वगळण्यात आली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्याच्या प्रारूप मतदार यादीत 7,71,65,562 मतदारांचा समावेश आहे. मतदार यादीत नमूद ठिकाणी अनुपस्थित, स्थलांतर, मृत्यू, दुबार नोंदणी किंवा गणनापत्र भरायला नकार दिल्यामुळे 2 कोटींहून अधिक मतदारांचा प्रारूप मतदार यादीत समावेश नाही. पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यांतून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोलीतून सर्वात कमी मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. सर्वाधिक 28,66,000 अधिक मतदार पुण्यातले तर 28,59,000 अधिक मतदार ठाणे जिल्ह्यातले आहेत. मुंबई उपनगरमधून 26,58,000 अधिक तर नागपुरातून 14,43,000 अधिक मतदारांची नावं प्रारूप मतदार यादीत नाहीत. सिंधुदुर्गमध्ये हे प्रमाण सर्वात कमी म्हणजेच 82,513 इतकं आहे. गडचिरोली, हिंगोलीच्या यादीतून 1,00,000 कमी मतदार वगळलेले आहेत. मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना किंवा 1 ऑक्टोबरला 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या मतदारांना प्रपत्र 6 घोषणापत्रासह भरावं लागेल. पडताळणीनंतर त्यांची नावं मतदार यादीत समाविष्ट होऊ शकतील. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. याविषयी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम म्हणाले,
2: समजा काही कारणामुळे यादीमध्ये आलेले नाही, प्रारूप यादी प्रसिद्धी झाल्यापासून 1 महिन्याच्या आत आपण फॉर्म नंबर 6 भरून देऊ शकतात. परंतु असा गृहीत धरू की ते 1 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भरून देऊ शकलेले नाही. आमचं अंतिम यादी प्रसिद्धी होणार आहे, त्यांच्या नंतर आपण अर्ज करू शकतात. पुढील निवडणूक येईलपर्यंत आपण भरू शकतात. आमच्या मतदार यादी अपडेशनचा कार्यक्रम निरंतर चालू असतात, म्हणून आपल्याला स्पष्ट सूचना आहे की या वेळामध्ये काही कारणामुळे, कुणाच्या चुकामुळे काही झालं तर सुद्धा आपल्या नाव घेण्यासाठी, अर्ज करण्यासाठी पुरेसा संधी उपलब्ध राहणार आहेत.
1: या प्रक्रियेदरम्यान राज्यातल्या मतदान केंद्रांचंही सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे. त्यानंतर 37 मतदान केंद्र कमी झाली आहेत. मतदार कमी झाल्यानं हा बदल झाल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. याशिवाय 1,403 मतदान केंद्रांचं ठिकाण बदलण्यात आलंय. प्रामुख्यानं मुंबई, ठाणे आणि पालघर मधलीही मतदान केंद्र आहेत.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशमधल्या कौशांबी इथं फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या प्रचंड स्फोटामुळे 2 मुलांसह 11 जण मृत्युमुखी पडले असून अन्य 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या कारखान्यात फटाक्यांची अवैध निर्मिती तसंच साठवण करणाऱ्या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मणिपूरमध्ये जनगणनेची प्रक्रिया केंद्र सरकारनं पुढे ढकलली आहे. तिथं उद्यापासून घर नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार होती, पण विविध स्थानिक संघटनांनी जनगणनेच्या आधी एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणी प्रक्रिया करण्याची मागणी केल्यानं सरकारनं हा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक स्वबळावर लढायचा निर्णय भाजपानं घेतला आहे. सर्व 117 जागांवर भाजपाचे उमेदवार उभे राहतील असं भाजपाचे प्रदेश प्रभारी सतीश पुनिया म्हणाले. या निवडणुकीत भाजपा कुठल्याही पक्षासोबत युती करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. युक्रेनबरोबरचं युद्ध लवकरात लवकर संपवावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना केलं. किर्गिस्तानची राजधानी बिश्केक इथं होणाऱ्या शांघाय सहकार्य संस्था एससीओच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी पुतीन यांची भेट घेतली. निरंतर चालणाऱ्या युद्धाकडून युद्ध संपवण्याकडे वाटचाल करणं अतिशय महत्वाचं आहे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं.
3: भारत शांति के सभी प्रयासों का समर्थन करता है और शांति के हर प्रयास के लिए आगे भी समर्थन करता रहेगा। युद्ध में बिताया एक एक दिन मानवता को पीछे धकेलता है और शांति की तरफ बढ़ाया एक एक कदम पूरी मानवता को नई आशा से

0: भर देती है, उमंग से भर देती है।
1: युद्ध समाप्तीच्या मार्गातल्या सगळ्या अडचणींवर लवकरात लवकर शांतीपूर्ण मार्गानं तोडगा काढावा हीच मानवतेची हाक आहे आणि भारताचा संदेश आहे असंही मोदी यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे अध्यक्ष डॉ मसूद पेजेशकियान यांच्याशी बैठक घेतली. आखाती भागातल्या वाढत्या तणावाबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी चिंता व्यक्त केली आणि सर्व समस्या संवाद आणि मुत्सद्देगिरीनं सोडवाव्यात या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. कोणत्याही परिस्थितीत नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधा व्यावसायिक नौवहन आणि दर्यावर्दींना धोका पोहोचता कामा नये असं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी किर्गिस्तानचे अध्यक्ष सादिर झापारोव आणि आर्मेनियाचे प्रधानमंत्री निकोल पाशिन्यान यांचीही भेट घेतली. पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहाबाज शरीफ सुद्धा या परिषदेसाठी पोहोचले आहेत. या सीओ प्लस परिषदेतही ते सहभागी होणार आहेत आणि या सीओच्या देशप्रमुखांच्या परिषदेचं पाकिस्तानचं अध्यक्षपद स्वीकारणार आहेत. यंदाचा ऑगस्ट हा 1901 पासूनचा सर्वात उष्ण ऑगस्ट असून यात सरासरी तापमान 28.1 शतांश होतं अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. सप्टेंबर महिन्यात सरासरी कमाल तापमान सामान्य पातळीपेक्षा जास्त असेल असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. सप्टेंबर महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं मासिक अंदाजपत्रकात व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.8%. एसआयआर नंतर राज्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. 2.8 लाखांहून अधिक नावं वगळली. 30 सप्टेंबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. उत्तर प्रदेशात अवैध फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 11 जणांचा मृत्यू आणि युक्रेनसोबतचं युद्ध संपवण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: में

0: Uzbekistan on Thursday. In table tennis, India's Ankur Bhattacharya has won his maiden men's single title at the WTT FIDE Olomouc tournament in Czech Republic. The world number 78 defeated third seed Deni Kozel of Slovenia 3-1 in the final. Ankur had earlier secured the men's doubles gold with compatriot Akash Pal. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचं पहिलं प्रसारण 5:50 सुरू होईल. दरम्यानच्या काळात एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एआयआर लाईव्ह मोबाईल ऍपचं प्रसारण अखंड सुरू राहील. तेव्हा निरोप घेऊया. शुभरात्री. जय हिंद.